श्रोत्यो नमस्कार, सुप्रभात। एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ 1948, 8 जून 2026। आमच्या प्रसारण कक्षेच्या घड्याळामध्ये सकाळचे 5:55 आणि 35 सेकंद झालेले आहेत। आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारण सेवेला आम्ही प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग भैरव बहार आपण ऐकत आहे. आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 6 वाजत आहेत. थोड्याच वेळात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रुतो हो मंगलमय चैतन्यमय आणि आनंदमय अशा प्रसन्न सकाळी मी आपला रेडिओ मित्र श्रीशैल बिराजदार तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या प्रसारण सेवेत मनपूर्वक स्वागत करतोय.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं पारंपरिक श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आताच आपण ऐकलं. 6:09 होत आहेत.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई.
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.

आजचा सुविचार। श्रोते हो, आपल्या विचारांची परिसीमा ही आपल्या वैचारिक क्षमतेवरच अवलंबून असते।

आता पांडुरंग दीक्षित यांच्या संगीत नियोजनात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकूयात. अजित कडकडे यांचा स्वर आहे.

रसिको, ईश्वराचं मुखदर्शन ही आपल्या दैनिक प्रार्थनेची प्रारंभिक कल्पना असते, तर ईश्वराचा साक्षात्कार हा आपल्या परमोच्च इच्छेची अंतिम कल्पना असते. आता लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकूयात. जलसंगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

लता मंगेशकर आणि सहकार्यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आता आपण ऐकला. आता शरद जांभेकर, पद्माजा बर्वे आणि सहकार्यांनी गायलेलं मनोहर सांबरे यांचं गीत आपण ऐकूयात.

श्रोतेहो, तुम्हा सर्वांना हा संपूर्ण आठवडा आनंदाचा, भरभराडीचा आणि आरोग्यदायी जावो अशीच शिव सदाशिवाच्या चरणी प्रार्थना करतो, श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आता मंगल प्रभात या कार्यक्रमाची सांगता आपण करूयात श्री गणेश आरतीनं.

सुमन कल्याणपूर आणि सहकार्यांनी गायलेली श्री गणेश आरती आताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता

मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:26 आणि 40 सेकंद झाले. आता विचारपुष्प.

0: विचार पुष्प या कार्यक्रमात आताच आपण विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन ऐकलं. विवेचन केलं होतं डॉक्टर अंजना गायकवाड यांनी.
1: काम धाम कुछ ना करे बतरस का शौकीन, बात बात में बात में होय जिंदगी क्षीण. कोणतंही काम न करता व्यर्थ गप्पा मारणाऱ्या लोकांच्या जीवनावर भाष्य करणारा आचार्य सत्यनारायण गोयंका यांचा हा दोहा. समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. काही लोक उद्योगी, कामाशी काम ठेवणारे, मितभाषी असतात, तर काही अगदीच काहीही काम न करता बढाया मारणारे, बोलघेवडे असतात. अशा लोकांना फक्त गप्पा मारणं, नको त्या विषयावर चर्चा करणं यातच आनंद वाटतो. रोज काहीतरी नवनवीन विषय यांच्यापुढे असतात. अगदी रसभरीत वर्णन करून समोरच्यांचा ते वेळ घेत असतात. अशा लोकांना मनुष्य जीवनाचं सार्थक कशात आहे याच्याशी काही देणं घेणं नसतं. याउलट उद्योग व्यवसाय करणारी व्यक्ती, नोकरदार वर्ग घड्याळ्याच्या काट्यावर काम करत असतो. त्यांचं शरीर, मन, मेंदू क्रियाशील असतात. थोडा वेळ जरी विश्रांती घेतली तरी त्यांच्यापुढे कामाची यादी असते. त्यांच्यासाठी आराम हराम असतो. मुंबई, पुणे अशा महानगरातील चाकरमान्यांची लगबग आपण नेहमी बघतो. एवढंच नाही तर ड्युटी संपवून घरी लोकलनं परत येणाऱ्या महिला प्रवासाचा वेळही वाया घालवत नाहीत. तेवढ्या वेळात भाजी वगैरे निवडतानाचे व्हिडिओ आपण बघितले आहेत. म्हणजे एकीकडे आळस न करणारा उद्यमी वर्ग, तर दुसरीकडे अशी प्रवृत्ती ज्यांना काम नकोय, त्यांना फक्त आराम हवा आहे. आपल्या शरीराला मातीही लागू नये याचीही काळजी घेतात. शरीराला कष्ट नको आणि चंचल मनाला विश्रांती नको अशी यांची मानसिकता. काहीही न करता इतरांची निंदा करणं, बढाया मारणं यात हे समाधान मानतात. अशा निरर्थक गप्पा मारण्यात यांचं जीवन व्यर्थ वाया जात आहे हे यांना कळतही नाही. सर्वोत्तम मानवी जन्म मिळूनही त्यांचा आनंद कशात आहे हे शेवटपर्यंत अशा लोकांना कळत नाही. दिवसभर काम करणाऱ्या कामगारांची व्यथा मांडताना प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे म्हणतात, शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. ही कविता म्हणजे मेहनती लोकांचं जगणं आहे. पण दिवस रात्र काम करणाऱ्यांच्या जगात काही अळशी लोक आहेत. त्यांना कर्मसिद्धांत कळत नाही, कळला तरी वळत नाही. आपल्या गप्पांच्या जगात मशगूल असणाऱ्या, कर्तव्य आणि जबाबदारीचं भान नसणाऱ्या अशा लोकांना भानावर आणणारा आचार्य सत्यनारायण गोयंका यांचा हा मार्मिक दोहा. आचार्य म्हणतात, काम धाम कुछ ना करे बतरस का शौकीन, बात बात में होय जिंदगी क्षीण.

0: विचार पुष्प या कार्यक्रमात आताच आपण विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन ऐकलं. विवेचन केलं होतं डॉक्टर अंजना गायकवाड यांनी.
1: विचार पुष्प आताच आपण ऐकलं. आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 6:31 होत आहेत.

0: आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर सोलापूर दिनांक।
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
2: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
3: आणि हीच परंपरा जपत लेख जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
2: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
3: पुणे सोलापूर हायवे मोंडनीम,
2: संपर्क 87400304008।
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
4: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
4: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
4: अरुण नरखेडकर अंगर,
3: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
0: आता सोलापूर दिनांक।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाची ही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक।
1: सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सर्व सभासदांना जाहीर आवाहन। सभासदांचे जे पाल्य फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये झालेल्या 10वी आणि 12वी परीक्षेत 85% किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत अशा पाल्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे। ही योजना फक्त सभासदांच्या पाल्यासाठीच असून पात्र सभासदांनी आपला अर्ज, शेअर सर्टिफिकेट, गुणपत्रिका आणि प्रवेश दाखल्याच्या प्रमाणित प्रतीसह सोमवार 8 जून 2026 पूर्वी बँकेच्या मुख्य कार्यालयात अथवा आपल्या जवळच्या शाखेत सादर करावे ही विनंती।
6: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार। सोलापूर दिनांकासाठी मी प्रशांत जोशी। ठळक घडामोडी। घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्याचा सरकारी तेल कंपन्यांचा निर्णय। गोवा सोलापूर हैदराबाद विमानसेवा पावसाळ्यात बंद ठेवण्यात येणार। सोलापूरात काल मेघगर्जनेसह पाऊस, पेरण्या 15 जून नंतरच करण्याचं मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन। आणि सोलापूरात 12 तारखेपासून लोकनाथ मीडिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार।

आता घडामोडी विस्तारानं घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 29 रुपयांची वाढ जाहीर केली असून नव्या दरांची अंमलबजावणी तत्काळ करण्यात आली आहे. यापूर्वी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून सोलापूरकरांना सेवा देणारी फ्लाय 91 एअरलाईन्सची गोवा सोलापूर हैदराबाद ही विमानसेवा येत्या 20 जूनपासून काही महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. सोलापूर विमानतळाचे व्यवस्थापक मनोज चाको यांनी ही माहिती दिली. खराब हवामान आणि विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. पावसाळ्यानंतर ही विमानसेवा पुन्हा सुरू केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल रात्री सोलापुरात मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचून राहिलं. अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली. सोलापूरसह राज्यात 15 जून नंतरच मान्सूनचा पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी 15 जून नंतरच पेरणी करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सोलापुरातील श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीनं काल एका विशेष समारंभात ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अंबरीश मिश्र यांना कलास्वाद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना मिश्र यांनी सोलापूरच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. पुरस्कार वितरणानंतर जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित विशेष कार्यक्रम झाला. डॉ श्रीकांत येळेगावकर, डॉ नवनीत तोष्णीवाल, दत्ता गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी काल सोलापुरात 67.41% मतदान झालं. 14 जागांसाठी ही निवडणूक होती. चित्रकर्मी आणि समर्थ या दोन पॅनलमध्ये लढत झाली. 107 पैकी 63 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज कोल्हापुरात मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून राजेंद्र जैन यांना संधी मिळाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल याबाबतची घोषणा केली. राजेंद्र जैन हे पक्षाचे विदर्भातील संघटक असून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात. यंदा पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी विदेशातून मराठी लोकांची दिंडी येणार आहे. 6 जूनला लंडन इथून या दिंडीनं प्रस्थान ठेवलं असून 25 जुलै रोजी ती पंढरपूरला पोहोचणार आहे. भगव्या पताका टाळमृदंगाचा गजर करीत ढोल ताशांच्या निनादात निघालेली ही दिंडी नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, जर्मन, पोलंड, तुर्की, जॉर्जिया या देशांचा प्रवास करून भारतात येणार आहे. ही माहिती या दिंडीचे संयोजक अनिल खेडकर यांनी दिली. फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत काल सोलापुरात पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली. पोलीस आयुक्त मेघनाथन राजकुमार, उपायुक्त प्रीतम यावलकर, कुशल जैन, अरविंद माने यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. 4 हुतात्मा चौकातून निघालेल्या या सायकल रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालयात झाला. चला सायकल चालवूया, आरोग्य जपूया हा संदेश या रॅलीतून देण्यात आला. पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी प्लास्टिक मुक्त जीवनशैलीचा अवलंब करा असं आवाहन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी केलं. सोलापुरातील नेहरू नगरच्या शासकीय मैदानात जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी उपस्थितांनी वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला, तसंच वृक्षारोपण, सीडबॉल वाटप, कापडी पिशव्यांचं वितरण करण्यात आलं. महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजपच्या शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, जॉगर्स असोसिएशनचे दिलीप कदम, संतोष कदम यावेळी उपस्थित होते. वादळी वारे आणि अवकाळी पाऊस यामुळे माढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तालुक्यातील आलेगाव खुर्द, रुई, चांदज, टाकळी, टेंभुर्णी या गावांना भेट देऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचं खासदार मोहिते पाटील यांनी वार्ताहरांना सांगितलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी आढावा बैठक घेतली. 10 मानाच्या पालख्यांचे विश्वस्त आणि 16 प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्यानं काही कामांच्या निविदा काढण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेतली असून पालखी सोहळे सोलापूर जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी पालखी तळावरील कामं पूर्ण होतील असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. शासकीय जमिनीची विक्री, हस्तांतर, पुनर्विकास आणि वापर यासाठी लागणारी मंजुरी आता जिल्हाधिकारी तसंच विभागीय आयुक्त देणार आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही मंजुरी शासन स्तरावर दिली जात असल्यामुळे नागरिकांना अनेकदा मंजुरीच्या प्रतीक्षेत राहावं लागत होतं. नव्या बदलामुळे शासकीय जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया जलद होऊन नागरिकांचा पैसा, वेळ आणि प्रवास वाचणार आहे. सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती. सोलापूर दिनांकमधील घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. माजी मंत्री दिशी कमळेगुरुजी यांच्या स्मृतीदिनाचं औचित्य साधून दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटी इथं गांधीवादी विचारवंत अॅडव्होकेट शंकर पाटील यांचं व्याख्यान झालं. भारतीय राज्यघटनेसमोरील आव्हानं हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. भारतीय संविधान केवळ ग्रंथ नसून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा मूलमंत्र आहे असं त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितलं. सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कोळी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. सृष्टी इको व्हिजन फाउंडेशनच्या वतीनं भीमा नदीच्या प्रदूषणाबाबतचा अहवाल अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना सादर करण्यात आला. 80 पानाच्या या अहवालात भीमा नदीतील पाण्याच्या प्रदूषणाची कारणं नमूद करण्यात आली आहेत. लवकरच या विषयावर बैठक बोलावण्यात येईल असं आमदार कल्याण शेट्टी यांनी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. प्लास्टिकमुक्त जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश लोकांपर्यंत पोच व्हावा यासाठी आमदारांना भेट म्हणून कापडी पिशवी देण्यात आल्याचं फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण तळे यांनी सांगितलं. यंदाच्या आषाढी वारीनिमित्त सोलापूरसह सातारा, पुणे जिल्ह्यातील 61,50,00,000 कामांना राज्याच्या नगरविकास विभागानं प्रशासकीय मान्यता दिली आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काल दक्षिण सोलापूर तालुक्यातील एळेगाव बसवनगर इथं भेट देऊन जनतेशी संवाद साधला. सोलापुरातील रेल्वे मैदानावर येत्या 12 तारखेपासून लोकनाथ मीडिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे.

0: तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत प्रसिद्धी माध्यमातील 9 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते झालं. यावेळी खासदार डॉ ज्योती वाघमारे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे उपस्थित होते. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवड समितीमध्ये सोलापूरच्या तिघांची निवड झाली आहे. रणजी खेळाडू रोहित जाधव, स्नेहल जाधव आणि सत्यजित जाधव अशी त्यांची नावं आहेत. सोलापुरात खेळल्या जात असलेल्या विजय चषक क्रिकेट स्पर्धेत काल मॉडेल क्रिकेट अकॅडमी संघानं करिअर अकॅडमी संघाचा 8 गडी राखून पराभव केला. सोलापूर चेस अकॅडमीच्या वतीनं आयोजित 13 वर्षाखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलांच्या गटाचं विजेतेपद नागपूरच्या मारस सहज वीर सिंग यानं पटकावलं, तर मुलींच्या गटात मुंबईच्या त्वेषा जैन विजेती ठरली. आता तापमान. काल सोलापुरात नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 38 आणि किमान 25. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्याचा सरकारी तेल कंपन्यांचा निर्णय. गोवा सोलापूर हैदराबाद विमानसेवा पावसाळ्यात बंद ठेवण्यात येणार. सोलापुरात काल मेघगर्जनेसह पाऊस. पेरण्या 15 जून नंतरच करण्याचं मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. आणि सोलापुरात 12 तारखेपासून लोकनाथ मीडिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकाचं आजचं संकलन केलं पत्रकार प्रशांत जोशी यांनी.
3: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
4: लाहोटी सारी चाटी गल्ली सोलापूर.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
7: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर.
8: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:44 होत आहेत. आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपण जाणतो की पिकांच्या वाढीसाठी पाण्यानंतर सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य म्हणजे नायट्रोजन. आपल्या जमिनीला नत्राचा मुख्य पुरवठा करणारा स्रोत म्हणून आपल्याला युरिया माहीत आहे. युरियामध्ये 46% नत्र उपलब्ध असतं. मात्र ज्या जमिनीचा सामू जास्त, म्हणजे जी जमीन अल्कधर्मी आहे आणि जिथं तापमान जास्त आहे, अशा परिस्थितीमध्ये युरियामधील नत्राचा मोठा भाग हा होलाटायझेशनमुळे अमोनिया स्वरूपामध्ये हवेत निघून जातो. विशेषतः युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर टाकल्यास ही प्रक्रिया अधिक प्रमाणात घडते. शेतामध्ये युरिया दिल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांमध्ये 20 ते 30% नत्र वाया जाण्याची यामुळे शक्यता असते. युरियाच्या हायड्रोलिसिस प्रक्रियेमुळे काही काळासाठी जमिनीचा सामू वाढतो. अल्कधर्मी जमिनीमध्ये यामुळे नत्राची उपलब्धता कमी होते. कमी ओलावा आणि जास्त तापमान असताना ही समस्या अधिक तीव्र बनते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये युरियाचा वापर हा केवळ आर्थिक तोटा न करता पिकांच्या पोषणावरही परिणाम करत असतो. सतत युरियाचा वापर केल्यास जमिनीत कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण वाढतं, ज्याचा दीर्घकालीन परिणाम जमिनीच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मावर होतो. याचाच परिणाम आपल्या जमिनीची सुपीकता आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे जमिनीमध्ये नत्राचा पुरवठा करण्याकरिता अमोनियम सल्फेटचा वापर करणं हे फायदेशीर ठरतं. अमोनियम सल्फेट हे खत युरियाला एक प्रभावी आणि शास्त्रीयदृष्ट्या योग्य पर्याय ठरतं. अमोनियम सल्फेटमध्ये 21% नत्र हे अमोनियम स्वरूपामध्ये असतं आणि 24% सल्फर अर्थातच गंधक हे देखील उपलब्ध असतं. या खतामधील नत्राचं होलाटायझेशन प्रमाण हे साधारणत 10 ते 14% इतकंच असतं, जे युरियाच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे. अमोनियम सल्फेटचा प्रमुख फायदा म्हणजे हे खत जमिनीचा सामू कमी करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे अल्कधर्मी जमिनीमध्ये नत्राची उपलब्धता वाढते आहे.

0: तसंच गंधक हा दुय्यम अन्नद्रव्य असून तेलबिया डाळी आणि कडधान्य पिकासाठी तो अत्यंत आवश्यक आहे. अमोनियम सल्फेटमधील गंधकामुळे पिकांची गुणवत्ता सुधारते आणि पानामधील हरित लवकाचं प्रमाण देखील वाढतं. परिणामी पानं गडद आणि हिरवी दिसतात. अमोनियम सल्फेटचा वापर भात, गहू, ऊस, मका, कापूस, सोयाबीन, भुईमूग तसंच भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त ठरतो. या खताच्या वापरामुळे जमिनीची संरचना सुधारते, पाणी मुरण्यास मदत होते. सेंद्रिय पदार्थांचं विघटन करण्यासाठी अमोनियम सल्फेटचा वापर केला जातो. यामुळे आपल्या शेतातील पिकांच्या वाढीसाठी संतुलित अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी युरियाऐवजी अमोनियम सल्फेट हा शास्त्रीयदृष्ट्या योग्य पर्याय ठरू शकतो.
1: कृषी सल्ला आताच आपण ऐकला. 6:47 होत आहेत.
2: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
3: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
4: 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
2: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय,
3: JEE, NEET, CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन,
4: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
2: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
4: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99-23-63-37-43.
5: प्रवेश प्रवेश प्रवेश.
6: वसुंधरा महाविद्यालयात BA, BSc आणि MA साठी प्रवेश देणे सुरू. मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल आणि इतिहास या विषयासहित BA अंतिम वर्ष,
7: मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि झूलॉजी या विषयासहित BSc अंतिम वर्ष.
6: पालकांना परवडेल अशी फी, मुलींसाठी हॉस्टेलची सोय, शिवाय मुला मुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.
7: वसुंधरा महाविद्यालय, जुळे सोलापूर.
6: संपर्क 96-04-142-455.
1: श्रोते होत ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भरत आचार्य यांचं हिंदी भक्तिगीत.

अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भरत आचार्य यांचं हिंदी भक्तिगीत आताच आपण ऐकलं. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून तसंच न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या मोबाईल ॲपवरून. आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक दालने सोमवारीही चालू.
1: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
2: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
1: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर नन्नज.
2: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61.
3: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर. फोन 2315 156.
4: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
5: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
6: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
5: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
6: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
5: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक जुन्या फौजदार चावडी जवळ सोलापूर.
1: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णुरूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनर्शांसह

0: करू लेकीचाही थाट।
1: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स, आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा।
2: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर।
1: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये। कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात। अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
0: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर।
1: मोबाईल 7083069496।
0: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन।
3: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
0: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर।
1: राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय, जुना विडी घरकुल, सोलापूर, इथं 11वी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या कला व वाणिज्य शाखेसाठी भाग 2 चे प्रवेश देणं सुरू आहे। प्रवेशासाठी संपर्क प्राध्यापक पाटोळे सर, मोबाईल 78 75 26 0 138। पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे।
0: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या। अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991। लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
4: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये।
5: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट। आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
6: अरे गणपा, परवा परवा पासून तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर पळा लागलंस की?
7: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा।
0: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर। मोबाईल 93 72 14 44 34।
8: जुनाट, सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार, डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर। मोबाईल 88 86 36 00 88।
9: जिथे सुरक्षित मूल, तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल।
0: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली। संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
9: श्री कृष्ण गुरुकुल।
1: संपर्क 72 76 73 73 52।
10: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
11: मोबाईल 77 19 92 22 55।
12: आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 7 वाजले आहेत। आता जाहिरात प्रसारण आणि त्यानंतर एक गाणं गुणगुणण्यासाठी।
13: चलो निकलेगा
14: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
13: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
15: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689 11240।

चुपके चुपके या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं एस डी बर्मन यांचं. श्रोते हो, याबरोबरच आजचा एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. तसंच न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या मोबाईल ॲपवरून देखील आमच्या प्रसारणाचा आनंद आपण घेत आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10

0: हा जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हा तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे, नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
0: तर श्रोते हो जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।
3: नमस्कार, एक कळकळीची विनंती, रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया। तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं। आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल। तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल, तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या। रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा। रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान।
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
4: सात 7:10 होत आहेत। आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जूनपर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आता सविस्तर बातम्या. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेगही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, विजांच्या कडकडाटावेळी झाडं तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरी 92% पाऊस पडणार असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि इतर आवर्षणग्रस्त भागात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये आणि त्यांचं नुकसान कसं टाळता येईल यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी

0: बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: अल निनोचं वर्ष आहे. एव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालतो.
0: राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्य शासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पाअंतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्था, सौसर आणि अन्यथा फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्यानं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. हा करार 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2031 या कालावधीसाठी लागू राहणार असून तो पूर्णपणे गैरवित्तीय स्वरूपाचा असल्यानं राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. राज्यात मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत्या प्रमाणात समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. एसटीच्या बारामती आगारात राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. बसमधील स्वच्छता राखणं, बस वेळेवर सोडणं, प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर राज्य परिवहन महामंडळानं भर द्यावा असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले. बारामती बस स्थानकाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानामध्ये 1 कोटी रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याबद्दल बारामतीकरांचं आणि महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांशी काल संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्धारानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. त्या अनुषंगाने विविध विकास कामांचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी अग्रवाल आणि दाते यांनी नवेगाव इथल्या नवजीवन वसाहतीला भेट दिली. आत्मसमर्पित नक्षल्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य सचिव अग्रवाल यांनी केलं. राज्यातल्या रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार आणि इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयानं राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्याचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णू ताम्हाणे यांनी सेवापूर्तीच्या वेळी सलग 58 किलोमीटरचं अंतर धावत पूर्ण करून पुणेकरांना सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना विष्णू ताम्हाणे म्हणाले,
2: माझी पुणे सेवेची कारकीर्द पुणे शहरातूनच सुरू झालेली आहे. शिवाजीनगरचं पोलीस ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी मी ज्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जी निवड चाचणी असते ती फिजिकल तिथे दिली होती आणि त्याचबरोबर माझं पुणे विद्यापीठात शिक्षण झालं होतं. त्यामुळे माझ्या मित्रांसोबत प्लॅन ठेवला. साधारण 30 तारखेला नोकरी समाप्तीच्या आदल्या दिवशी रात्री 12 हा रन सुरू केला. शिवाजीनगर येथून 50 जणांचा आमच्या टीम होती रन करायला सुरुवात, कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक आणि मित्रपरिवार. तर आम्ही तिथून सुरू केल्यानंतर सिंहगड रोड, भारतीय विद्यापीठ आणि कुंडवाग समर, पुणे कमिशनर ऑफिस, त्यानंतर खडकी आणि पुणे विद्यापीठ असा 58 किलोमीटर रन केला. आणि रन जो एंड आहे तो शिवाजीनगर या ठिकाणीच केला. मला या माध्यमातून पुणेकरांना एक संदेश द्यायचा होता की अशा प्रकारची सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी ऍक्टिव्ह राहावं हा या माध्यमातून संदेश द्यायचा होता.
0: जागतिक सायकल दिनानिमित्त संडेज ऑन सायकल या उपक्रमाचं उद्घाटन काल पुण्यात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झालं. म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमामध्ये नागपुरे यांनी स्वतः सायकल चालवत निरोगी जीवनशैलीसाठी सायकलिंगचं महत्व अधोरेखित केलं. सांगलीमध्येही काल पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयानं शहरातून सायकल रॅली काढली. यात पोलीस अधिकारी, सायकलपटू आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन

0: गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली होती. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यस्तरीय परिसंवादाचं काल अकोल्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्य सरकारच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली. बदर समितीनं दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर करणं आवश्यक होतं, मात्र याबाबत कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी केला. अनुसूचित जातींमधील सर्व 59 जातींचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकास प्रथम करण्यात यावा अशी मागणी या परिसंवादात करण्यात आली. नवी मुंबईतल्या पाम बीच मार्गानजीक डोलाया सागर किनाऱ्याजवळच्या पाणथळ जागेत सागरी किनारा स्वच्छता मोहीम काल राबवण्यात आली. यामध्ये महापौर सुजाता पाटील यांनी सहभाग नोंदवला. यावेळी किनाऱ्यावर आलेला प्लास्टिक आणि तत्सम 110 गोणी कचरा गोळा करण्यात आला. भारत अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा अफगाणिस्ताननं 5 गडी बाद 113 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारतानं काल आपला डाव 8 गडी बाद 564 धावांवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126, KL राहुलनं 100 तर ऋषभ पंत आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येकी 81 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानचा संघ अद्यापही 451 धावांनी मागं आहे. सांगली शहरासह मिरज तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातही मान्सूनच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात काल संध्याकाळी चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारं आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीजपुरवठा खंडित झाला होता. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आज पश्चिम मध्य बंगाल उपसागराचा ईशान्य आणि वायव्य भाग व्यापण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जूनपर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 103.4 MHz. सकाळचे 7:20 आणि 25 सेकंद झाली आहेत.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्हीआर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
5: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू। संपर्क 94218 760 55।

श्रोते हो, आता एक नजर आमच्या सकाळी प्रसारित होणाऱ्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांवर. सकाळी 7:40 प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:45. त्यानंतर 7:50 भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 8:00 समाचार प्रभात हे राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 टायनी ग्लॅन्ड्स एंडो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर 8:20 दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 8:40 मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:00 पुन्हा एकदा काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम. 9:20 सोलापूरची नाट्यगाथा सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. 9:30 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 10:00 चित्रभेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 मराठी गाणी तर 11:30 हिंदी गाणी प्रसारित होतील. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि 1:00 सायंकाळी 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. तर श्रोते, ही होती रूपरेषा आमच्या आज सकाळी प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. 7:25 झाली. थोड्याच वेळात दिल खुलास हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. पर्यावरण संवर्धन ही आज काळाची गरज बनली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता, वाढतं तापमान आणि जैवविविधतेसमोरील आव्हानं यामुळे प्रत्येकानं पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक ठरलं आहे. आजच्या भागात आपण बदलतं हवामान, पर्यावरण रक्षणासाठीचे शिवाजी विद्यापीठाचे उपक्रम, विद्यार्थ्यांची भूमिका, जल

0: धारण, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक प्रयत्नांबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ आसावरी जाधव. डॉ आसावरी जाधव मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार
0: मॅडम. वाढत्या प्रदूषणाचा घातक परिणाम प्रत्येक घटकावर होतोय. बदलत्या हवामानामुळे पाऊस, शेती आणि आपल्या दैनंदिन जीवनावर कशा प्रकारे परिणाम होतोय याबद्दल आपण जरा माहिती द्याल का?
1: बदलतं हवामान म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हवामान हे पटकन न बदलणारा असा घटक आहे. जेव्हा हवामानात बदल होतो, वातावरण जे असतं ते सकाळ संध्याकाळ तुम्ही बघितलं तर वेगवेगळं असू शकतं, पण हवामान जो आहे ते एखाद्या ठिकाणचं सतत एकसारखं असणारं असतं. समजा या हवामानामध्ये जर का बदल होत असेल तर मात्र ती एक गंभीर घटना आहे असं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. औद्योगिकीकरण जेव्हापासून सुरू झालं, म्हणजे 19व्या शतकापासून जे औद्योगिकीकरण सुरू झालं, तेव्हापासून जो कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला किंवा ऑइल रिसोर्सेस म्हणजे पेट्रोल डिझेलचा वापर सुरू झाला, या सगळ्यातून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे हवेमध्ये बाहेर पडणारं ते वाढत गेलं. आणि हवेचं एक स्वतःचं एक कुठले वायू त्यामध्ये असायला पाहिजेत हे त्याचं त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. हवेमध्ये कोणकोण वायू आणि किती किती प्रमाणात असायला पाहिजेत, परंतु कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण शिवाय इतर काही हरित वायू जे आहेत, उदाहरणार्थ पाण्याची वाफ असेल किंवा नायट्रोजन ऑक्साईड असेल किंवा मिथेन असेल, हे सर्व हरित वायू जे आहेत याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे. आणि या हरित वायू जे आहेत हे हरित वायू उष्णता धरून ठेवतात. दिवसा जेव्हा सूर्य असतो तेव्हा पृथ्वी तापते आणि त्यातून येणारी जी काही शॉर्टवेव्ह रॅडिएशन्स आहेत ती पृथ्वीवरती पडतात, पण रात्रीच्या वेळी जेव्हा पृथ्वी थंड होते तेव्हा ही जी उष्णता आहे ही त्या वायूंमध्ये धरून ठेवली जाते आणि त्यामुळे खरं तर पृथ्वीचं वातावरण हे वाढत चाललेलं आहे. हे शोधून काढण्यासाठी किंवा ह्यावरती काम करण्यासाठी IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही एक इंटरनॅशनल बॉडी आहे, त्यावरती कित्येक वर्ष त्यावर काम करत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपली वाढ आपण आपली पृथ्वी सहन करू शकते. म्हणजे 19व्या शतकापासून होणारं जे काही कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामध्ये होणारं वाढ आहे त्याच्यामुळे एकूणच जे काही टेम्परेचर वाढतंय तर आपण ऑलरेडी 1.5 डिग्री सेल्सिअसला क्रॉस केलेलं आहे. त्यामुळे आता क्लायमेट चेंज होणार नाही असं वगैरे काही नाही, तर आपण आता क्लायमेट चेंजचे परिणाम आहेत ते सहन करायला उभं राहिलं पाहिजे अशी स्थिती आलेली आहे. त्यामुळे वातावरणात बदल होणार नाही असं जर का काही लोक म्हणत असतील तर बदल झालेला आहे हे आता सर्वांनी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे आणि त्या दिशेनं आपण आपल्यामध्ये काही गोष्टी कशा बदल करू शकतो त्याच्याकडे बघणं मला वाटतंय महत्वाचं आहे.
0: हो खरं आहे मॅडम. मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयं आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीनं महत्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
1: महाविद्यालयांमध्ये NSS जे आहे तर त्याच्या अंतर्गत खूपसे उपक्रम पर्यावरणपूरक घेतले जातात. त्याचबरोबर म्हणजे या उपक्रमांमध्ये वृक्ष संवर्धन असेल, वृक्षारोपण असेल किंवा स्वच्छता मोहिमा असतील वेगवेगळ्या ठिकाणच्या, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात.
0: मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयं आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीनं महत्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
1: फक्त महाविद्यालयं आणि विद्यापीठ ही पर्यावरण रक्षणासाठी काम करत नाहीये, तर अगदी KG पासून ते PG पर्यंत पर्यावरण अभ्यास हा प्रत्येकाला माहीत झालेला आहे. कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये सेकंड इयर म्हणजे महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या वर्षाला पर्यावरण अभ्यास हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपल्सरी करण्यात आलेला आहे. पर्यावरणाच्या काही मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत होण्याच्या दृष्टीनं खरंतर हा अभ्यासक्रम त्यांना दुसऱ्या वर्षी ठेवलेला आहे. शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पर्यावरण अभ्यासाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. महाविद्यालय असतील किंवा विद्यापीठ असतील तर याच्यामध्ये NSS च्या अंतर्गत वृक्षारोपण असेल, त्याचबरोबर स्वच्छता

0: मोहीम असतील किंवा बरेच वेळेला डिझास्टर मॅनेजमेंटच्या काही गोष्टी असतील, तर या स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. पर्यावरण शास्त्र विभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पर्यावरण शास्त्र विभागातील विद्यार्थी देखील समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. म्हणजे अगदी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या बाबतीत असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही जंगलं आहेत त्यांना लागणारे वणवे आहेत हे थांबवण्यासाठी असेल, किंवा प्लास्टिक बंदीच्या बाबतीत असेल, किंवा गणेशोत्सवामध्ये डॉल्बीचा होणारा वापर आहे या वापराला कमी करण्यासाठी युवकांमध्ये प्रबोधन करायचं असेल, तर या सर्वांसाठी पथनाट्य असू देत किंवा वेगवेगळे कार्यशाळा असू देत, शाळांमधले विद्यार्थी असू दे, महाविद्यालयांमध्ये असू दे, किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी पथनाट्य किंवा कार्यशाळा यांच्या माध्यमातून आमचा विभाग जो आहे तो कार्यरत असतो. शैक्षणिकदृष्ट्या अभ्यासक्रम तर आहेच आहे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं, पण त्याचबरोबर या समाजाच्या सामाजिक ज्या काही बांधिलकीच्या गोष्टी आहेत पर्यावरण रक्षणाच्या, या दृष्टीनं देखील विभाग आहे तो काम करत असतो. याचबरोबर विद्यापीठाचा विभाग या दृष्टीनं संशोधन हा सुद्धा एक महत्वाचा भाग आमच्या विभागामध्ये आहे, की ज्याच्यामध्ये पीएचडीचे आमचे जे काही विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात पर्यावरण रक्षणासाठी सध्या काम करत आहेत.
1: अरे वा, खूप छान. मॅडम, अनेक विद्यार्थी पर्यावरण शास्त्र विषयात करिअर करत आहेत, या क्षेत्रातील करिअर संधींबद्दल माहिती द्याल का, आणि आपल्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या क्षेत्रात चांगलं यश मिळवलंय याबद्दल थोडं सांगाल का?
0: पर्यावरण क्षेत्रामध्ये आज खूपशा संधी उपलब्ध आहेत, कारण सध्याची परिस्थिती बघता आपल्याला असं लक्षात येतं की पर्यावरणाचे प्रश्न जे आहेत ते वाढतच चाललेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न कमी करायचे असतील, या समस्या जर का सोडवायच्या असतील, तर याच्यासाठी एक संघटित अशी यंत्रणा असणं, म्हणजे सज्ञान झालेला पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य रीतीनं त्याला मार्गदर्शन मिळणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे या दृष्टीनं असं शिक्षण घेतलेले जे कोणी असतील त्यांची आज मार्केटमध्ये किंवा एकूणच सर्व स्तरावरती खूप मोठी मागणी आहे. अगदीच सांगायचं झालं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्याचा विचार करू शकतो. पहिलं क्षेत्र जे आहे ते म्हणजे ज्या काही समन्वय संस्था, म्हणजे ज्याला कन्सल्टन्सीज असं म्हणतात, कोणत्याही कारखाने असतील ते अगदी उभा करण्याच्या स्टेजपासून ते सुरू झाले आणि आता त्यांचं काम सुरू राहतंय, तर हे सगळ्या स्टेजमध्ये पर्यावरणाचा जो काही विद्यार्थी आहे तो त्यांना मदत करू शकतो या कन्सल्टन्सीजच्या स्वरूपामध्ये. म्हणजे या कारखान्यांना जी इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची जी प्रोसिजर असते किंवा त्यांचे जे काही लीगल कायदेशीररित्या काही गोष्टी कारखान्यांना करणं आवश्यक असतं, वेगवेगळे कायदे असतात पर्यावरणाचे, तर या दृष्टीनं त्या कारखान्यांनी व्यवस्थित काम करावं यासाठी या कन्सल्टन्सीज असतात त्या काम करतात. त्यामुळे ह्यामध्ये वेगवेगळ्या संधी तर आहेतच, त्याचबरोबर प्रत्येक कारखान्यांमध्ये इन्व्हायरमेंटल ऑफिसर म्हणजे पर्यावरण अधिकारी या दृष्टीनं एक पोस्ट असते, या ठिकाणी देखील हे विद्यार्थी काम करू शकतात. त्या कारखान्यामधली सांडपाण्याची व्यवस्था असेल, हवेचं प्रदूषण असेल, त्याचबरोबर घनकचरा असेल किंवा इतर ज्या काही कम्प्लायन्सेस असतील, म्हणजे कायदेशीररित्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी कारखान्यांच्या करून घेणं यासाठी हे लोक तिथं काम करू शकतात. त्याचबरोबर काही लोक स्वतःचे उद्योग सुद्धा, म्हणजे स्वतःच्या कन्सल्टन्सीज सुद्धा सुरू करू शकतात. काही कन्सल्टन्सीज ज्या आहेत या कारखान्यांना अशा पद्धतीनं कायदेशीररित्या काही गोष्टी करून घेण्यासाठी काम करत असतात, तर काही जे काही कन्सल्टन्सीज आहेत या कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी आज जागतिक स्तरावर ज्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत यासाठी कारखान्यांना मदत करत असतात. त्यामुळं या क्षेत्रात तर संधी आहेच, आणि KG-2 PG पर्यावरण अभ्यास हा असल्यामुळं टीचिंग म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा बरीचशी गरज या लोकांची असते. त्याचबरोबर जर्नालिझम म्हणजे पत्रकारिता या क्षेत्रामध्ये सुद्धा पर्यावरणाचे लोक चांगल्या पद्धतीनं आर्टिकल्स लिहू शकतात आणि त्यामध्ये हा त्यांचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं.
1: अच्छा मॅडम, पर्यावरण रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थी, उद्योजक, सामान्य नागरिक आणि विशेषतः तरुण पिढीला आपण काय संदेश द्याल?
0: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं आपापली जबाबदारी जाणून घेणं महत्वाचं आहे. आपापल्या स्तरावर आपण पर्यावरणासाठी छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतो हे ठरवणं महत्वाचं आहे. विशेषतः युवा पिढीला मला सांगायला आवडेल की आत्ताची पिढी आहे ती

0: मोबाईल जनरेशन आहे, तर ती मोबाईल जनरेशन तर आहेच आहे पण ग्रीन जनरेशन पण त्यांनी व्हावं हा माझा संदेश असेल. म्हणजे त्यांनी निसर्गाशी नातं जोडावं. म्हणजे एक दिवस त्यांनी समजा हे गॅजेट बाजूला ठेवलं आणि मग निसर्ग संवर्धनासाठी काही वेळ दिला, आठवड्यातील काही वेळ जरी त्यांनी दिला एकत्र संघटित होऊन, तर खूप मोठा बदल होऊ शकतो. म्हणजे छोटी जरी कृती असली तरी त्यातून मोठा बदल आपल्याला करणं शक्य आहे. अगदी प्लास्टिकच्या पिशवीचं उदाहरण घेतलं तर सिंगल यूज प्लास्टिक आहे, त्याला नाही म्हटलं तो ते वापरायचंच नाही असं ठरवलं तरी सुद्धा त्याच्यामुळे एक मोठा बदल होऊ शकतो. रिसायकल रियूज, सध्या रिड्यूस रियूज आणि रिसायकल हा मंत्र युवा पिढीनं अंमलात आणणं महत्वाचं आहे. झाडं तर लावायची आहेतच पण झाडं जगवायची पण आहेत. पाण्याचा एकन एक थेंब आपल्याला कसा वाचवता येईल यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा आपल्याला कशा करता येतील हे महत्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला म्हणजे लोकली अवेलेबल ज्या काही गोष्टी आहेत, आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्यांचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, नैसर्गिक संसाधनं जी आहेत त्यासाठीचा वापर जो आहे तो अगदी बाहेरून काही आणण्यापेक्षा, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनवरती होणारा इंधनाचा खर्च, त्यातून होणारं वायू प्रदूषण, किंवा मॉलमध्ये आणून ते प्रिझर्व करण्यासाठीचं होणारं जे काही इंधनाची किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर, तर हे सगळं कमी करण्यासाठी आपल्या इथं उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल हे देखील युवा पिढीनं बघणं गरजेचं आहे.
1: हो खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्वाच्या बाबी आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी मागील दोन भागात शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ आसावरी जाधव मॅडमनी अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला दिली. निसर्गाशी नातं जोडा, झाडे लावा, झाडे जगवा, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जपून वापर करा असा संदेश डॉ आसावरी जाधव यांनी दिला. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार आहे, त्यामुळे पाण्याचा जपून वापर, प्लॅस्टिकचा अत्यंत कमी वापर करणं, वृक्षारोपण, पर्यावरणपूरक सवयींचा अंगीकार ही काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षणासाठी आपल्या प्रत्येकाचा छोटासा प्रयत्न उद्याचं सुरक्षित आणि निरोगी भविष्य घडवू शकतो. श्रोते हो, चला तर मग पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया आणि हरित, स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण हातभार लावूया. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या मोबाईल ऍपवरून देखील आमच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेत आहे. सकाळचे 7:40 आणि 45 सेकंद झाली आहेत. आता ऐकूयात प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: चलो निकले गया.
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689 11240.
6: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्ते.
6: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय. तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं. मग या सगळ्याचा परिणाम

0: आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढल्यात का?
1: याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत, एक तर तुमचं वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की बीआयएस एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती, त्याला अजून थोडासा एक 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतंय की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय. आता बीआयएस मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्टमध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे, तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जे अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसं करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय आणि त्या जुन्याच रिझनेबल प्राइसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलंय. फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
0: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-03, 91-56-77-03, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का? पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत
1: त्याच्यामध्ये? किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात, कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. आता प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चाललं आहे. त्यामुळे एनी आऊ आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
0: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःच आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
1: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
0: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी पुणे इथे. संपर्क 91-56-77-03, 91-56-77-03, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689-11240.
4: प्लैनेट फर्नीचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. 7:46 झाली. आता ऐकूयात न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
5: नोकरी नाही, चिंता नको. सरकार मान्य ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंग कोर्स शिका आणि कमवा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल संडे बॅचेस. आजच प्रवेश घ्या आणि डिस्काउंट मिळवा.
6: होय, सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स, यशस्वी होण्याची गुरु किल्ली.
7: न्यू एज कॉम्प्युटर्स, 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी, सोलापूर. मोबाईल 9822071778.
4: श्रोते हो नमस्कार. आपण भेटणार आहोत न्यू एज कॉम्प्युटर्सचे संस्थापक शैलेश थिगळे सरांना. सर नमस्कार.
8: नमस्कार श्रोते हो.
4: सर, मोबाईल रिपेअरिंग कोर्स याविषयी काय सांगाल?
8: आज अन्न, वस्त्र आणि निवारा याबरोबरच मोबाईल ही

0: एक गरजेची वस्तू आहे. त्यामुळे मोबाईल क्षेत्रात रिपेरिंगच्या संधी अत्यंत वेगाने वाढत चाललेल्या आहेत. मोबाईल रिपेरिंग क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी आहेत. मोबाईल रिपेरिंगमध्ये भरपूर पैसे मिळू शकतात. यामुळेच तरुण तरुणी मोबाईल रिपेरिंग क्षेत्रात आपले करिअर करू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी अत्यंत अल्प भांडवलामध्ये स्वतःचे मोबाईल रिपेरिंग सेंटर आपल्या गावामध्ये शहरामध्ये न्यू एज कॉम्प्युटरच्या मार्गदर्शनाखाली सुरू करू शकतो.
1: वा, खूपच छान. सर, आपल्या न्यू एज कॉम्प्युटर्समध्ये जो मोबाईल रिपेरिंग कोर्स आहे तो सरकार मान्य आहे का?
0: हो, न्यू एज मध्ये जो कोर्स चालवला जातो हा सरकार मान्य कोर्स आहे. हा कोर्स महाराष्ट्र शासनातर्फे चालवला जातो आणि प्रमाणपत्र देखील महाराष्ट्र शासनातर्फेच मिळतं. एक मोबाईल जर आपण दुरुस्त केला तर साधारणपणे 100 ते 150 रुपये हा विद्यार्थी कमवू शकतो. आणि दिवसभरामध्ये साधारण 5 ते 10 मोबाईल रिपेअर केले तर विद्यार्थी दिवसभरामध्ये 500 ते 1500 रुपयापर्यंत कमाई करू शकतो. म्हणजेच महिन्याला 15,000 ते 45,000 रुपयापर्यंत विद्यार्थी कमाई करू शकतो. या व्यतिरिक्त नोकरी किंवा शिक्षण घेत असताना एक एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी मोबाईल रिपेअरिंग कोर्स हा निश्चितच फायदेशीर ठरू शकतो.
1: सर, यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
0: यासाठी 10वी पास किंवा नापास विद्यार्थी हा सरकार मान्य कोर्स करू शकतो. शासनातर्फे याला फक्त 25 जागा आहेत आणि याला वयाची कोणतीही अट नाही. हा कोर्स मराठी भाषेतून शिकवला जातो. याच्या सकाळ दुपारी किंवा संध्याकाळी अशा सोयीस्कर वेळा आहेत. तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी न्यू एजने स्पेशल संडे बॅचचे आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी आठवड्यातून फक्त रविवारी येऊन हा सरकार मान्य कोर्स पूर्ण करू शकतो. हा कोर्स 6 महिन्यांचा पार्ट टाइम कोर्स असून यामध्ये आम्ही बेसिक मोबाईल रिपेअरिंग पासून ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगचे ट्रेनिंग देतो. यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोन्ही गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं. तसेच यामध्ये मोबाईल रिपेअरिंग मधल्या ज्या काही विविध समस्या असतात, जसं की चार्जिंग प्रॉब्लेम येतो, डिस्प्ले फुटतो, डिस्प्ले पाण्यामध्ये पडतो, रिंगर, स्पीकर, माईक इत्यादी, याविषयीची पूर्ण माहिती ही आम्ही प्रॅक्टिकल सह विद्यार्थ्यांना शिकवतो. न्यू एजचे स्वतःचे मल्टी ब्रँड मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिस सेंटर असून यामध्ये आलेले मोबाईल हे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये दाखवले जातात आणि त्यांच्या समक्ष हे मोबाईल रिपेअर केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा निश्चितच फायदा होतो.
1: हा सरकार मान्य मोबाईल रिपेअरिंग कोर्स केल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी काय आहेत?
0: या कोर्समध्ये भरपूर प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जात असल्यामुळे कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतःचे मोबाईल रिपेअरिंग सेंटर सुरू करू शकतो अथवा नामांकित मोबाईल कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नोकरी देखील करू शकतो. या सर्व्हिस सेंटरमध्ये पगार देखील उत्तम असतात. सोलापुरातील बऱ्याच सर्व्हिस सेंटरमध्ये न्यू एजचे विद्यार्थी हे कार्यरत आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपापल्या गावामध्ये शहरामध्ये मोबाईल रिपेअरिंग सेंटर सुरू केलेले आहेत. यासाठी न्यू एज कॉम्प्युटरतर्फे त्यांना मार्गदर्शनही दिले जाते. तसेच अल्पदरात मोबाईल रिपेअरिंग किट देखील उपलब्ध करून दिले जाते.
1: सर, यासाठी फी कशी भरायची असते?
0: यासाठी फीज ही हप्त्याने भरता येते किंवा एकदम ही भरता येते. यासाठी स्पेशल डिस्काउंटही दिला जातो.
1: सर, महिलांनी या मोबाईल रिपेअरिंगच्या क्षेत्रामध्ये पुढे यावं यासाठी न्यू एज तर्फे काही विशेष योजना आहे का?
0: हो, निश्चितच आहे. महिला आणि मुलींनी या क्षेत्रात पुढे जावे यासाठी न्यू एज तर्फे महिला आणि मुलींसाठी 50% डिस्काउंट हे फी मध्ये आम्ही देतो, जेणेकरून त्यांनी देखील हा कोर्स शिकावा आणि स्वावलंबी व्हावं.
1: हा कोर्स करण्यासाठी कुठे संपर्क साधावा?
0: हा कोर्स करण्यासाठी न्यू एज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी या ठिकाणी संपर्क साधावा.
1: मोबाईल नंबर काय सांगता येईल?
0: 98-220-71-77-8.
1: सर, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: काय यश, नवीन गाडी घेतलीस?
3: होय काकू, मी सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स मध्ये ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स केलाय आणि ब्रँडेड सर्व्हिस सेंटर मध्ये जॉबही करतो.
2: होय, सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स, यशस्वी होण्याची गुरु किल्ली.
3: न्यू एज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी सोलापूर. मोबाईल 9822071778.
4: न्यू एज कॉम्प्युटर्सची न्यू ऑफर, जुना कॉम्प्युटर द्या आणि अल्प दरात नवीन कॉम्प्युटर घ्या. मोबाईल 98-220-71-77-8.
5: न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. सकाळचे 7:51 आणि 20 सेकंद झाले आहेत. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
6: श्रोते हो, 1895 ते 1900 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही

0: हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो नक्की ऐका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 103.4 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ऍपवर. श्रोतेहो आता प्रसारित करतोय भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूयात गीता रॉय यांनी गायलेलं वसंत बापट यांचं भावगीत. GN जोशी यांचं संगीत आहे.

गीता रॉय यांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत आताच आपण ऐकलं. आता कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूयात आर पी अग्रवाल यांनी गायलेलं हे छानसं भावगीत.

0: खाली खाली जात चाललंय.
1: खरं
0: म्हणजे ह्याच्यात काहीतरी आपल्याला शोधणं गरजेचं आहे.
1: खरंच आहे. श्रोत्यांना सांगूया की आपल्या मुलांमध्ये आपल्याला जर असं वाटत असेल की मुलाची किंवा मुलीची उंची योग्यता प्रमाणात वाढत नाहीये, तर आपण तात्काळ डॉक्टर अमृता साठे यांना भेटू शकता. टायनी ग्लँड्स एंडोक्लिनिक जे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे, इथं भेटून आपण आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. आपला संपर्क क्रमांक आहे 78 87 73 54 82 किंवा 7887735482. डॉक्टर, उंची वाढण्याच्या संदर्भात सध्या आपण बोलत आहोत, लहान मुलांची किंवा मुलींची उंची योग्य आहे की नाही याची काळजी सतत पालकांना असते. मग अशा वेळेला आपण वर्तमानपत्रात किंवा इतर ठिकाणी काही जाहिराती बघतो की आमच्या शिबिरामध्ये या उंची वाढवून मिळेल किंवा 3 महिन्यात उंची वाढवा वगैरे वगैरे. मग या गोष्टींचा कितपत आपल्या मुलांच्या उंची वाढण्यावरती परिणाम होतो?
0: एव्हिडन्स प्रमाणे तर अशा ह्याचा उपयोग होत नाही. आणि जर कुठलीही अशी गोष्ट किंवा सिरप किंवा टॉनिक दिलं जात असेल ज्यांनी 2-3 महिन्यात उंची वाढत असेल, तर सर्व ग्राहकांनी जागरूकपणे त्याचं लेबल वाचणं गरजेचं आहे.
1: म्हणजे त्याच्यात काय काय आहे हे बघणं गरजेचं आहे.
0: घटक आहेत, अगदी पहिले 3-4 घटक जरी आयुर्वेदिक असले तरी शेवटपर्यंत वाचून त्यात स्टेरॉइड नावाचा घटक तर नाहीये ना, हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. कारण स्टेरॉइडनी तात्पुरती थोडी उंची वाढते आणि नंतर जाऊन ती कायमची स्थगित होऊन जाते. आणि सोबत वजन वाढणं आणि लहान बाळांमध्ये भूक वाढणं ही अगदी आई वडील खुश होतात, आमचं बाळ आता व्यवस्थित खातंय. हे सगळे स्टेरॉइडचे परिणाम असले तरी त्याचे दुष्परिणाम त्याच्या कितीतरी पटीने जास्त आहेत. हाडं ठिसूळ होणं, फ्रॅक्चर होणं.
2: श्रोतेहो, आपल्यालाही आपल्या मुलांच्या उंचीच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना भेटू शकता. त्यांचा पत्ता आहे टायनी ग्लँड एंडोक्लिनिक, जे दत्त चौकातल्या टोळ्याच्या बोळामध्ये आहे. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82 7887735482.
1: आपण अतिशय चांगली माहिती दिली त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.
3: टायनी ग्लँड सेंडो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. 8:20 झाली आहेत. आता ऐकूयात दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
5: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
6: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN कारगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
7: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
6: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
7: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
6: आजच भेट द्या पूना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटीसह आपल्या सेवेत.
5: श्रोते हो, आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती या कार्यक्रम मालिकेत घेत आहोत. आज आपण गोकाक बँगल्स म्हणजे काय, त्यांचं डिझाईन, त्याला लागणारी मजुरी यांची माहिती घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी पूना गाडगिळ आणि सन्स या सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केले. मोडक सर, नमस्कार.
8: नमस्कार. गोकाक हे जे गाव आहे तिथून ही कला आली, त्या तिथून या पहिल्यांदा बांगड्या बाजारामध्ये इंट्रोड्यूस झाल्या, त्यामुळे त्याला गोकाक बँगल्स असं म्हणतात किंवा गोकाकची डिझाईन्स म्हणतात. गोकाकच्या डिझाईन मध्ये एक तर गेरू पॉलिश असतं, म्हणजे आपलं जसं एक तांब्याचं तांबडेपणाचं एक पॉलिश असतं किंवा येलो पॉलिश असतं, तर एक गेरू पॉलिश असतं. आणि या बांगड्यांवरती साधारणपणे वेगवेगळ्या नैसर्गिक छटा किंवा चेहऱ्याचे आकार, टेम्पल किंवा आपल्या सांस्कृतिक चिन्हांचे आकार, तर हे त्याच्यावरती एलिव्हेट केले जातात, आयदर एम्बॉस करून किंवा एलिव्हेट करून, आणि त्याला गेरू पॉलिश केलं जातं. ते गोकाक असल्यामुळे गोकाक म्हटलं जातं, पण आता ते कलकत्त्यातही बनतंय, पुण्यातही बनतंय, सगळीकडे बनतंय, पण मूळ त्याचं इंट्रोडक्शन आहे ते गोकाक मधून झालेलं आहे. सेट म्हणाल तर 4 बांगड्या 12-13 ग्रॅम पर्यंत बनतात आणि 25 ग्रॅम पर्यंत एक पाटली बनते, कारण त्यात विविध आकार दाखवताना त्याची क्लॅरिटी येण्याकरता म्हणून. तर साधारणपणे 50 ग्रॅम ते आणि हे साधारणपणे 60 ग्रॅम, तर 100-110 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्यांचा सेट होतो. फक्त याच्यात काम जास्त असतं, कारण की टेम्पल आणि इतर नैसर्गिक चिन्ह जी आहेत ती इलेव्हेट करायची असतात, त्यामुळे याची मजुरी साधारणपणे 16% पासून 20% पर्यंत असते. साधारण

0: आणि प्रत्येकच दागिन्यामध्ये जिथे कलाकुसर आहे ना
1: जास्त
0: तिथे मजुरी थोडी जास्त असते. तुम्ही गोकाक विचारलं पण त्याच्या आधी कलकत्ती बांगड्याचं पण एक प्रकार आहे.
1: बर,
0: तिथे रसमलाई मिळते आपल्याला सगळ्यांना माहितीये बंगाली, तर तिथे एक रसरवा कलकत्ती बांगडी म्हणून पण येतं. रसरवा याचा म्हणजे त्यांना विचारलं की रसरवा का म्हणतात, ते म्हणतात रवा मुक्तपणे त्याच्यात वापरलेला असतो फॅब्रिकेट करताना ती बांगडी निर्माण करताना. तर साधारणपणे इक्वल चार आकारामध्ये म्हणजे एक समजा 20 सेंटीमीटरचा डायमीटर असेल पूर्ण, तर दर 5 सेंटीमीटरवर आडव्यामध्ये 3-3 रेघांमध्ये किंवा 2-2 रेघांमध्ये खांबाच्या आकाराचे डिव्हिजन केले असतात आणि त्याच्यामध्ये हे रवा काम केलं जातं ज्याच्यातून आकार आणि इतर डिझाईन क्रिएट केले जातात. आणि हे बारीक रव्याचं डिझाईन खूप छान दिसतं. बांगडी पाटली दोन्ही साधारणपणे जरा वजनाला जास्त होते, 15 ग्रॅमची बांगडी बनते, पाटली साधारण 20-25 ग्रॅमची बनते, त्यामुळे 60 ग्रॅम आणि 50 ग्रॅम म्हटलं तर 110 ग्रॅम पर्यंत बनतं. याच्यात काम खरं तर जास्त असतं रसरा, पण तरी देखील मजुरी मात्र 14-16% मजुरीपर्यंत या बांगड्या बनतात आणि खूप छान ग्लॉस त्याचा असतो, चमक चांगली दिसते आणि हे जरा आता पॉप्युलर होत चाललंय रसरवा बांगडी.
1: बरोबर, आणि तुम्ही मागेही सांगितलं होतं तसं या पण बांगड्या बनवायला वेळ लागत असेल.
0: कुठली बांगडी म्हणाल ना तुम्ही तर खियाची बांगडी, पैलू पाटली किंवा होडी बांगडी या जरा तुम्ही ऑर्डर दिल्यापासून 4-7 दिवसात बनवू शकता. पण या बाकीच्या सगळ्या बांगड्या जर खरोखर चांगल्या कलाकाराकडून करून घ्यायच्या असतील, चांगल्या कारागिरांकडून करून घ्यायच्या असतील तर 3-4 आठवड्याचा वेळ द्यायला पाहिजे. खूप घाईत असाल तर 2 आठवड्यात पण आपण बनवून मागू शकतो, पण तुम्हाला जर व्यवस्थित बनवून हवे असेल तर 3-4 आठवड्याचा वेळ देणं
1: म्हणजे एवढं महत्वाचा आणि प्रेशस दागिना आपण बनवतोय तर त्याच्यासाठी तेवढा वेळही द्यायला पाहिजे.
0: नक्कीच.
1: मोडक साहेब, गोकाक बांगड्या, कलकत्ती बांगड्या, बंगाली डिझाईन्सच्या बांगड्या, या सगळ्या बांगड्यांचे प्रकार कसे आहेत, त्यांचं सौंदर्य वैशिष्ट्य, त्यांची सविस्तर आणि इंटरेस्टिंग अशी माहिती आज आपण आम्हाला दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. 8:25 आणि 20 सेकंद होत आहेत. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आता आपण ऐकूया. श्रोते हो, प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मन मुराद नाचणं. असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 103.4 MHz वर. आता प्रीती तेजस, दिशा हाटकर, ताल दीक्षित आणि सहकाऱ्यांनी गायलेलं डॉक्टर स्मिता प्रमोद पाटील यांचं बालगीत आपण ऐकूया.

धनंजय दीक्षित यांच्या संगीत नियोजनात डॉ स्मिता पाटील यांचं बालगीत आताच आपण ऐकलं. प्रीती तेजस, दिशा हटकर आणि ताल दीक्षित यांच्या स्वरात. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजतायत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करतोय.

0: प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नेट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्रांची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई. 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता. आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्णपदकं. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली असून 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ कालपासून लागू करण्यात आली. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैसे इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे, असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर केली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. केंद्राची सूचना ही प्रवेशपत्र नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांची माहिती देण्यासाठी असल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी जोडून राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटीच्या कारणास्तव एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी

चौकशी करत आह। दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आह। विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आह। परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे। राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आली आहे। येत्या बुधवारपर्यंत होणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील। कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी काल दिली। राष्ट्रनिर्मितीत विधिमंडळाची भूमिका, विकसित भारत 2047 आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या महत्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे असं त्यांनी सांगितलं। दरम्यान विकसित भारत 2047 स्वप्न केवळ सार्वजनिक सहभाग, नवोन्मेष उद्योजकता आणि सामूहिक संकल्पाद्वारे साध्य होऊ शकतं असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नवी दिल्लीत एका परिषदेत भाषण करताना सांगितलं। देशाचं भवितव्य घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची असून शिक्षित, कौशल्ययुक्त आणि तंत्रज्ञान सक्षम युवक ही विकसित भारत 2047 सर्वात मोठी ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं। त्यांनी नव्या पिढीला नवोन्मेष, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आवाहन केलं। महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली। यंदाचं वर्ष हे अल निनोचं असून त्याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत। शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। आठ एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्रानं हल्ला केला। इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं या हल्ल्याला दुजोरा दिला आहे। इराणच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला। या क्षेत्रातील अमेरिकेचे तळ आणि मालमत्ता यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष महम्मद बागेर घालिबाफ यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिला आहे। दरम्यान या घटनेनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं क्षेपणास्त्र मारा थांबवून पुन्हा चर्चेच्या टेबलवर यावं असं आवाहन केलं आहे। इस्रायलनं यापूर्वी केलेले हल्ले वॉशिंग्टनच्या समन्वयानं झाले नव्हते आणि त्याबद्दल ते समाधानी नव्हते असा उल्लेखही त्यांनी दिलेल्या संदेशात केला आहे। दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेओंग सुक यांना देशाच्या आगामी पंतप्रधान म्हणून नामनिर्देशित केलं आहे। दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे। दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरतील। दक्षिण फिलिपाईन्सच्या मिंडानाओ प्रांतात आज सकाळी 7.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली। या भूकंपामुळे काही किनारपट्ट्यांवर सुनामी येण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना देण्यात आली आहे। भूकंपात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। भूतानमध्ये पुनाखाजवळ काल रात्री 5.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली। भूतानमधल्या भूकंपानंतर भारतातही सिक्कीम आणि उत्तर बंगालच्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। या भूकंपात जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली। सिक्कीमचं आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली।
या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना

0: अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. रोलँड गॅरो इथं झालेल्या या सामन्यात 5 सेटच्या अंतिम फेरीत इटलीच्या फ्लाविओ कोबोलीला पराभूत करून त्यानं हा विजय मिळवला. यापूर्वी 2020 युएस, 2024 फ्रेंच आणि 2025 ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिसमध्ये अलेक्झांडर जेरेवला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मंगोलियातल्या उलानबातर खुल्या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी आणखी 2 सुवर्णपदकं जिंकली. यामुळे भारताची पदकांची संख्या 8 सुवर्णपदकांसह 16 झाली. पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात दिनेश धनखडनं अंतिम फेरीत कझाकस्तानच्या येदिगे कासिमबेगचा 2-0 असा पराभव करून 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 74 किलो गटातील सागर जगलान यानंही काल सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काजल ढोचक, मनीषा भानवाला आणि नेहा सांगवान यांनी सुवर्णपदकं जिंकली. ग्रीको रोमन प्रकारात सुनील कुमार आणि नितेश कुमार यांनीही स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुवर्णपदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्राची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता. आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्णपदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 8:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी गाण्यांचा कार्यक्रम.

श्रोते हो, आज 8 जून, आज ज्येष्ठ संगीतकार दत्ताराम यांचा स्मृती दिन आहे। त्यांचा जन्म 1929 चा। हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये संगीतकार दत्ताराम हे नाव एकेकाळी खूपच गाजलं होतं। दत्ताराम हे गोव्यातील डिचोली तालुक्यातील, त्यांचं मूळ नाव दत्ताराम शिरोडकर। मूळ गावी त्यांच्या वडिलांचं किराणा दुकान होतं। पुढे आई 9 वर्षाच्या दत्तारामला घेऊन सावंतवाडीला गेली। तिथं शाळेत घालताना शेजारच्या मुलानं त्यांचं नाव दत्ताराम शिरोडकर ऐवजी दत्ताराम वाडकर असं सांगितलं आणि तेच नाव त्यांचं कायमचं झालं। शिक्षणात त्यांचं फार लक्ष नव्हतं, त्यामुळे आई त्यांना घेऊन मुंबईत गेली। तिथं दत्ताराम तबला शिकले, ढोलक शिकले। त्यातूनच पुढे पृथ्वी थिएटर, हुसनालाल भगतराम आणि संगीतकार शंकर जयकिशन आदींशी त्यांचा संबंध आला। राज कपूर तेव्हा आग चित्रपटाद्वारे निर्माते झाले, पण हा चित्रपट आपटला होता। पुढे त्यांचा बरसात मात्र जोरदार चालला। दत्ताराम त्यावेळच्या दर्दभऱ्या गाण्यात ढोलकेचा ठेका धरायचे। चोरी चोरी चित्रपटात ए रात भीगी भीगी या गाण्यात ढोलकचा अप्रतिम ठेका दत्ताराम यांनी दिला आणि तोच हिंदी चित्रपटसृष्टीत दत्ताराम ठेका म्हणून गाजू लागला। त्यातूनच पुढे राज कपूरनं दत्ताराम यांना अब दिल्ली दूर नाही या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शनाची संधी दिली। या चित्रपटातील चुनचुन करती आई चिडिया, मोर भी आया चुहा भी आया बंदर भी आया हे गाणं सुपरहिट झालं। दत्ताराम यांचा सुवर्ण काळ म्हणजे परवरिश या चित्रपटातील एकापेक्षा एक हिट गाणी होय। यमन रागातील चाल दत्ताराम यांनी बांधली आणि हसरत जयपुरी यांनी त्याचे शब्द लिहिले। आंसू भरी है ये जीवन की राहे, कोई उनसे कह दे हमें भूल जाए या गाण्यानं लोकप्रियतेचा कळस गाठला। राज कपूर भलताच खुश झाले। राज कपूर हे ग्रेट शोमॅन होते।

तसेच संगीताचे ते उत्तम जाणकार देखील होते. 1959 मध्ये कैदी नंबर 911 या चित्रपटातील लता दीदींच्या आवाजातील मीठी मीठी बातों से बचना जरा हे गाणंही लोकप्रिय झालं. आंसू भरी है ये जीवन की राहे हे मुकेश यांचं गीतही आजही रसिकांच्या लक्षात आहे. ही गीतं संगीतबद्ध करणारे श्रेष्ठ संगीतकार म्हणजे दत्ताराम. 1950 नंतरची ही गाणी आहेत, पण त्यामध्ये आधी चाल बांधण्यात आली आणि नंतर हसरत जयपुरीने त्या चालींवरती शब्द गुंफले. दत्ताराम त्यावेळी संगीतकार जयकिशन आणि राज कपूर यांच्या एवढेच लोकप्रिय होते. ढोलक या लोकवाद्याचा वापर प्रतिष्ठित हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी खुबीनं केला होता. असे हे दत्ताराम काळ बदलल्यानंतर अज्ञातवासात गेले. 15 ते 16 चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. तो जमाना वेगळा होता. आजच्या लाखाच्या कोटीच्या आकड्यात मानधन त्यांना कधी मिळालं नाही असं ते नेहमी सांगायचे. परवरीशसाठी जेमतेम 5000 रुपयाचं मानधन त्यांना मिळालं होतं. श्रोतेहो, 8 जून 2007 रोजी त्यांचं निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन आहे, त्यांना विनम्र अभिवादन. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कवी मंगेश पाडगावकर यांचं भावगीत, पु ल देशपांडे यांच्या संगीत नियोजनात, स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: चा जन्मदिन आहे. 8 जून 1974 रोजीचा त्यांचा जन्म. गोविंद भिलारे हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये पखवाजाचे अत्यंत प्रतिभावान वादक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी एकलवादनासोबतच अनेक दिग्गज कलाकारांना उत्कृष्ट साथ संगत केली आहे. गोविंद भिलारे यांनी सुरुवातीचं शिक्षण पंडित रामदास पळसुले, त्यानंतर तुकारामजी भूमकर, पेंडसे घराण्याचे सुप्रसिद्ध गुरु पंडित वसंतराव घोरपडकर यांच्याकडे झालं. तालियोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे गुरु शिष्य परंपरेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं होतं. भिलारे यांनी भारतभरात वेगवेगळ्या सुप्रसिद्ध संगीत महोत्सवांमध्ये पखवाज सोलो वादन केलं होतं. तसंच त्यांनी पंडित जसराज, राहुल शर्मा, उल्हास पंडित कशाळकर अशा दिग्गजांना साथ संगत केली होती. त्यांच्या सांगीतिक योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या नावे युवा कलाकारांना शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात येतं. यासाठी पंडित गोविंद भिलारे स्मृती संगीत समारोह आणि शिष्यवृत्ती प्रदान सोहळा आयोजित केला जातो. श्रोतेहो, गोविंद भिलारे यांचं 2 ऑगस्ट 2020 रोजी निधन झालं. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांना विनम्र अभिवादन. आता रचना खडीकर, योगेश खडीकर आणि क्षमा खळे यांनी गायलेलं कवी मंगेश पाडगावकर यांचं बालगीत आपण ऐकूयात. मीना खडीकर यांचं संगीत आहे.
1: बोला ना अरशे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.

0: आता मोहम्मद रफी यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकूया, ज्याला श्रीकांत ठाकरे यांचं संगीत आहे.
1: नको भव्य वाडा

रसिको, आज 8 जून, आज जागतिक महासागर दिवस आहे. पृथ्वीच्या 73% भागात पसरलेल्या महासागरांचं वैशिष्ट्य टिकून ठेवावं यासाठी आपल्याला काय काय करता येईल या दृष्टीनं 2003 पासून जगभरात विचार सुरू झाला. जागतिक महासागर दिन साजरा करण्याची कल्पना त्यातूनच जन्माला आली. गेल्या 20 वर्षात जगातील सर्व महासागरांचं तापमान वेगानं वाढत असून अलीकडे सागरी तापमानवाढ आता खोलपर्यंत पोहोचली असून जे बदल महासागरातील पाण्याच्या उष्णतेत होत आहेत ते यात महत्वाचे आहेत. महासागर हे पृथ्वीवरील जादाच्या उष्णतेपैकी 90% उष्णता शोषतात. ही बाब जागतिक तापमानवाढीशी संबंधित आहे. महासागर आणि वातावरणातील तापमानवाढीला कारण हे हरितगृह वायूंचं उत्सर्जन आहे हे आपल्याला माहितीच आहे. पृथ्वीच्या एकूणच प्रणालीत किती उष्णता साठवली जाऊ शकते याचं प्रमाण ठरविणं महत्वाचं असल्यामुळं हवामानातील बदल कळणं आणि त्यांचं विश्लेषण करणं महत्वाचं ठरतं. आगामी काही दशकं आणि शतकात ही उष्णता किती वाढेल याचा अंदाजही आपल्याला करता येऊ शकेल. पृथ्वीचा तापमानवाढीचा वेग समजला तर सागरी जलातील पातळीत होणाऱ्या वाढीचा अंदाजही लावता येणार आहे. सागरी तापमानात वरच्या भागात 1970 पासून जी वाढ झाली आहे ती हरितगृह वायूंशी संबंधित आहे. 19व्या शतकातील महासागरी मोहिमांच्या माहितीचा वापर या संशोधनात करण्यात आला असून सागरात खोलवरील तापमानात बदलांच्या अलीकडे केलेली नोंदही यात विचारात घेतलेली आहे. आज जागतिक महासागर दिवस आहे. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात मुंबईचा फौजदार या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत.

0: मुंबईचा फौजदार चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आताच आपण ऐकलं. झलसंगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. सकाळचे 9 वाजले आहेत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: श्रोते हो, आता पुन्हा काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊया. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेलं कवयित्री शांता शेळके यांचं अप्रतिम असं हे गीत.

लता मंगेशकर आणि सहकार यांनी गायलेलं शांता शेळके यांचं अप्रतिम असं हे गीत आताच आपण ऐकलं. जलसंगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतेहो, मानवी शरीराची रचना जितकी गुंतागुंतीची आहे तितकंच शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होणारे आजार अधिक जटिल आहेत. आपल्याला अनेक आजारांबद्दल माहिती असते पण मेंदूच्या डोक्याच्या आजारांबद्दल आपण कमी जागरूक असतो. यातील सर्वात गंभीर आजार म्हणजे ब्रेन ट्यूमर, कारण या आजाराचा अंदाज लागत नाही आणि जेव्हा कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आज 8 जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा होतोय. लोकांमध्ये ब्रेन ट्यूमरबाबत जागरूकता निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हा दिवस सन 2000 प्रथम साजरा करण्यात आला. याची सुरुवात जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशन ड्वाईश हिरन ट्यूमर हिलफ यांनी केली होती. या संघटनेची स्थापना 1998 झाली होती. यामध्ये 14 देशांमधील 500 अधिक सदस्य आहेत. याच असोसिएशननं 8 जूनला ब्रेन ट्यूमर डे जाहीर केला. तेव्हापासून या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी 8 जूनला हा दिवस जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस म्हणून साजरा केला जातो. आता उषा मंगेशकर, सुधा कानडे आणि सहकार्यांनी गायलेलं विमल घेसास यांचं गीत आपण ऐकूयात. जलसंगीत आहे एन दत्ता यांचं.

0: श्रोतेहो,
1: आज महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाचे जनक डॉक्टर परशुराम कृष्णाजी सावंत उर्फ बाळासाहेब सावंत यांचा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 8 जून 1908 रोजी रत्नागिरी इथं झाला. बाळासाहेब सावंत हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कट्टर नेते होते. बाळासाहेब सावंत यांचं शिक्षण BLLB पर्यंत झालं होतं. 1939 मध्ये त्यांची मुंबई महापालिकेवर निवड झाली. 1946 मध्ये बाबासाहेब सावंत यांची मुंबई विधिमंडळावर निवड झाली आणि पुढे त्यांनी पार्लमेंट सेक्रेटरी म्हणून काम पाहिलं. 1950 मध्ये डॉ बाळासाहेब सावंत रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष झाले. 1952 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातून ते निवडून देखील आले. त्यानंतर 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या नंतरच्या मंत्रिमंडळात डॉ बाळासाहेब सावंत यांनी कृषी मंत्री म्हणून काम पाहिलं. ते कृषी मंत्री असताना 1960 मध्ये त्यांनी वरळी डेअरीची स्थापना केली होती. बाळासाहेब सावंत यांनी 1952 ते 1957 या काळात तत्कालीन मुंबई विधानसभेत वेंगुर्ला आणि 1962 ते 1978 या काळात महाराष्ट्र विधानसभेत चिपळूणचे प्रतिनिधित्व केलं. त्यांनी मुख्यमंत्री होण्याआधी कृषीमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. सप्टेंबर 1946 मध्ये स्थापन झालेल्या शेतकरी कामगार संघाचे ते संस्थापक सदस्य होते. त्याचप्रमाणे बाळासाहेब सावंत रत्नागिरी जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री देखील होते. त्यांचं कृषी क्षेत्रातील कृती आणि अभ्यास पाहता त्यांना कृषीमंत्री पदाचा बहुमान प्राप्त झाला. याच काळात त्यांनी महाराष्ट्रात राहुरी आणि अकोला इथं कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मारोतराव कन्नमवार यांचं निधन झाल्यानंतर 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 1963 हे 10 दिवस

त्यांना राज्याच्या हंगामी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी आपल्या कृषी मंत्री पदाच्या काळात काजू लागवड योजना कार्यान्वित करून कृषी विभागाअंतर्गत फलोत्पादन विभागाची स्थापना केली. त्यानंतर कोकणासाठी आंबा नारळ अशा लागवडीची 100% अनुदानाची योजना त्यांनी आणली, ती आजही कार्यान्वित आहे. कोकणचा विकास फलोत्पादन पर्यटन आणि मासेमारी या त्रिसूत्रीवर होईल हे राज्य सरकारनं मान्य करून राज्याचा जिल्ह्याचा नियोजन विकास आराखडा तयार होत असे. त्यांच्या कालावधीतच कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. 2001 त्यांच्या स्मृतीचा आदर म्हणून कोकण कृषी विद्यापीठाला डॉ बाळासाहेब सावंत यांचं नाव देऊन नामविस्तार केला गेला. श्रोतेहो, 11 मे 1998 रोजी डॉ बाळासाहेब सावंत यांचं निधन झालं. आज त्यांचा जन्मदिन आहे, त्यांना विनम्र अभिवादन.

0: आशा भोसले महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. श्रोतेहो, वेळेअभावी हे गाणं आपण पूर्ण ऐकू शकलं नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करतोय. सकाळचे 9:16 झाली.
1: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
1: श्रीकृष्ण गुरुकुल.
3: संपर्क 72-76-73-53-52.
0: श्रोते होता ऐकूयात खमंग रुजकर हा कार्यक्रम.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम
1: खमंग रुचकर.
6: श्रोतेहो नमस्कार. खमंग रुचकर या कार्यक्रमात मी मृणाल
7: आणि मी अपर्णा
6: आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. अपर्णा, आज काय डब्यामध्ये खमंग वास येतोय मला.
7: हो ना. अगं, आज मी ना तुझ्यासाठी आणले डाळ वडे.
6: अरे वा, डाळ वडे.
7: हा
6: बर.
7: ए बघ, कसं असतं माहितीये का, काहीतरी आपल्याला रोज वेगळा पदार्थ हवाच असतो, म्हणजे अधून मधून आपण करतच असतो. तर म्हणून आज सहज म्हणलं चला बघूयात हे डाळ वडे कसे होतात.
6: एवढं सकाळी सकाळी केलीस आणि
7: हो. साहित्य सांगते बरं का तुला.
6: बर.
7: एक वाटी चणा डाळ, अर्धी वाटी मोड आलेले हिरवे मूग, एक कांदा, 3-4 हिरव्या मिरच्या, 2-3 लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा लागेल, एक

0: चमचा जिरं, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, दोन चमचे तांदळाचं पीठ, चवीपुरता मीठ, कोथिंबीर आणि तेल तळण्यासाठी.
1: बघ, मी हे वडे करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे पुन्हा एकदा सांगते. एक वाटी चणा डाळ, अर्धी वाटी मोड आलेले हिरवे मूग, एक कांदा, दोन तीन हिरव्या मिरच्या, दोन तीन लसूण पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, जिरं, हिंग, हळद, तिखट, हे थोडं अंदाजेच घेऊ शकतेस म्हणजे तिखट कसं आवडतं त्यानुसार. अर्धा चमचा चाट मसाला, दोन चमचे तांदळाचं पीठ, मीठ अंदाजे, कोथिंबीर आणि हे वडे तळण्यासाठी तेल लागेल.
0: अगदी बरोबर. आता कृती सांगते बरं का हे डाळ वडे करायचे कसे. चणा डाळ स्वच्छ धुवून 3-4 तासांसाठी पाण्यात भिजत ठेवायची. ही भिजलेली डाळ पाण्यातून काढून चाळणीवर निथळत ठेवायची. डाळीतलं पूर्ण पाणी काढून टाकायचं. मग हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, आलं, जिरं मिक्सरमधून बारीक वाटायचंय. कांदा बारीक चिरून घ्यायचा. आता निथळत ठेवलेल्या चणा डाळीतून 2 चमचे चणा डाळ बाजूला काढून ठेवायचे आणि बाकीची चणा डाळ पाणी न वाटता मिक्सर चालू बंद करत भरडच काढायची. बरं का,
1: जाड एकदम पेस्ट नाही करायची आपल्याला.
0: आणि हे एका भांड्यात काढून घ्यायचंय. त्यानंतर मोड आलेले हिरवे मूगही पाणी न वापरता मिक्सर
1: चालू बंद करतच वाटून घ्यायचं.
0: हा, म्हणजे याची भरडच काढायची. मग आता यामध्ये आपण तयार केलेलं हिरवी मिरचीचं, लसणाचं वाटण, बारीक चिरलेला कांदा, हिंग, हळद, लाल तिखट, चाट मसाला, तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एका बाजूला काढून ठेवलेली 2 चमचे चणा डाळ,
1: हे सर्व काढून ठेवले.
0: हा, हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचंय.
1: बर,
0: त्यानंतर या मिश्रणातून छोटे छोटे गवळे काढून त्याचे वडे तयार करून घ्यायचे. आणि वडे तयार झाल्यानंतर ते तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायचंय. आणि या गरम तेल गरम झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवून हे वडे सगळे दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर तळून घ्यायचे.
1: अरे वा,
0: असे हे चविष्ट चणा डाळीचे वडे तयार आहेत. हे वडे तू ओल्या खोबऱ्याची चटणी, पुदिन्याची चटणी किंवा दह्यासोबतही खाऊ शकतेस.
1: चला, आता मला आता सुरुवातीला ते वडे खायचे आहेत बरं का. आधी हे टेस्ट करते आणि मग संध्याकाळीच मी हा पदार्थ नक्कीच करून पाहते बरं का, म्हणजे घरच्यांनाही होईल.
0: हो,
1: तेव्हा आता मात्र आपण निघूया, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते.
0: हो,
1: पुन्हा आपण भेटणार आहोतच एका नवीन पदार्थासह.
0: खमंग रुचकर या कार्यक्रमात.
1: तोपर्यंत मी मृणाल
0: आणि मी अपर्णा
1: आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: खमंग रुचकर हा कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 9:21 आणि 30 सेकंद झालेली आहेत. आता ऐकूयात सोलापूरची नाट्यगाथा. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. निर्मिती सहाय्य विनायक दुदगे यांचं.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा।

0: संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। सोलापूरची नाट्यगाथा।
1: श्रोते हो नमस्कार। सोलापूरचे कवी राणा पवार हे बहुमुखी प्रतिभा लाभलेले कलावंत होते। ते कविता तर करत होतेच, पण त्यांच्या नकला पाहताना हसून हसून मुरकुंड्या वळणं म्हणजे काय याचा प्रत्यय रसिकांना येत असे। ते नट होते, मेळ्यांमध्ये गीतं लिहित, मेळ्यातील कलावंतांसाठी संवाद लेखन करत, विनोदाबरोबरच भक्तिगीतं आणि भावगीत लेखनांचं वरदान देखील त्यांना लाभलेलं होतं। ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी देवा बोला हो माझ्याशी किंवा माणिकताय वर्मा यांनी नका विचारू देव कसा, देव असा हो भाव तसा आणि क्षणभर उघड नयन देवा, सुमन कल्याणपूर यांनी सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले अशा गीतांना अजरामर केलेलं आहे। या सगळ्याबरोबरच उत्तम नाटककार म्हणून राणा पवार यांची ख्याती झाली ती कविराय रामजोशी या नाटकामुळे। सोलापूरच्या पार्क मैदानावरती जयराम शेलेदार आणि हंसा वाडकर यांनी भूमिका केलेलं नाटक रसिकांनी अक्षरशः डोक्यावरती घेतलं। राणा पवार यांच्या नाट्यकर्तृत्वाविषयी आपण पुढील भागांमध्ये माहिती घेणार आहोतच, पण ज्या कविराय रामजोशी यांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये ख्यातकीर्त केलं त्या प्रतिभावान कवी रामजोशी यांच्या काव्य आणि नाट्यगुणांविषयी आता आपण जाणून घेऊया। कविराय रामजोशी हे एक प्रकारे नाट्यमय लावण्या पोवाडे रचणारे कलावंत। ते स्वतः लोकनाट्य तमाशामध्ये भूमिका करत, तमाशामध्ये त्यांच्या भूमिका विशिष्ट अशा स्वरूपाच्या असत। या मदने मज गांजिले करू तरी कैसे शुकपिक वैरी वाटती, याणी ठकवुनी विषय पाजिले या मदने मज गांजिले, म्हणजे कोकिळेचं कूजन ऐकायला नको वाटतंय, मोराचा पिसारा फुलवून नाचणं मनाला त्रास देतंय, मदनानं अलवार घातलेलं पांघरुण मळभासारखं वाटत आहे कारण माझ्याबरोबर आता तो नाहीये, मी गांजून गेलेली आहे, अशा शब्दामध्ये विरहोत्कंठितेची व्यथा मांडणारा कवी रामजोशी हे सोलापूरचं भूषण आहे। ज्यांच्या लावणीतून शृंगाराची बरसात होते त्या रामजोशांच्या शाहिरीनं रसिकांना वेड लावलं। एखाद्या कवीचं आयुष्य किती अद्भुत आणि नाट्यमय असावं, त्याच्या जीवनाबद्दल त्यातील घडामोडींबद्दल कित्येकांना उत्सुकता असावी याबद्दल काही परिसीमाच नाही। मग या माणसाच्या आयुष्याचा शोध घेण्यासाठी कुणी त्याच्या लावणीचा अभ्यास करतं तर कुणी त्यावर नाटक लिहितं, कुणाला त्यावर चित्रपट काढावासा वाटतो तर कुणी त्यावर कादंबरी लिहितो। कविराय रामजोशींच्या काव्याप्रमाणेच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचं गूढ आज देखील रसिकांना उलगडून पाहावंसं वाटतं। ज्याच्या सर्वांगीण जीवनाबद्दल कुतूहल वाटतं अशा थोड्या मराठी साहित्यिक कवी कलावंतांमध्ये रामजोशीचा समावेश होतो। श्रोते हो, लोककथा आणि लोकगीतांनी मराठी माणसाचं भावजीवन समृद्ध केलेलं आहे। वर्षानुवर्ष लोककथा आणि लोकगीतं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे लेखी किंवा मौखिक पातळीवरती हस्तांतरित झाली आहेत। लावणी हा लोकगीताचाच प्रकार आहे। अनेक लोकगीतांचे कवी कोण हे ठाऊक नसतं, पण बहुतेक लावणीकार ज्ञात आहेत कारण त्यांनी आपली नाममुद्रा तीमध्ये नोंदवलेली आहे। रामजोशी यांच्या लावण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची शब्दकळा, अलंकार प्राचुर्य आणि नाट्यमयता। नाटकाला नाट्यप्रयोगाचं सध्याचं स्वरूप येण्यापूर्वी लावण्या तमाशा मेळे होत असत। लावण्यांना त्यातील नाट्यमयतेमुळे सगळ्या काळामध्ये महत्व होतं। तिचा सामाजिक स्तर पुढच्या काळामध्ये उठवळ प्रकारामध्ये नोंदवला गेला आहे, पण ते चुकीचं आहे। पेशवे काळामध्ये लावणी गायन आणि सादरीकरण आवर्जून पाहिलं जायचं, ऐकलं जायचं। शृंगाराचं वर्णन करताना अनेक लावणीकारांनी श्रीकृष्ण आणि गोपिकांचा आधार घेतलेला आहे, त्यांच्या नावानं लावण्या रचलेल्या आहेत। नाव कृष्णाचं, राधेचं किंवा गोपिकेचं असलं तरी भाव मात्र मानवीच आहे। रामजोशींनी धीट शब्दामध्ये नाट्यमयरित्या कृष्ण लीला वर्णन केलेल्या आहेत। लावणी ही प्रामुख्यानं शृंगारिक असली तरी रामजोशींच्या लावण्या विविधांगी आहेत, त्या लावणीतून त्यांनी उपदेश देखील केलेला आहे। शृंगारिक लेखन करताना त्यामध्ये कृष्ण लीला तर आहेतच, पण मानवी स्वभाव विशेषांचं दर्शन देखील त्यांनी घडवलेलं आहे। नाटक म्हणजे व्यक्तिरेखांचं मनोगतच असतं। दुसरीकडे

0: अध्यात्माचा स्पर्श असलेल्या लावण्या रामजोशींनी लिहिल्या आहेत, तसे पोवाडे देखील रचलेले आहेत. त्यांच्या नावावर प्रसिद्ध असलेल्या लावण्यांची संख्या आहे 104. महाभारतामध्ये श्रीकृष्णाच्या बाललीलांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या छोट्या मोठ्या कथा आहेत. त्यातील काहींचा आधार घेत रामजोशींनी लावण्या रचल्या. कुंजवनामध्ये बासरी वाजवणारा कान्हा आणि त्याचं वाजवणं ऐकताना चरणं विसरून त्याच्या भोवती गोळ्या होणाऱ्या गायी यासंबंधीची कथा प्रसिद्ध आहे. अनेकांनी ती ऐकली देखील असे. त्यामध्ये रामजोशी भर घालून कल्पना विलास करतात. विशेष म्हणजे ही विलासी कल्पना आहे. कुंजात वाजवी वेणू, भोवताली चरती धेनू, की उडती रेणू, सावळा सगुण जगजेठी, ब्रह्मांडे ज्याच्या पोटी टेकण काठी, असं साधं वर्णन झाल्यानंतर रामजोशी रसिकांना गोपिकांच्या मनोवस्था दाखवतात. कृष्णाच्या कागाळ्या करता करता त्या त्याच्यावरचा लोभ प्रकट करतात. खेळ खुशीचा येथे मर्जी मग का बिघडावी, दो दिवसांची सखी होरी रती पुरवावी, तू समजवाली साऱ्यांनी जुट बांधावी, बरी की माझी रंगात तनु भिजवावी, गोपी जमल्या कुंजात धूम कळवावी. अशा शब्दामध्ये रामजोशी अगदी हलकेच रसिकांना शृंगार तळी घेऊन जातात. आधी त्याला पाहून गाराणी सांगणाऱ्या गोपिका मग त्याचा हात हातात घेऊ इच्छितात. तो आमच्याकडे पाहून डोळे मिचकावतो, असं म्हणणाऱ्यांपैकीच एकीची धिटाई वाढते. हरीचा धरिला तिने हात मिळविली ज्योती, असा पुढाकार घेते. मनामनाचे विभ्रम त्यांनी आपल्या लेखनातून विलोभनीय रीतीनं दाखवले आहेत. संयमाचं महत्व देखील क्वचित त्यांच्या रचनेमधून दिसतंच. मराठी नाटकाच्या उगमापूर्वी सोलापूरच्या या कलावंतानं आपल्या प्रतिभेनं काव्यरचनेमधून रंगमंचावरती नाट्य उभं केलेलं होतं. काही लावण्यांमधून त्यांनी अत्यंत धीट आणि थेट वर्णन केलेलं आहे, पण त्याच्या शेवटी रसिकांना धक्का देण्याचं कसब देखील त्यांनी साधलं आहे. कृष्णानं केलेल्या खोड्यांच्या चाहड्या करणाऱ्या गोपींच्या कथा नित्य आढळतात. त्यांच्या तक्रारी तऱ्हा देखील निरनिराळ्या आहेत. त्याचाच आधार रामजोशींनी घेतला आहे. कारटा तुझा हा द्वाड यशोदे बाई या त्यांच्या लावणीमध्ये धक्का तंत्र आढळतं. त्यामध्ये नाट्य दडलेलं आहे. रामजोशींच्या अफाट प्रतिभेनं हे नाटक कसं रंगत जातं पहा. माझ्या घरातील लोणी पळवलं, माझ्या वासराला सोडून गायीचं दूध आटवलं, अशा तक्रारींपेक्षा या गोपींची फिर्याद निराळी आहे. कृष्ण आमच्या अंगाशी सलगी करतो, आम्हाला त्रास देतो, आमच्या खोड्या काढतो, असं सांगणाऱ्या या गोपी यशोदेला भंडावून सोडत आहेत. कान्हा असा वागूच कसा शकतो असा प्रश्न यशोदेच्या मनात येतो, रसिकांच्या देखील मनात येतो. गोपींचा राग वाढत जातो. कुणी म्हणती ग कोठे तुझा तो काळा लोण्याचा खादला गोळा, कुणी म्हणती मुलींचा लाडू नेला बाळा मातीने भरला डोळा, कुणी म्हणती याचा ढंग जाईना चाळा आता तर दिसला टाळा, सापडल्यावर मग त्या म्हणती गोपाळा मेल्याचे तोंड ते जाळा. हे असं सगळं सुरू असताना रामजोशी धक्का तंत्र अवलंबतात. यापरी करीतो धिंगाणा तव माझ घरातून कान्हा, तो रांगत आला तान्हा लाविते यशोदा थाना, गोपींच्या लवल्या माना मग कविराई. कारटा तुझा हा द्वाळ यशोदे बाई अशी तक्रार करणाऱ्या गोपी मान लववून निघून जातात. मराठी रंगभूमीवर पुढच्या काळामध्ये नाटकामध्ये गीतसंगीत आलं, पण गीतामधून नाट्य उभा करणारा सोलापूरचा हा लोकशाहीर रामजोशी अद्भूत होता. त्याचं जीवन नाट्यमय होतं. त्याविषयीची माहिती आपण पुढच्या भागात घेऊयात.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: सोलापूरची नाट्यगाथा आत्ताच आपण ऐकली. संशोधन लेखन आणि अभिवाचन होतं रजनीश जोशी यांचं. निर्मिती साहे होता विनायक दुदगी।

यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 103.4 MHz वर. सकाळचे 9:33 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सुन रहे हैं विविध भारती।
1: उजाले उनकी यादों की। उजाले।

एफएम 103.4 मेगा हर्ट्स वर आपण ट्यून केलंय आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 10:01 होतोय. प्रसारित करत आहोत चित्रबेला, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमात सुरुवातीला 1942 अ लव्ह स्टोरी चित्रपटासाठी कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत. रिमझिम पाऊस भिजली धरती, मनात उमलती प्रीतीची नाती, थेंबाचे संगीत ऐकूनी कानी, आज पाऊस गातो मजेत गाणी.

0: 1942 अ लव्ह स्टोरी चित्रपटासाठी कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.

0: फूल और कांटे चित्रपटासाठी नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं राणी मलिक यांचं गीत आता स्वप्न ऐकलं कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा.

श्रोतेहो, बऱ्याच प्रतीक्षेनंतर आज अखेर पावसाने हजेरी लावली आणि आपणा सर्वांच्या व्याकुळ मनाला गारवा देऊन गेला। या पावसाच्या प्रत्येक सरी आपल्याला भूतकाळाच्या आठवणी सांगून जातात। भूतकाळाशी आणि या पावसाशी जोडलेल्या अनेक आठवणींची मांदियळी अशा या सुखद वातावरणात आपल्या मनात रुंजी घालायला लागतात। म्हणूनच आज काही खास पावसावरची गाणी खास तुमच्यासाठी निवडली आहेत।

0: उत्तम सिंग यांच्या संगीत नियोजनात आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं, लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.
1: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
2: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
1: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
2: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
1: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
3: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोखिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.

आता चित्रवेला या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात बरसात चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत. जलसंगीत आहे नदीम श्रवण यांचं.

बरसात चित्रपटासाठी नदीम श्रवण यांच्या संगीत नियोजनात समीर यांचं गीत आताच आपण ऐकलं, ज्याला गायलं होतं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा चित्रवेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.

सकाळचे 10:31 आणि 30 सेकंद होत आहेत. आता ऐकूयात सीआयईटी एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपडेट ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
3: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
2: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
3: पुणे सोलापूर हायवे मोडणी.
2: संपर्क 87400304008.
4: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
5: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
4: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
5: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
4: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार जावडी जवळ सोलापूर.
6: ४८४३ साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राण प्रतिष्ठा केली. पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कला परंपरेची

0: त्यांची अद्भुत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा।
1: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात साधना सरगम यांच्या स्वरात आशिष विळेकर यांचं गीत, शैलेश दाणी यांचं संगीत आहे।

0: लाहोटी सारीज साठीगल्ली सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अनगर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
4: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये
5: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट। आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
6: जुनाट सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार। डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर। मोबाईल 88 88 36 00 88।

श्रोतेह, आज 8 जून, आज ज्येष्ठ अभिनेते आणि प्रसिद्ध एकपात्री कलाकार राम नगरकर यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म 5 एप्रिल 1930 रोजी झाला. राम नगरकर हे नाव आपल्यापुढे आलं ते एक नट म्हणून, तेही एक विनोदी नट म्हणून. राम नगरकर हे मूळचे अहमदनगर जवळील सारोळे गावचे. 1947 सुमारास काही कारणामुळे नगरकर परिवाराला मुंबईला स्थलांतरित व्हावं लागलं. राम नगरकर यांचं फारसं शिक्षण झालं नव्हतं. तरुणपणात देशासाठी आपण काहीतरी करावं म्हणून ते राष्ट्रसेवा दलात जायला लागले. तिथं त्यांचा परिचय एस एम जोशी, ग प्र प्रधान, नानासाहेब गोरे तसंच निळू फुले, दादा कोंडके यांच्याशी झाला. हे सर्वजण पथनाट्यातून इंग्रजांविरुद्ध आवाज उठवायचे. या पथनाट्यातूनच राम नगरकर यांच्या कलाप्रवासाची बीजं रोवली गेली. कलापथकातील झालेल्या मैत्रीमुळे दादा कोंडके आणि राम नगरकर यांनी विच्छा माझी पूरी करा हे लोकनाट्य सुरू केलं. त्यांनी त्याचे हजारो प्रयोग केले. त्यामुळे या लोकनाट्याला संपूर्ण महाराष्ट्रानं अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. यात राम नगरकर केलेली हल्ल्याची भूमिका आणि त्यांच्या तोंडी असलेलं हल्ल्याथिर्र हे डायलॉग प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. या लोकनाट्यामुळे दादा कोंडके आणि राम नगरकर हे नाव घराघरात पोहोचलं. नंतर निळू फुले आणि राम नगरकर यांचं राजकारण गेलं चुलीत आणि कथा आकलेच्या कांद्यांची हे या लोकनाट्यांनी देखील धुमाकूळ घातला. आणि मग आला या जोडीचा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा हऱ्या नाऱ्या जिंदाबाद. 70 दशकात आलेला हा सिनेमाही खूपच गाजला. या चित्रपटातील कशी नखऱ्यात चालती या गिरणी हे तेव्हा प्रचंड गाजलेलं गाणं होतं. पुढं रामनगरकर यांचं बायानो नवरे सांभाळा, त्याचप्रमाणे लक्ष्मी आणि एक डाव भूताचा हे चित्रपटही सुपरहिट ठरले. शूटिंग किंवा नाटकाच्या प्रवासाच्या दरम्यान राम नगरकर त्यांच्या आयुष्यात झालेले अनेक किस्से सांगून सर्वांना खूप हसवत असे. हेच किस्से एकत्र करून त्यांनी रामनगरी हे त्यांचं आत्मचरित्र लिहिलं. याला प्रस्तावना होती दस्तूर खुद्द पु ल देशपांडे यांची. त्यामुळे रसिकांनी हे पुस्तक डोक्यावर घेतलं. त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला. हे पुस्तक अभिनेते अमोल पालेकर यांनी वाचलं आणि त्यावर त्यांनी रामनगरी हा हिंदी सिनेमा काढला, ज्यात प्रमुख भूमिका देखील राम नगरकर यांनीच केली. श्रोतेहो, राम नगरकर यांचं 8 जून 1995 रोजी निधन झालं. रंगभूमी आणि चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना खळखळून हसविणारे अभिनेते राम नगरकर यांची आठवण कायम राहावी म्हणून नगरकर कुटुंबियांनी एकत्र येऊन नुकतीच पुण्यामध्ये राम नगरकर कला अकादमी स्थापन केली आहे. या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील जनता सहकारी बँकेजवळ ही कला अकादमी सुरू करण्यात आली आहे. श्रोतेहो, आज राम नगरकर यांचा स्मृतिदिन आहे. त्यांना विनम्र अभिवादन. आणि त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातलं एक छान

गाना तो अपना एक यार चित्रपट आहे हरियाणाऱ्या जिंदाबाद

0: हरियाणाऱ्या जिंदाबाद या चित्रपटासाठी लक्ष्मण बरळेकर आणि यांनी संगीतबद्ध केलेलं वसंत सबनीस यांचं गीत आपण ऐकलं. जयवंत कुलकर्णी आणि मल्लेश यांचा स्वर होता.
1: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं
1: श्रीकृष्ण गुरुकुल.
3: संपर्क 72 76 73 53 52.
4: प्रवेश प्रवेश प्रवेश.
5: वसुंधरा महाविद्यालयात BA BSc आणि MA साठी प्रवेश देणे सुरू. मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल आणि इतिहास या विषयासहित BA अंतिम वर्ष.
4: मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि झूलॉजी या विषयासहित BSc अंतिम वर्ष.
5: पालकांना परवडेल अशी फी, मुलींसाठी हॉस्टेलची सोय, शिवाय मुला मुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.
4: वसुंधरा महाविद्यालय, जुळे सोलापूर.
5: संपर्क 96 04 142 455.
6: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
7: ऐका साहित्य संपदा.

0: तुझे। सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
1: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
0: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम ऐका, साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
1: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
3: श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला बाजार भाव, त्यानंतर कृषी सल्ला आणि शेवटी शेत शिवाराच्या घडामोडी, शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा घेणारा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। रात्री 8:15 ऐकायला विसरू नका प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित प्रश्नोत्तरांचा आणि अभिप्रायाचा कार्यक्रम। आमच्या कार्यक्रमाविषयीचा तुमचा जो काही अभिप्राय असेल तो अभिप्राय आम्हाला पाठवून द्या आमच्या नेहमीच्याच 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती। वेळ लक्षात घ्या, आज रात्री 8:15।
4: जसा जीवात जीव घुटमळ तस पीरतीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मेळ, हगन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ,

0: तुई नाचते खुशी तो हसते मनात फुल पाखरू
1: सोड़ा किराया नाचुक काया नका घुसकुया करू
0: तू दम

0: बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटासाठी महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि सहकार्यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. राम लक्ष्मण यांचं संगीत होतं.
1: चलो निकले क्या?
2: जाए, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
5: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
6: 11वी साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू.
5: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
4: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय.
5: जेईई, नीट, सीईटी यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन.
6: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
4: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
6: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99 23 63 37 43.
0: आता कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात झपाटलेला या चित्रपटासाठी सुरेश वाडकर, साधना सरगम आणि सहकार्यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत, जलसंगीत अनिल मोहिले.

झपाटलेला चित्रपटासाठी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आताच आपण ऐकलं, सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांच्या स्वरात. बरं तर श्रोते हो, याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.

0: मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 11:32 होत आहेत. आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई.
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
7: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
8: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
9: मोबाईल 77192922555.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेली अहमद फराजी यांची गझल. जगजीत सिंग यांचं संगीत आहे.

0: स्त्रीरोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णु रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
0: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
2: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
0: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
1: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
0: मोबाईल 7083069496.
1: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
3: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅगसाठी विश्वसनीय दुकान
1: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.

श्रोतेहो, आज बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा वाढदिवस आहे. 8 जून 1957 रोजी त्यांचा जन्म झाला. जन्माच्या वेळी डिंपल यांचं नाव 48वे इमाम आगा खान तिसरे यांनी अमिना असं ठेवलं. 4 भावंडांमध्ये अमिना सर्वात मोठी होती. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्या 4 भावंडांमध्ये सर्वात मोठ्या. त्यांच्या बहिणींपैकी सिंपल कपाडिया यांनीही बॉलिवूडमध्ये अभिनेत्री आणि कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम केलं होतं. डिंपल कपाडिया यांचे वडील चुन्नीभाई कपाडिया एक धनाढ्य व्यक्ती होते, त्यामुळे त्यांचा सिनेसृष्टीतील लोकांशी चांगला परिचय होता. चुन्नीभाई आपल्या समुद्रमहल या घरात मोठमोठ्या पार्ट्या द्यायचे. या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या बड्या बड्या स्टार्सचा राबता असायचा. अशाच एका पार्टीत राजकुमार यांची नजर 13 वर्षांच्या डिंपलवर पडली. राजकुमार यांनी डिंपलला घेऊन चित्रपट काढण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा चुन्नीभाईने काही वेळ मागून घेतला. 70च्या दशकात राज कपूर त्यांच्या बॉबी चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या शोधात होते. जेव्हा डिंपल यांचं वय 14 वर्ष होतं तेव्हा त्यांची आणि राज कपूर यांची भेट झाली. 1973 प्रदर्शित झालेल्या बॉबी या चित्रपटात डिंपल यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत भूमिका साकारली. त्यांनी बॉबी बिंग्रेन्झा नावाच्या मध्यमवर्गीय अँग्लो इंडियन मुलीची भूमिका केली होती. ऋषी कपूरची प्रमुख भूमिका असणारा हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्या शॉर्ट स्कर्टमध्ये दिसल्या. मग काय, लोक बोल्ड डिंपलच्या प्रेमात पडले. बॉबी हा एक व्यावसायिकदृष्ट्या गाजलेला आणि टीकाकारांनी नावाजलेला चित्रपट होता. डिंपल कपाडिया यांच्या अभिनयाची विशेष दखल यावेळी घेतली गेली आणि त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार डिंपल कपाडिया यांना जया बहादुरीसोबत अभिमान चित्रपटासाठी विभागून दिला गेला. श्रोतेहो, 1984 प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी यांच्या सागरमध्ये त्यांनी काम केलं. सिप्पींच्या एका मित्रानं डिंपल पुन्हा काम करण्यास उत्सुक असल्याचं त्यांना सांगितलं. त्यांनी त्यांना स्क्रीन टेस्टसाठी बोलावलं आणि ती पुन्हा एकदा ऋषी कपूरसोबत रुपेरी पडद्यावरती झळकली. 1974 आलेल्या सागर चित्रपटासाठी डिंपल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. डिंपल यांच्या टॉपलेस सीनमुळे चित्रपटावर बरीच टीका झाली होती, तरीही 58व्या अकादमी पुरस्कारांसाठी हा चित्रपट पाठवण्यात आला होता. पुढे डिंपल यांचा जखमी शेर चित्रपट आला. यानंतर ऐतबार, लाव्हा, अर्जुन, सागर, पाताल भैरवी,

जांबाज, इंसानियत का दुश्मन, काश, साजिश, राम लखन असे अनेक चित्रपट डिंपल यांनी चित्रपट सृष्टीला दिले आणि यातले बरेच चित्रपट सुपरहिट ठरले. श्रोतो, आज डिंपल कपाडिया यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. आणि राम लखन या चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेलं हे सुंदर असं गाणं आपण ऐकूयात.

0: राम लखन चित्रपटासाठी मनहर उदास, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय जुना विडी घरकुल सोलापूर इथं 11वीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या कला व वाणिज्य शाखेसाठी भाग 2 चे प्रवेश देणं सुरू आहे. प्रवेशासाठी संपर्क प्राध्यापक पाटोळे सर, मोबाईल 78 75 26 0 138. पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, यूकेजी साठी तसंच 1 ते 4 साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
1: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991. ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
0: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
1: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
0: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
2: अरे गणपा, परवा पासून तुला वाकही येत नव्हतं आणि आता तरतर पळायला लागलंस की.
3: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
4: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर. मोबाईल 93 72 14 44 34.
0: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोलेकाटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू. संपर्क 94 218 760 55.
5: श्रोते हो, 2 दशकांपेक्षा जास्त आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा आज आहे वाढदिवस. 8 जून 1975 रोजी मंगलोर या ठिकाणी तिचा जन्म झाला. शिल्पा शेट्टी अभिनेत्री बरोबरच एक यशस्वी बिझनेस वुमन म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच शिल्पानं व्यवसाय आणि फिटनेसमध्येही करिअर घडवलंय. शिल्पानं सेंट अँथोनी हायस्कूलमधून आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर पोद्दार कॉलेज माटुंगामधून आपलं उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी भारतीय क्लासिकल डान्स प्रकार भरतनाट्यममध्ये देखील निपुणता मिळवली आहे. शालेय काळात ती त्यांच्या हॉलीबॉल टीमची कप्तान सुद्धा होती. त्याचप्रमाणे ती कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवलेली आहे. 1991 10वीची परीक्षा दिल्यानंतर तिनं मॉडेलच्या रुपात आपल्या करिअरची सुरुवात केली होती. लिम्का टेलिव्हिजन कमर्शियल आणि स्थानिक कमर्शियल सोबत तिनं काम केलं. जाहिरातीमध्ये काम करता करता तिला चित्रपटाचे ऑफर यायला लागले होते. 1993 आलेल्या शाहरुख खान आणि काजोल यांची प्रमुख भूमिका

असलेल्या बाजीगर चित्रपटातून तिनं चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. हा चित्रपट फारच गाजला होता. त्याचप्रमाणे लीड रोलमध्ये तिचा पहिला चित्रपट आग आला होता. त्यानंतर धडकन, रिश्ते आणि फिर मिलेंगे सारख्या चित्रपटांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. शिल्पानं हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नडमध्ये सुमारे 40 हून अधिक चित्रपटात काम केलंय. आज शिल्पा शेट्टीचा वाढदिवस आहे. तिला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात आणि तिच्यावर चित्रित झालेलं हे छानसं गाणं आपण ऐकूयात.

श्रोते हो, आज रात्री 10 वाजता ऐकायला विसरू नका सुनोतराने क्विज के बहाने हा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाठवून द्यायची आहेत 94 22 65 17 41 या आमच्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती। तेव्हा वेळ लक्षात घ्या, आज रात्री ठीक 10 वाजता सुनोतराने क्विज के बहाने।

श्रुतेहो, मला माहिती आहे तुमच्या सर्वात पसंतीचं हे गाणं आहे मैं खिलाडी तू अनाडी चित्रपटातलं, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं. पण वेळेअभावी हे गाणं आपण पूर्ण ऐकू शकणार नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतायत. थोड्याच वेळात वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, मन शांत असावं, प्रसन्न असावं असं प्रत्येकाला वाटतं. इथे मला आठवतात ना ते समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. हल्ली होतं कसं की बाहेरून होणारे आघात, प्रश्न, समस्या किंवा अनपेक्षित गोष्टींमुळे मन विचलित होतं. कधी कधी सुसेन असं होतं, मनाचा तोल ढासळेल की काय अशी स्थिती सुद्धा निर्माण होते. मग याचा कुठेतरी शरीरावर सुद्धा परिणाम होतो. हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर बॅलेन्स साधता यायला हवा. यासाठी हवी ती योग साधना, जी सगळ्यात महत्वाची आहे. मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत योगाभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते.
1: हरिओम.
0: सरांची थोडक्यात ओळख करून देते. जवळपास 43 वर्ष योगाभ्यासक म्हणून श्रीकृष्ण म्हस्कर हे कार्यरत आहे. ऍडव्हान्स टीचर्स डिप्लोमा, ऍडव्हान्स इन योग एज्युकेशन आणि थेरपी इन्स्ट्रक्टर कोर्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तसंच नो योग लिव्ह योग या योगविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. सध्या इंडियन योग असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. तर श्रीकृष्ण सर, तुमच्याकडनं अगदी सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मन प्रसन्न असावं असं आपण नेहमी म्हणतो, पण नेमक्या शब्दात आपण काय सांगाल?
1: आता प्रसन्नता ही जी गोष्ट आहे ना, ही आतून येणारी गोष्ट आहे.
0: हो,
1: प्रसन्न आणि अप्रसन्न हे चेहऱ्याकडे बघून सुद्धा कळतं. आतमध्ये काहीतरी खुटखुटत आहे, आतमध्ये काहीतरी त्रास होतोय आणि ते आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं, तेव्हा प्रसन्न अशी अवस्था असते. परंतु ज्या वेळेला आपण समाधानाच्या गोष्टी करतो, समाधान हे नेहमी साधनांच्यावर अवलंबून असतं. साधन म्हणजे मीन्स, पण त्यालाही मर्यादा असतात. त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण जेव्हा काहीतरी शोधायला लागतो तेव्हा ती गोष्ट असते प्रसन्नता. ती आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हे तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे. सर्व सिद्धी म्हणजे त्यांना अपेक्षित असलेली सिद्धी म्हणजे वैश्विक स्तरावरच आहेत. आपल्यासारखी सिद्धी म्हणजे कुठली? लोकांना जागा चांगली मिळाली पाहिजे, फोर्थ सीट न मिळता विंडो सीट मिळाली पाहिजे. आपल्या प्रसन्नतेचे एरिया एवढेच आहेत. त्यामुळे ही प्रसन्नता जी असते, बऱ्याच वेळा असं दिसतं की

0: साधनं संपली की मग प्रसन्नता सुरू होते आणि त्यासाठी साधना करावी लागते. साधन आणि साधना याच्यामध्ये फरक आहे. साधनं ही लिमिटेड आहेत आणि साधना जे आहे ते अनलिमिटेड आहे, त्याला कुठल्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे प्रसन्नता ही मनाची एक अवस्था आहे आणि ती अवस्था मिळवायची असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागतं. वेगळं काय करायचं असतं तर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला टोचत असतात, त्रास देत असतात, त्या गोष्टींना सोडून द्यायची सवय लागली पाहिजे. आपल्याला धरून ठेवायची सवय खूप लागलेली आहे. काहीही असू देत, मान असू दे, अपमान असू दे, पैसा असू दे, संपत्ती असू दे, धरून ठेवायचं, काही सोडायचं नाही. अगदी श्वासात सुद्धा आपण चिकूपणा करतो, श्वास आपण पूर्ण सोडत नाही. सोडायची सवय लागली की मग तुम्हाला प्रसन्नतेजवळ जायची हळूहळू संधी प्राप्त होते. आणि अल्टिमेटली त्याच्यातनं काय असतं की मला जे काय मिळालंय त्यामध्ये समाधानी आहे का आहे, सुखी आहे का आहे, हा विचार सतत मनात ठेवणं म्हणजे प्रसन्नता आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही.
1: आणि ह्याच्यातून जर आपण प्रयत्न केला तर आपण नक्कीच प्रसन्न राहू शकतो.
0: निश्चितपणे. आणि प्रसन्न राहणं हा माझा हक्कच आहे खरं म्हणजे. पण महत्वाची गोष्ट काय की मला कोण अप्रसन्न करतं याचा मी शोध कायम घेत असतो. कोणी असं पटकन विचारत नाही की तुम्ही कसे आहात, हल्ली मोबाईलमुळे काय झालंय, कुठे आहेस हा प्रश्न आहे. पूर्वी आपण काय विचारतो कसा आहेस म्हणजे बरा आहेस ना, हल्ली कुठे आहेस हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्नांचा रूप पण बदललेला आहे आजच्या काळात. आणि त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहिलात तर ते सुद्धा लोकांना भगवत नाही. हा एवढा कसा काय प्रसन्न राहू शकतो, एवढे सगळे कटकटी येतात, हा कसा शांत राहू शकतो, हा विचार असलेले लोक पण तुम्हाला त्रास झाले येतात. त्यावेळेला तुम्हाला संतुलन साधायचं असतं. नोबडी कॅन डिस्टर्ब यू अनलेस यू अलाव इट. तुम्ही परमिशन दिल्याशिवाय तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही. देन डोंट गेट अटॅच टू एनिथिंग एल्स. बाहेरच्या कुठल्याही गोष्टी स्वतःला जोडत नाहीत. जोडले गेले तरी कामापुरते जोडले जातात, त्यानंतर पुन्हा वेगळे होतात. डिटॅचमेंट ही आपल्याला कळली पाहिजे. आपण डिटॅचमेंटच्या कधीही जवळ जात नाही, कायम आपण चिकटलेला असतो कुठेतरी.
1: अगदी.
0: आणि चिकटाना तुम्ही कुणी नाही म्हटले, पण प्रसन्नतेला चिकटा, तिथे का नाही चिकटत. मग प्रॉब्लेम तो आहे.
1: ते एक मनाने ठरवायला हवं. जसं एखादी जखम झाल्यावर आपण ठरवतो की नाही ह्याला अमुक अमुक औषध लावायचं, अमुक एखादी गोष्ट करायची की मग ती नक्कीच जखम बरी होणार. पण असंही हल्ली पाहायला मिळतं की मनाच्या आरोग्याच्या तक्रारी या वाढताना दिसतात. का बरं असं होताना दिसतं आणि उपाय काय मग त्याच्यावर?
0: मनाच्या आरोग्याबाबतीत आपण विचार करतो त्याला स्वास्थ्य असा एक शब्द आहे. स्वास्थ्य म्हणजे काय? स्व आणि स्थ. स्वतःच्या ठिकाणी स्थिर राहणार तो स्वास्थ्यपूर्ण माणूस. स्वास्थ्य दोन प्रकारचं असतं, शारीरिक आणि मानसिक. शारीरिक स्वास्थ्य असं ते आपल्याला बऱ्याच गोष्टींनी मिळतं, हल्ली सप्लिमेंटरी खूप मिळतात, तरी पण ते प्रायमरीली तीन गोष्टीवर अवलंबून असतं, आहार, विहार आणि विश्रांती. या तीन गोष्टींचा समन्वय तुम्ही साधला तर तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य मिळू शकतं. पुढचा गोष्ट आहे ते म्हणजे मानसिक स्वास्थ्याची. मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय तर ते कुठल्याही गोष्टीवर अवलंबून असतं. विचार, विकार आणि विवेक. विचारांची क्वालिटी, विचारांचा दर्जा, विचारांची दिशा, विचारांची पद्धती यावरती आपलं विचार मानसिक स्वास्थ्य खूप प्रमाणात अवलंबून असतं. विचार सकारात्मक करायचा का नकारात्मक याबाबतीत बऱ्याच वेळेला लोकांचे वादविवाद होतात. तर सकारात्मक नकारात्मक याबाबतीत आपण एक नेहमीचं ढोबळ उदाहरण देतो की अर्धा पेला भरलेला आहे असं म्हणणारा माणूस सकारात्मक आणि अर्धा रिकामे म्हणणारा नकारात्मक. आता हे विचार केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं दोन्हीमध्ये रिलेटिव्हिटी आहे. म्हणजे सकारात्मक कुठला, जेव्हा माणूस एखादा म्हणतो अर्धा भरलेला आहे तो संधी साधू असू शकतो, अर्धा भरलाय मीच पिऊन टाकतो. आणि नकारात्मक कोण म्हणतो की रिकाम आहे तो काय म्हणतो, तो पण संधी शोधतो, मी भरून ठेवू शकतो. म्हणजे सकारात्मक नकारात्मक या गोष्टी खूप सापेक्ष आहेत. त्याच्यामध्ये परिस्थिती हा खूप महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे विचारांची दिशा आपल्या लोकांची बऱ्याच वेळा दिसते की खूप नकारात्मक असते. तुम्ही कोणालाही विचारा पहिलं उत्तर नाही असं येतं. नाही, नाही म्हणणं सगळ्यात सोपं आहे जगात, त्याला अजिबात डोकं लागत नाही.
1: पण असंही म्हणतात ना की नाही म्हणायला सुद्धा शिकायला हवं.
0: नाही म्हणलेलं ऐकायला शिकायला हवं असा त्यातला भाग. बऱ्याच वेळा सांगतात नकार पचवायला शिका. पण नकार कोणत्या अँगलनी दिलाय, कुठल्या पद्धतीने दिलाय, त्याच्यामागे भूमिका काय हे कळलं नाही तर मग नकार पण मी ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे मुद्दा याच्यातला असा आहे की विचारांच्या बाबतीत विचारांचा सकारात्मक आस्पेक्ट जो आहे किंवा तो भाग जो आहे तो खूप महत्वाचा असतो. आणि सकारात्मक विचारांचं इंजेक्शन नसतं, ते असे बाहेरनं कुठे येत नाहीत. त्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे विकार. आता हे विकार म्हणजे कुठले तर मनोविकार असतात. बऱ्याच प्रकारचे मनोविकार आज तुम्हाला दिसतात. जे ऑब्सेसिव डिसऑर्डर असते किंवा फोबिया असतो, फिअर्स असतात, कॉम्प्लेक्सेस असतात, अहंगंड न्यूनगंड असे असंख्य प्रकार आपल्याला मानसिक विकारांच्या बाबतीत दिसतात. आता हे का होतात? विवेक सुटलेला आहे म्हणून. विवेक म्हणजे काय तर कॉन्शियसनेस. म्हणजे विवेक सुटलाय म्हणून विकार झालेत आणि विकार झालेत म्हणून विचार बिघडलेत असं हे विशेष सर्कल आहे, दुष्टचक्र आहे. मग सुधारायचं काय? पहिलं विचार सुधारायचे. विचार सुधारवलेत तर त्याच्यामधनं तुमचा विकारांचा प्रमाण प्रभाव कमी व्हायला लागतो आणि तो झाल्यानंतर मी विवेकाकडे तुम्ही जाता. आणि विवेक ही गोष्ट अशी आहे की जी नॉर्मली बुद्धीच्या पलीकडची असते. विवेक म्हणजे काय तर रॅशनल इंटेलिजन्स, नॉट ओनली इंटेलिजन्स. विज्ञान हा शब्द आपण ऐकतो. विज्ञान म्हणजे सायन्स नाही, प्रत्येक ठिकाणी विशेष ज्ञान किंवा विवेक ज्ञान. आज रॅशनॅलिटी हरवलेलीच आहे अजिबात आणि म्हणून मानसिक स्वास्थ्य आपलं बिघडलेलं आहे. बारीक सारी गोष्टींना लोक चिडतात, रागवतात, त्यांना भयंकर संताप येतो किंवा काही लोक दुःखाच्या गत्तेत जाऊन पडतात. आणि त्यामुळे विकार कमी करायचे असतील तर तुम्हाला विवेकाची कास धरावी लागते.

हे दोन्ही करण्याच्या अगोदर विचारांची दिशा तुम्हाला बदलावी लागते. विचारांची दिशा बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर मी जो विचार करतोय त्याने कोणाला त्रास होणार आहे का, हाचा पहिला विचार व्हायला पाहिजे. तो विचार आधी कुणीही करत नाही. मला त्रास झाला नाही पाहिजे एवढीच भूमिका असते. त्यामुळे विकारांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो त्यावेळेला विकारांना पण औषधांच्या मर्यादा आहेत. मानसिक रोग जे होतात ते काही कुठली औषधं घेतल्यामुळे होत नाहीत ना. विचारांची दिशा बदलल्यामुळे, विचारांमध्ये गडबड झाल्यामुळे आपल्याला बरेच वेळा काही मानसिक रोग होतात.

दुखावलं आणि कोणीकोणी मला दुखावलं, हे दोन कॉलम असतात. त्यातला मला कोणी दुखावला हा कॉलम कधी कधी कमी असतो खूप. मी कोणाला दुखावला कॉलम खूप मोठा असतो. त्यासाठी सोल्युशन सोपं आहे, माफ करा आणि माफी मागा. ज्यांच्याकडनं मी दुखावला गेलोय त्यांना माफ करा, आणि ज्यांना मी दुखावलं त्यांची माफी मागा. हे जेव्हा तुम्ही रोज करायला लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की माझ्या वर्तणुकीमध्ये खूप बदल करायची आवश्यकता आहे. मग त्यावेळेला लोक काय करतात, दे गोइंग टू शेल. कधी कधी लोकांशी कोशात जातात. तसं नाही होता का मग? तुम्ही कोशात गेला तुमची दखल कोणी घेणारच नाही. त्यामुळे माझ्याकडनं जी लोक दुखवली गेले त्यांना जाऊन दुसऱ्याशी ओपनली माफी मागायची की माझं चुकलं व्हावं. डोक्यावरचं ओझं खूप उतरतं. सुरुवातीला बरोबर केलेल्या गोष्टींचा कॉलम कमी असतो मान्य आहे, हळूहळू तो वाढतो. मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगामध्ये खूप प्रकार दिले आहेत. योग ऍक्च्युली मनाचं शास्त्र आहे खरं सांगितलं. हा, त्यामुळे योगामध्ये जेवढा मनाचा विचार केला तेवढा कुठल्याही शास्त्रामध्ये केलेला नाही.

0: कुठलीही गोष्ट ही टप्प्याटप्प्यानं होते आणि ती व्हायलाच हवी. तुम्ही आताच सांगितलं की साधना हवी, विवेक बुद्धी हवी, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग योग साधनेतून मनाचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येऊ शकतं?
1: आता योग साधना ही गोष्ट अशी आहे ना की आपल्याला असं वाटतं योग साधना म्हणजे फक्त आसन प्राणायाम, पण तो तेवढा फक्त एक छोटा भाग आहे. योगामध्ये बरेच प्रकार आहेत ज्याच्यामध्ये अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो, खास करून आपण त्याचा जास्ती विचार करूया आज. बाकीचे पण योगाचे बरेच अंग आहेत, 4 आहेत 6 आहेत 8 आहेत, पण हा अष्टांग योग जो आहे ना हा परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये 8 अंग अशी आहेत की जी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे अशा 8 अंगांचा योग पतंजलीने सांगितलेला आहे. यमनियम म्हणजे काय? खरी आपल्या मनाची सुरुवात जी होते ना सुधारण्याची, ती यमनियमांपासून होते. यम म्हणजे काय? तर समाजात वावरायचे नियम, समाजात वावरताना कसं वागायचं हे पण सांगितलं त्यांनी कित्येक हजारो वर्षांपूर्वी. याचं कारण प्रत्येक माणूस हा सामाजिक प्राणी आहे. वी आर ऑल सोशल अॅनिमल्स. आपण सोशल फक्त बिघडलंय त्यातला आणि अॅनिमल राहिलेलो आहे दुर्दैवाने. यम म्हणजे काय? की अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, हे 5 यम आहेत किंवा हे 5 गोष्टी आहेत ज्या तुम्ही समाजात असताना केल्या पाहिजेत. म्हणजे अस्तेय म्हणजे काय? चोरी करायची नाही. सत्य म्हणजे काय? खोटं बोलायचं नाही. अहिंसा म्हणजे काय? हिंसा म्हणजे डोंट्स अँड डूज असतं बघा, काय करू नका हे पहिल्यांदा समाजात सांगितलंय त्यांनी.

0: आणि याच्यातला सगळ्यात माझा भाग कुठला आहे, पतंजलींनी समाजाला प्राधान्य दिलेलं, व्यक्तीला दिलेलं नाही. त्यानंतर नियम जे आहेत ते व्यक्तिगत जीवनासाठी आहेत. मी कुठल्या प्रकारच्या नियम म्हणजे कुठल्या प्रकारच्या गोष्टी जीवनात केल्याच पाहिजेत, त्याच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे पाच त्यांनी नियम सांगलेले आहेत. शौच म्हणजे शुचिता, कायावाच्या मनाने शुद्धता पाहिजे. नुसती आंघोळ केली म्हणजे शुचिता मिळते असं नाही, पहिला वैचारिक शुचिता. शौच संतोष, संतोषाच्या ठिकाणी प्रसन्नता मागे आहे. बघा कंटेनमेंट ज्याला आपण म्हणतो, समाधान आणि संतोषामध्ये खूप फरक आहे. समाधान बाह्य गोष्टींची, संतोष आतून येतो. संतोष ही परिसीमा जी आहे ती प्रसन्नता आपण म्हणू शकतो. तप म्हणजे काय की योग्य प्रकारची साधना करायची. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करायचा. स्वाध्याय म्हणजे लोकांचा अभ्यास नाही करायचा. आपण लोकांचा अभ्यास खूप करतो आणि स्वतःचा अभ्यास कधीच करत नाही, याचं कारण आपल्याला ती भीती वाटते खरं सांगायचं. स्वतःकडे वस्तुनिष्ठपणे बघणं सोपं नाहीये. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे जे काही मी केलंय ते सगळे ईश्वराला समर्पित. एक कुठलीच अशी अनामिक शक्ती आहे की जी शक्ती हे सगळं चालवते. म्हणजे काय की केलेल्या गोष्टीचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व घ्यायचं नाही, त्यालाच भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग असं म्हटलेलं आहे. पतंजलीनं सांगितलं की महाव्रत पण पाळले पाहिजेत, देर इज नो एक्सेप्शन टू इट. हा म्हणजे आता तर व्रतच आपण कित्येक करतो आणि सोडतो. महाव्रत म्हणजे काय की ऍट एनी कॉस्ट यू हॅव टू ऑब्झर्व इट. आणि त्याला स्थळ, काळ, देश काही संबंध नाही. कुठेही तुम्ही असा कसे असा ते पाळलेच पाहिजेत. इतकं फॉर्मली त्यांनी सांगितलं. आता आपल्याला ते सध्या शक्य होत नाही, मग आपण कॉम्प्रोमाइज करतो. काय आता लोक कॉम्प्रोमाइज करतात? अहो खरं बोललं तर सगळ्यांची वाट लागेल ना,
1: किंवा खरं सांगितलं त्याचं मन दुखावलं जाईल. हे एक अंडरलाईन केलं.
0: महत्वाची गोष्ट काय आहे, खरं बोलता येत नाही तुम्हाला, खोटं बोलू नका. गंमत अशी आहे की खोटं सिद्ध करावं लागत नाही, सत्य काय का नेहमी सत्य सिद्ध करावं लागतं. पण हे नियम आणि यम जे आहेत ते आपण जर पाळले तर काय त्याच्यातनं होतं, आपल्या वागणुकीतली चुकीची गोष्ट आपल्याला पक्की माहिती असते. मी इथे खोटं बोललेलो आहे, इथे मी चोरी केलेली आहे, इथे मी लांडी लबडी केली आहे, हे आपल्याला पक्क माहिती असतं. आपला आतला जो कॉन्शियस असतो ना तो तुम्हाला टोचण्यात देत असतो सारखा, आणि त्याचा ओझा आपल्या डोक्यावरती होतो. वी आर कॅरिंग लॉट ऑफ लगेज. भयंकर आपण सामान घेऊन फिरत असतो आणि ते डोक्यात असतं सगळं, आणि ते विचारांचा ओझा आहे. त्याला कुठेतरी टाचणी लावली पाहिजे ना, तर तो फुगा कमी करायचा असेल तर तुम्हाला यमनियमांचा अतिशय सुंदर वापर करता येतो.
1: आणि तो कशा प्रकारे अजून करू शकतो?
0: आपल्या बिहेव्हिअरल पॅटर्न मध्ये संपलं हे पाच आहे यम आणि नियम तुम्ही पाळायला लागलात ना, की तुमच्या डोक्याचं ओझं कमी होतं. ते ओझं कमी झालं की तुमची विचारांची असलेली दिशा व्यवस्थित तुम्हाला सापडते. ते केल्यानंतर मग आसनांचा अभ्यास त्यांनी सांगितलेला आहे. आसनांच्या अभ्यासानं काय होतं, शारीरिक शिस्त, डिसिप्लिन ऑफ द बॉडी ती बिघडलेली आहे आपली पूर्ण. याचं कारण पुन्हा विचारच आहे. भूक लागलेली असताना आपण जेवत नाही कारण वेळ नाही, आणि जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपल्याला भूक नसते, आपण जेवतो. कशासाठी कोण लोक काम करतात तो मला सांगा. बौद्धिक आनंदासाठी कोणी काम करता का?
1: पोटासाठी.
0: सगळं पोटासाठी. मग त्याच्याचकडे निग्लेक्ट करायचं? अशी जगात कुठली गोष्ट नाही की तुम्ही 10 मिनिटं जेवल्याने बंद पडणार आहे, असं काही नसतं. त्यामुळे आसनांच्या माध्यमातून काय होतं, युअर बॉडी गेट डिसिप्लिन. गमतीची गोष्ट अशी की आपलं संपूर्ण शरीर अतिशय सुंदर प्रकारे बांधलेलं आहे, ब्युटिफुली स्ट्रक्चर्ड. इट इज फंक्शनल डिसऑर्डर्ड. फंक्शनल लेवलला आपण गडबड केलेली आहे सगळी. ती फंक्शनल लेवलची डिसऑर्डर दूर करायची असेल तर आपल्याला आसनांचा अभ्यास खूप चांगला प्रकारे करता येतो. दॅट गिव्ज अ व्हेरी गुड डिसिप्लिन टू द बॉडी. शरीराला एक शिस्त लागते. तिच्यानंतर आहे श्वास. त्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. आपल्या श्वासाचा आणि आपल्या विचारांचा थेट संबंध आहे. आता तुम्ही आम्ही शांत बसलोय, बोलतोय, आपल्या गती वाढली आहे का श्वासाची? नाही वाढली. एक्साइटमेंट झाली की गती वाढली. आणि एक्साइटमेंट कशाची होते? विचारांची होते. बापरे काहीतरी भयंकर होणार आहे, ह्या विचारांनी श्वासाची गती वाढते.
1: अस्वस्थपणा वाढत चाललाय का?
0: ते होणार आहे की नाही, कधी होईल तेव्हा होईल ना. आता त्याची कधी वाढून काय फायदा आहे? म्हणून नियंत्रण कशावरती आणायचं? श्वासावरती. त्याच्यावरती आणलं की विचारांच्यावर नियंत्रण येतं. हे जे चार टप्पे आहेत हे शारीरिक स्तरावरती आपल्याला अनुभवता येतात, करता येतात. आणि यांचा अभ्यास तुम्ही रेग्युलर केलात, नियमितपणे केलात, तर त्याचे परिणाम तुम्हाला लगेच दिसतात आणि तुमच्याविषयी लोकांना दिसतात. आता आमच्याकडे योगाच्या क्लासला लोक येतात, महिन्याभरानंतर सांगतात ना. आमच्या घरातले लोक पण सांगतात ना, काही माझ्यात फरक पडलाय. म्हणजे हा खूप महत्वाचा भाग आहे. पण हा पडावा म्हणून तुम्ही करताय का? अजिबात नाही. तुम्ही कशासाठी करताय? तुम्ही स्वतःसाठी करताय. हा फरक आतून होतो आणि आतून झालेले फरक असतात ते कधीही बदलत नाहीत. बाहेरून तुम्ही किती पॅचवर्क करा ते पॅच किंवा तरी गळून पडणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुमच्या जीवन पद्धतीमध्ये खूप फरक पडतो. लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो जीवनशैली. आहे कोणी जीवनशैली आहेत लोकांना? शैली नाहीच राहिलेली काय. जी आहे त्याला शैली म्हणायचा प्रकार आहे. रेग्युलरली योग्य वेळेला भूक लागणं, योग्य वेळेला डिस्चार्ज होणं, योग्य वेळेला झोप लागणं, खूप छोप्या छोप्या गोष्टी आहेत आरोग्याच्या, त्यांच्याच बाबतीत सगळी गडबड आहे.
1: बरोबर.
0: बट द मोमेंट यू स्टार्ट प्रॅक्टिस ऑफ योगा, योगाचा अभ्यास तुम्ही करायला लागल्यानंतर याचे परिणाम तुम्हाला अनुभव दिसायला लागतात. शरीराची शिस्त चांगली होते, श्वासाची आणि तुमच्या विचारांची गती समन्वित होते. त्यानंतरचा भाग आहे म्हणजे भावना आणि बुद्धी. त्याच्यासाठी त्यांनी अंतरंग साधनं सांगितलेली आहे. प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी ही विशिष्ट अवस्था असते.
1: हा
0: तुमची सुद्धा समाधी कुठे लागलेली असते बघा. लोक अरे कुठे समाधी लागली तुझी? याचा अर्थ काय? तुम्ही सगळं बाहेर विसरून तुमच्या कामात इन्व्हॉल्व्ह झालेला आहात. समाधी एक अवस्था आहे. ती कोणाची, केव्हाची, किती वेळा येऊ शकते, त्याच्यात तुम्ही राहू शकता, त्यांना बाहेर पडू शकता, तो तुम्हाला चॉईस आहे. पण पतंजलीला समाधी आहे ना ती मोक्षाच्या दृष्टीने. प्रत्याहार हा खूप महत्त्वाचा भाग असतो. प्रत्याहार

0: म्हणजे काय तर नेहमीपेक्षा वेगळा आहार तो कोणाचा शरीराचा नाही मनाचा. आता हा प्रत्याहार कसा करायचा असतो अवघड गोष्ट आहे ती. आपलं मन जे आहे ना ते नेहमी एक्स्ट्रोवर्ट बाह्य बहिर्गामी आहे. पाच आपली जी केंद्र आहेत म्हणजे दृष्टी आहे, ऐकणं आहे, चव आहे, स्पर्श आहे आणि गंध आहे. हे शब्द रूपरस गंध हे आपले पाच तन्मात्र आहेत. त्याच्या माध्यमातून आपलं मन सारखं बाहेर जात असतं. त्याची बहिर्गामित्वाची वृत्ती कमी करायची म्हणजे प्रत्याहार. दिसलं तरी नोटीस करायचं नाही, सोपं नाही आहे. दिसलं तरी नोटीस करायचं म्हणजे काय की त्याची इन्व्हॉल्व व्हायचं नाही, ऐकलं तरी त्यावर विश्वास ठेवायचा नाही. त्याला त्यांनी खूप सुंदर भाग दिलाय तो म्हणजे प्रतिपक्ष भावना दिलाय म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा विचार करायचा. दॅट इज प्रत्याहार. प्रत्याहारामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. एक म्हणजे तुमची रिएक्टिव्हिटी कमी होते. आज सगळी लोक प्रतिक्रियात्मक झालेले आहेत बघा. प्रतिसाद कोणी देत नाही, प्रतिक्रिया देतात इमिजिएटली. रिएक्शन आणि प्रोएक्शन म्हणजे खूप फरक आहे. रिएक्शन म्हणजे काय, प्रतिक्रिया द्यायची. काय इच्छा असून असो माझं मत त्याच्यावर मांडून टाकायचं, त्याला कोणी किंमत देऊ किंवा न देऊ. आणि त्याला हल्ली सोशल मीडिया केवढा खतपणे घालतो,
1: खतपणे घालतो.
0: सगळेजण मनाला येईल त्या गोष्टी ठोकत असतात. त्यामुळे काय होतं, डिस्ट्रॅक्शन खूप होतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे प्रत्याहारामधून काय घडतं, युअर रिएक्टिव्हिटी गोज डाऊन, ती कमी होते. ती कमी झाल्यामुळे काय होतं, मग इंट्रोस्पेक्शन सुरू होतं, स्वतःकडे बघायची तुमची वृत्ती वाढते. म्हणून प्रत्याहारामध्ये आपण काय करतो, आपल्या मनाची बाहेरची धाव कमी करतो आणि मनाला आत्मले वळवतो. आज हे सुंदर उदाहरण दिलंय व्यास भाषामध्ये. ते काय म्हणतं, ज्याप्रमाणे कासव आपली सगळी अवयव एकाच वेळी आत्मे ओढून घेतो तसं तुमचे सगळे सेन्सेस तुम्ही आत ओढून घ्यायचे. कसं आधाने म्हणा, आधी उजवा पाय घेतो मग डावा पाय घेतो, नाही सगळे एका वेळेला, ऍट ए टाइम ऑल ही हॅज टू टेक इन साइड. याचं कारण त्याला माहितीये कलॅमिटी आलेली आहे, मला आता प्रोटेक्शन पाहिजे. आणि गंमत म्हणजे कासवाची पाठ बघा स्ट्रॉंगेस्ट असते, ती ढाल करतात. तसंच आपलं मन आहे, मनात डिस्ट्रॅक्शन कमी करायचं म्हणजे काय, सगळ्या सेन्समध्ये मन काढून घ्यायचं आणि आपल्याला हवे त्या विषयाकडे जोडायचं. दॅट इज प्रत्याहार. त्याच्यानंतरचा स्टेज आहे तो म्हणजे धारणा, कन्फाइनमेंट टू वन टॉपिक. डेफिनेशन खूप चांगलं, देशबंधा चित्तस्य धारणा. देश म्हणजे विषय, चित्त म्हणजे चित्त आणि बांधव म्हणजे बांधणं. एका विषयाला चित्त बांधून ठेवायचं म्हणजे धारणा. मग तिथे काय होतं, तुम्हाला शेकीनेस नाही किंवा गडबड नाही. एकदा तुम्ही त्या रोलमध्ये गेलात की त्या बांधलेल्या विषयाची तुम्हाला सतत प्रत्यय यायला लागतो, त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणून हे जे आठ अंगापैकी सात अंग जे आहेत ना, ही सात अंग तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप चांगली आहेत. ऍक्च्युली या सगळ्यामध्ये बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय, शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे.
1: हो,
0: मनाने ठरलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं, मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे आणि म्हणूनच त्याचा स्वास्थ्याच्या वरती डायरेक्ट परिणाम होतो. पहिल्यांदा मनस्वास्थ्य बिघडतं कधी कधी आणि त्याच्यामुळे शरीराचं स्वास्थ्य बिघडतं.
1: अगदी खरं आहे. पण जर का आपण अगदी सामान्य माणसाचा विचार केला तर चिडचिड होणं, राग येणं, राग अनावर होणं या गोष्टी खूप पटकन होताना दिसतात आणि ह्याचं हल्ली प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय. तर मग काय सांगाल,
0: नॉर्मली आउटरेज असं म्हणतात आपण, म्हणजे अनावर होतं का ह्याचं कारण, हल्ली कोणी दखल घेत नाही माझी. लहान मुलं सुद्धा बघा, मोठ्याने बोलत ओरडत असतात, किंचाळत असतात. पूर्वीच्या काळी पण मुलं ओरडायची नाही असं नाही, पण केव्हा तरी. आणि दुसरी गोष्ट अशी की अनावर होणं म्हणजे काय, की त्याच्यावरती माझं कंट्रोल नसणं. कंट्रोल का नाहीये याचं कारण, मी माझं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करतोय. आज सगळ्यात मोठी गोष्ट आहे दखल न घेतली घालणं. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पूर्वी एका काळी कसं होतं, एकत्र कुटुंब होतं, बहीण भाऊंड असे, त्यामुळे तुमची कोणी वेगळी दखल घ्यायला पाहिजे अशी मनात भावना पण यायची नाही. तेव्हाही असे प्रकार व्हायचे नाही असं नाही, एक नावडता असायचं एक आवडता असायचं. हल्ली एकच आहे, ते पण होता था मारामार आहे. त्यामुळे हल्ली सगळ्यात विचित्र प्रॉब्लेम झाला. पूर्वीच्या काळी कसं होतं, डिस्क म्हणतायचं त्याला, डबल इन्कम सिंगल चाइल्ड असा पूर्वी सिंड्रोम होता. आता डिंक काय, डिंक डबल इन्कम नो चाइल्ड. नकोच आम्हाला, जबाबदारीच नको. मग कुत्री माझी पाळतात पण मुलं नकोत. याने काय होतं, तुम्ही स्वतः अलूप व्हायला लागता आणि चुकून समजा तुम्हाला मूल झालं तर ते मूल पण तसंच असतं, ओव्हर प्रोटेक्टिव्ह. मुलांकडे एवढं लक्ष देतं की मुलाला काही स्वातंत्र्य नाहीच, मग तो काय करतो, अटेन्शन सिकिंग करतो. मग काहीतरी विचित्र बघायला लागतो. अशा तऱ्हेने कोणातरी माझ्याकडे माझी दखल घ्यावी हा प्रकार असतो. हा झाला लहान मुलांच्या बाबतीत. मोठ्या माणसांच्या बाबतीत कसं असतं, ज्या मनात खूप गोष्टी साठलेल्या असतात, साचलेल्या असतात, कोणीतरी अपमान केलेला असतो, कोणीतरी माझी दखल घेतलेली असते, त्यामुळे मला असं वाटतं की मला काहीतरी असं केलं पाहिजे की लोक माझ्याकडे बघतील. मग त्याला काहीतरी विचित्र गोष्ट घडते. आता आपण डोंबिवली फास्ट पिक्चर बघितला बघा, त्याच्यातला संताप कसं दाखवतो, बॅटने अख्खं तोडूनच टाकतो. वाईट नसतो माणूस तो. हा फक्त सिनेमातला भाग जरी आपण सोडला तरी सुद्धा व्यक्तिशः आपल्या जीवनात असं किती वेळा घडतं असं वाटतं, एक कानाखाली काढावे. कृती झाली की आउटरीच झालं. कृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा राग मनात साठलेला असतो. हा किती वेळा तुम्ही दाबून ठेवलात नाही केव्हा तरी बाहेर पडतोच. आणि तो बाहेर पडताना एवढा विचित्र प्रकारे पडतो की इट कॅन डॅमेज एनीबडी अँड एनिथिंग. स्वतःलाही डॅमेज होऊ शकतं. कुवत नसताना तुम्ही जर करायला गेलात एखादी गोष्ट तर तुमच्यावर उलटू शकते ती. त्यामुळे बेसिकली कुठल्या गोष्टीमुळे राग आला या गोष्टीकडे थोडंसं शांतपणे बघायची आवश्यकता असते खरं सांगायचं. त्यालाच प्रतिपक्ष भावना असं म्हटलं आहे पतंजलीने. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा असतो की माझी दखल घेतली जात नाही, त्यामुळे मी दखल घेण्यासाठी काहीतरी असं विचित्र करतो. किंवा कधी कधी खरंच माणसं रागीट असतात. त्यांचा रागावरती कंट्रोलच नसतो.

0: आग ही गोष्ट त्यांच्या अंगात एवढी भिनलेली असते की अनाहूतपणे ती बाहेर पडते आणि त्याचे प्रचंड प्रमाणात लॉसेस झालेले आहेत लोकांना, व्यक्तिगत स्तरावरती सामाजिक प्रॉपर्टी खराब होते, एखाद्या मुलाचं कायमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला साधा सोपा उपाय खरं सांगायचं 10 आकडे मोजायचे
1: उलटी काढून.
0: कसेही मोजा पण 10 मोजा. त्यांनी काय घडतं, कृती आणि विचार यांच्यातला फरक वाढतो. विचार मनात असतोच कायम, पण कृती अंमलात आणण्यासाठी जी काही एक आतून एक प्रेरणा लागते ती प्रेरणा म्हणजे राग असतो, त्याच्यापुढे संताप आहे, त्याच्यापुढे क्रोध आहे. ह्या 3 पायऱ्या आहेत. राग बारीक सारीक गोष्टींचा येतो, त्यांचा कडेलोट झाला की संताप होतो, आणि संताप व्यक्त करताना क्रोध होतो. पूर्वी क्रोध व्हायचा ऋषींना, पण ते शाप द्यायचे, ते नुकसान करायचे लोकांचं, पण नॉट इन फिजिकल फॉर्म. तर हा प्रकार खूप महत्वाचा आहे. आपल्याला क्रोधावरती नियंत्रण आणायचं असलं पहिला रागावरती आणणं पाहिजे. राग ही गोष्ट अशी आहे ना की कोणालाही येऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि याच्या मागे कारण एकच आहे की समाजामध्ये आपलं एक्सपोजर खूप वाढलेलं आहे, कारण नसताना वाढलेलं आहे. तुम्ही बघा आता हल्लीच्या काळात सोशल मीडियावरती इतक्या गोष्टी बघायला मिळतात ना, ऐकायला मिळतात की आपल्याला वाटतं खरं काय. प्रत्येक पेपरला एक फॅक्ट चेक असतं, बघा ही बातमी अशी होती, ही त्याच्या मागची गोष्ट अशी आहे. याचं कारणच काय, काही गरज नव्हती ना याची करायची. पण याच्यामुळे काय झालंय की लोकांचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही. विश्वास व्यक्त करायचे ते काय करतात, राग व्यक्त करतात.
1: बरोबर.
0: थोडं रागाच्या बाबतीत रस्त्याने जाताना गाडी घासून जाते, मोमेंटीतनं कोणतरी समोर न येतो, असे असंख्य प्रोव्होकिंग पॉईंट तुम्हाला आहेत. पूर्वी एवढे नव्हते, अजिबातच नव्हते.

0: हल्ली ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारणं हे कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि काही झालं तरी माझ्या मनासारखं झालं नाही असं सुद्धा लोकांचं होतं. आणि मग खूप वेळ घेतात एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायला. तर मग आधीपासून एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायची, मग ते एखाद्या व्यक्तीला गमावणं असेल किंवा मग ऑफिसमधली एखादी गोष्ट असेल, शाळा कॉलेजमधलं असेल, काय सांगाल आपण त्या बाबतीत? स्वीकारणं
1: ही खूप खुल्या मनाची खरी म्हणजे क्वालिटी आहे. माझे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, ऍक्सेप्ट इन द हाफ सोल्युशन. कुठल्याही समस्येला ऍक्सेप्ट केल्यानंतर सोल्युशन तुम्हाला मिळायला लागतं. वी आर ऑलवेज रिजेक्शन मोड. असं असूच शकत नाही, मी तर असं करणारच नाही, माझ्या बाबतीत असं कसं झालं, होऊच शकत नाही. असं साधी गोष्ट आहे की एखाद्या माणसाला एखादा रोग झाला की तो पहिलं म्हणतो व्हाय मी ओनली, एवढी लोक जगामध्ये, माझाच का प्रॉब्लेम, माझ्याच बाबतीत हा प्रॉब्लेम का झाला, हा तुझा कर्मभोग आहे असं म्हणायचं. त्यामुळे ऍक्सेप्टन्स करायचं म्हणजे काय करायचं की जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायची. ती स्वीकारायच्या वेळेला तुम्ही जेव्हा थांबता, तुम्ही काय होतं तेव्हा स्वीकारता म्हणजे काय करता, यू स्टॉप फॉर सम मोमेंट्स. तुम्ही तिथे थांबता, अरे अच्छा असं आहे का, मग याच्यामध्ये असे असे प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून हे झालंय का, मग माझ्या याच्यात रोल कितपत आहे, मला दिसतं की माझा रोल काहीच नाहीये, ही गोष्ट माझ्यावर टाकली गेलेली आहे, रिजेक्ट इट. तिथे ऍक्सेप्ट नाही करायचं. मग तुम्ही ज्या कुठल्या रिस्पॉन्सिबल असाल ना, आपण ऍक्सेप्टन्स कुठे देत नाही माहितीये का, जिथे आपण जबाबदार असतो तिथे, जिथे आपण जबाबदार तिथे आपण ऍक्सेप्टन्स कधी देत नाही, माझा काय संबंध नाही. रिजेक्शन कुठे होतं, माझा संबंधच नाही हे माहितीये तुम्हाला, मग तुम्ही तिथे ऍक्सेप्ट करायची गरज नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे ऍक्सेप्टन्स रिजेक्शन हे नेहमी कर्तृत्वावरती अवलंबून. साधी गोष्ट आहे, तुम्हाला एखादं यश मिळालं, म्हणता का माझा नशिबाने मिळालं,
0: मी काहीतरी
1: मी आहे म्हणून यश मिळालं.

0: नाही मिळाले काय माझं नशीबच चांगलं नाही हो, काहीतरी बॅड लक आहे. त्यामुळे माझ्या एखाद्या प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन मला काढायचं असेल तर मला ते स्वीकारावं लागतं, हा प्रॉब्लेम आहे. अग्रीड.
1: बरोबर.
0: मग तिथून तुमच्या विचारांची दिशा बदलते. प्रश्न आलाय त्याला उत्तर नाही असं म्हणू शकत नाही. मग तो का दिसत नाही आपल्याला? आपण त्या प्रश्नाकडे असं वर्ण बघतो. प्रश्नचिन्ह डोक्यावरती असतं बघा, ते डोक्यावर समोर आणून ठेवायचं तर तुम्हाला दिसतं. तुम्ही झाडाच्या खाली वगैरे तर झाड खूप उंच दिसतं बघा, पण गच्चीत गेलं तर झाड अगदी छोटं दिसतं. कुठल्याही गोष्टी तुम्ही कसं बघता
1: हे महत्त्वाचं,
0: त्याच्यावरती अवलंबून खूप गोष्टी असतात. आणि हे बघण्याची दृष्टी तुम्हाला मिळाली की मग सगळ्या गोष्टी सोप्या व्हायला लागतात, असं ते आहे.
1: आणि आपण बघतो की हल्ली कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, म्हणजे सगळ्याच क्षेत्रात, ऑफिसमध्ये म्हणा किंवा कुठल्याही त्याला एखाद्या क्लासला जरी घातलं असेल मुलांना तिथे सुद्धा. पण मग ह्याचा परिणाम मनावरती कसा होताना दिसतो, किंवा ताणतणाव ह्याच्यामुळे जास्त वाढत चाललाय का, याच्यावरती उपाय काय? मग
0: ताणतणाव आपल्याला निश्चित वाढत चाललेले आहेत. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? कॉम्पिटिशन पाहिजेच. कॉम्पिटिशन मध्ये कम्पॅरिझन आले की गडबड सुरू होते. कम्पॅरिझननी माणसं वाट लावतात सगळ्या गोष्टी, कारण कम्पॅरिझन केल्यावर तुलना केली ना की दोघांचा अपमान होतो. तुलना ही कशाची करायची असते? तुल्यबळांची करायची असते. आपण तुलना नेहमी उलट्या करतो, तसं नाही करून चालत. कॉम्पिटिशन म्हणजे काय की मला सतत पुढे राहायचंय, ही कॉम्पिटिशन आपली असते. तुमची कुवत आणि तुमचं पुढे राहणं या डायरेक्टली गोष्टी जोडलेल्या आहेत. तुम्ही बघा रस्त्याने जाताना सुद्धा सगळी माणसं असे तसे जातात, उलटे सोटे वेळाकडे जाऊन कुठे थांबतात? सिग्नल. ते काही पुढे जात नाही सिग्नल तोडून. त्यामुळे कुठे जायचंय हे पहिलं कळल्यानंतर मग त्याच्या मागे वेग किती पाहिजे, माझी क्षमता आहे का त्या वेगानं, उरफुटून मरतात लोक. हे हल्ली रॅटरेस आहे. आणि याच्या मागे कारण एकच आहे की आपल्या डोक्यावरती हेच सांगितलेलं आहे कायम, त्याचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा पांढरा कसा काय. इथून सुरुवात आहे जेलसी. त्या ईर्षेमधन मग द्वेष निर्माण होतो, त्या द्वेषामधनं विचित्र कॉम्पिटिशन निर्माण होते. कॉम्पिटिशन असलीच पाहिजे, पण ती कशाची पाहिजे? स्वतःची पाहिजे कॉम्पिटिशन. काल मी काय होतो,
1: आज मी कुठे आहे
0: आणि उद्या कुठे असणार आहे,
1: बरोबर.
0: ह्याच्यात कॉम्पिटिशन तुम्ही करत गेलात ना तर तुम्हाला त्रास त्याचा होत नाही. आपल्या ताणांच्या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट आहे की ताण जे असतात ना ते जगात पाहिजेतच. ताणाशिवाय कुठली गोष्ट साध्य होणार नाही. पण ताण किती डोक्यावर बसवायचा त्याला मर्यादा आहे,
1: ते आपल्या हातात असतं.
0: 100% हातात आहे आपल्या. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं, दॅट इज माय चॉईस. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तुम्ही धनुष्यबाण बघितलेला आहे. बाण सोडायचं काय करावं लागतं?
1: ताणावं,
0: दोरी ताणावी लागते. बरोबर. दोरी ताणली, बाण लावला, बाण सुटला, दोरी तिथे राहते का?
1: ती पुन्हा पूर्वावस्थेत येते.
0: आपला ताण कुठे असतो? तिथेच. प्रॉब्लेम इथे
1: पूर्वावस्थेत
0: येतच नाही.
1: योग साधनेतून कसं येतं?
0: निश्चितपणे येतो. त्या ठिकाणी मग तटस्थता हा जो मी भाग मांगला तो, मला अमुक अमुक गोष्ट करायची अशी, मला हे करायला लागेल, ठीक आहे करायचं. ते संपल्यानंतर त्या रेंगाळायचं नाही. आपल्याकडे आपला प्रॉब्लेम कुठे मिळते? आपण भविष्य आणि भूत, काळाच्या कात्रीची दोन पाती आहेत, एक म्हणजे भविष्याचं पातळ आणि दुसरं भूतकाळाचं. या दोन्हीमध्ये आपण अडकलेलो आहोत. त्याने आपण काय करतोय? वर्तमान कापून टाकतोय.
1: वर्तमानात जगायलाच नाही
0: सगळं. तुम्हाला मागे केलेल्या गोष्टी तुम्ही बदलू शकताय का? नाही बदलू शकत. बरोबर आहे. उद्या येणारी गोष्ट काही तुम्ही ठरवू शकता का? एका लिमिटच्या पुढे नाही ठरवू शकत. तुम्हाला कुठे माहिती उद्या सकाळी उठणार आहात तुम्ही? तरी पण तुम्ही गजर लावता की नाही? याचं कारण एकच आहे, आशा. एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला नेहमी पुढे जायला लावते. जांबुवंत नावाचं एक पात्र रामायणात आहे. ते दीर्घायुष्य होतं असं मानलं गेलं आहे. तर त्याला तुझ्या आयुष्याचं रहस्य काय? दीर्घायुष्य. तो म्हणा मी वर्तमानात जगतो. किती सुंदर आहे बघा. आपण किती वेळ जगतो वर्तमानात? आपल्या भूतकाळचा वापर कसा करायचा असतो? मग टॉर्च. भूतकाळ म्हणजे तुमच्या हातातली विजेरी आहे. तुम्हाला समोर दिसतं, त्याच्यात अनुभवाचा प्रकाश पडलेला असतो. तो प्रकाश तुम्हाला दाखवतो की नेमकं कुठे जायचंय, किती जायचंय. कधी कधी खूप दूरदृष्टी लोक दाखवतात पण समोरचा खड्डा दिसत नाही. ह्या सगळ्याचा समन्वय साधायची वृत्ती तुम्हाला येते योगामुळे येते. योगाच्या अभ्यासाने या गोष्टी सहज होतात. वेगळं काही करावं लागत नाही.
1: मन खंबीर असणं, मन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. पण हल्ली हा कुठेतरी कमकुवतपणा जाणवतोय, असं का होतंय बरं?
0: डिफेन्स मेकॅनिझम येतो. मी कमकुवत आहे म्हटलं की माझ्याकडे 10 लोक लक्षात येतात. साधी गोष्ट आहे. रडणाऱ्या मुलाला विचारतो, अरे काय रडतो रे बाबा तू? मुलं हसणार असेल तर काय करतो? आपण छान गालगोचे करतो पुढे जातो.
1: बरोबर.
0: सो दिस अगेन डिफेन्स मेकॅनिझम. मी कमकुवत आहे म्हटलं की आय ड्रॉ एनर्जी फ्रॉम द अदर्स. मी लोकांकडून ऊर्जा घेतो. मनाच्या बाबतीत खूप छान दृष्टांत दिले योग वासिष्ठमध्ये. त्यांनी काय सांगितलंय? सर्वे जना स्वसंकल्पवशात लघुर भवती वा गुरु. सगळे लोक स्वतःच्या संकल्पानी तर मोठे होतात किंवा लहान राहतात. आता त्यांनी किती मोठे व्हायचं आणि किती लहान व्हायचं हा त्यांचा चॉईस आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी असं दुसरं म्हटलंय की मन ही एकच गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टी तुम्हाला करायला लावत आहे. याचं कारण मन आणि शरीर यांच्यावर महत्वाचं काय आहे तर मन. आणि मनाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर मनाचा विचार योग्य प्रकारे झाला तर शरीर तसं काम करायला लागतं. आणि शरीराचा मनाचा समन्वय बिघडलेला आहे याचं कारण स्वसंकल्प वशात. माझा संकल्पच चुकीचा आहे. आणि त्यामुळे लघुर भवती व गुरु हे कुणी ठरवायचं? माणसाने ठरवायचं. योग वैशिष्ट्य केव्हाच आहे? रामायणा काळातलं आहे. त्याच्यात त्याने असं म्हटलंय की दोन प्रकारचे रोग आहेत, आधी आणि व्याधी. आधी म्हणजे मनाचे रोग आणि व्याधी म्हणजे शरीराचे रोग. त्याच्यामध्ये काही पूर्वजन्मामुळे होतात, काही यावेळच्या एक्साइटमेंटमुळे होतात. आणि व्याधी ज्या आहेत त्या सर्पदंश म्हणजे विष

0: किंवा ह्या याला होतात आणि त्याला त्यांनी उपचार काय दिले, औषध आणि मंत्र, मंत्रसाधना त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून मनाचा वापर कसा करायचा हे योगवशिष्ठ हे सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. वशिष्ठ त्यांना सांगतात की मूर्खाच्या डिक्शनरीमध्ये प्रारब्ध हा शब्द आहे, नशीब हा शब्द मूर्खांच्या शब्दकोशामध्ये आहे. मग त्याला राम विचारतात मग हे लोक प्रयत्न का करत नाहीत, ते म्हणे त्याला आळस हा एकच प्रकार आहे, आळस तेव्हापासून हा प्रॉब्लेम चालू आहे.
1: म्हणून आपण म्हणतो आळस हा माणसाचा खरा शत्रू
0: 100%. आणि आळस आपण इतका कन्व्हेन्शनली वापरतो ना, हे तुम्ही म्हणलात मनाचा कमकुवतपणा, कमकुवतपणावर काय नसतो, आळस असतो. आपल्याकडे हा प्रॉब्लेम कशामुळे येतो की आपण सगळ्या गोष्टीकडे खूप वेगळ्या अँगलने बघतो, अँगल बदलत ना की तुम्हाला चित्र वेगळं दिसतं, कॅलिडोस्कोप सारखं येते. आणि म्हणून मनाच्या स्वास्थ्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मनाचा

0: हल्ली झोपण्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या, त्याच्यामुळे सगळे चक्र आपलं बिघडलेलं आहे. तर मुळात जर मन चांगलं असेल तर शरीर चांगलं राहतं, शरीर चांगलं असेल तर मन चांगलं राहतं. तर या दोघांचा समन्वय साधायचा आणि जर का रोजच्या जगण्याशी ह्याला जोडायचं आहे, म्हणजे जरी ऑफिसचं टाइम टेबल बदललं तरी सुद्धा, तर मग हे कसं सगळं साधायचं? तारेवरची कसरत आहे पण ते साधण्याशिवाय पर्याय नाहीये दुसरा.
1: आपला देश हा एकच असा देश आहे की जो जागतिक वेळेनुसार काम करतो, आवश्यकता म्हणून आपण करतो. याच्यातला मुद्दा महत्वाचा कुठला असतो की झोप ही शरीराची गरज आहे. निसर्गाने तुम्हाला रात्री झोपायला वेळ दिलेली आहे, रात्री 10 ते 5 जे काही असेल ते. त्यावेळेला तुम्हाला नाही झोप मिळाली तर तुम्हाला जी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही झोपू शकता. आता आपण या बाबतीत बघू शकतो की कमी झोपून सुद्धा माणसं ऍक्टिव्ह राहू शकतात. आपले दोन्ही पंतप्रधान पूर्वीचे आणि आताचे, इंदिराजी पण तसेच होते, मोदीजी पण तसेच आहेत, त्यांच्या बाबतीत झोपेचं प्रमाण खूप कमी आहे टू बी फ्रँक. तरी पण ते एवढे फ्रेश असतात वयाच्या संबंधात. तर आपल्याला झोप ही एक फक्त शरीराची झीज भरून काढण्यासाठी असलेली गोष्ट आहे, एवढंच फक्त बघायचं आहे. महत्वाची गोष्ट काय की जेवणाच्या वेळा सांभाळा, त्यावेळेला नाही सांभाळता येत. फॉर एक्झाम्पल, तुमची शिफ्ट सकाळी 6 सुरू होते, तेव्हा तुम्ही नाश्ता करू शकत नाही.

0: पण बरोबर घेऊन जाऊ शकता.
1: हो
0: जेवायची वेळ तुमची दुपारी 12 तुमच्या दोन्ही वेळा आहेत ना, त्या दोन्ही वेळा तुम्ही नक्की सांभाळू शकता. कशा सांभाळू शकता? फर्स्ट शिफ्ट असेल तर तुम्ही सकाळी नाश्ता घेऊन जा, दुपारी 1 घेवा, संध्याकाळचं जेवण घरी होतच आहे.
1: हो
0: कामाच्या वेळा बदलल्या म्हणजे जेवणाच्या वेळा बदलायची आवश्यकता असं नाही. आपण ते प्रिटेक्स करतोय, डबा खराच वेळ मिळाला आहे, मला काय करू, काय करायचे मग मला असेच. साधी सोपी गोष्ट आहे, असं होऊच शकत नाही. ह्या दोन वेळा फिक्स आहेत की नाही तुमच्या? त्या दोन वेळा तुमच्या कुठेही तुम्ही बसवू शकता, त्यामुळे कामाचं स्वरूप बदलू शकता. आय कॅन अंडरस्टँड. परंतु त्यासाठी तुम्हाला दोन वेळा दिल्यात ना, सकाळी 11 जेव्हा राहते, एक काय तुमचा जेव्हा असेल 9 जेव्हा. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काय जेवण ना ते चांगलं मनाने प्रसन्न राहून जेवा, रिच्युअल म्हणून नका जेव.
1: बरोबर.
0: घरी लोक नुसतं पोट भरतात, काही उपयोग नसतो त्याला.
1: ते लक्ष सगळं त्या टीव्हीकडे किंवा स्क्रीनकडे असतं.
0: टीव्ही बघताना काय काही उपयोग नाही टीव्ही बघायला.
1: हो
0: 10 नाही टीव्ही बघितलं काय मोठा फरक पडणार?
1: बरोबर.
0: काय दर्जाचे कार्यक्रम असतात त्याच्यावर.
1: पण हल्ली ह्या ओटीटी म्हणा किंवा हे चॅनल्स म्हणा किंवा हल्ली दिसणाऱ्या बातम्या म्हणा, ह्या सगळ्याचा मनावरती खूप परिणाम होताना दिसतोय. माणसं वेगळ्या पद्धतीनं सुद्धा विचार करायला लागलेली आहेत. कदाचित ती गरज आहे किंवा हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीज आपल्याला पाहायला मिळतात, छोटे कुटुंब. तर काय सांगाल आपण?
0: गरज निर्माण झालेली आहे, गरज निर्माण केलेली आहे. या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनाची गरज निर्माण केली. मनोरंजन कशामध्ये होतं? फक्त रेडिओवरती होतं. आजही रेडिओ ऐकणारे लोक खूप आहेत.
1: हो
0: हे मी स्वतः रेडिओ ऐकणार आहे, मी रेडिओचा भक्त आहे. पण हल्ली काय आहे, 2-3 झाली की लगेच तुम्ही चॅनल बदलता. पेशन्स अजिबातच नाही राहिलेला. पूर्वी काही नव्हतंच बदलायला, एक सह्याद्री वाहिनी आणि इकडे आकाशवाणी मुंबई बस संपलं, त्याच्यापुढे काही नाही. आज तुम्हाला चॉईस मिळाली त्यामुळे तुमचं वेवडनेस वाढलेलं आहे. मनाची अस्थिरता वाढायचं कारण तेच आहे. हल्ली कम्युनिकेशन किती वाढलंय हो, चाललंय कुठेतरी पुण्याला, बस मला मिळाली हे पण फोन करून सांगायचं, काय गरज आहे सांगायची.
1: बरोबर.
0: बसला ना बस म्हणजे शांतपणे बस ना, मग आता बस सुटली बरं का, इतकं कम्युनिकेशन चाललंय. पूर्वीच्या काळी कसं होतं, नो न्यूज इज अ गुड न्यूज. तुम्ही कोकणात पूर्वी गावाला जायचात, आजी सांगायची ना पत्र पाठव रे बाबा. कोणी पत्र पाठवली? आजी बघायची दुसरी पेपरला बातमी नेणार, बेस्टी कोसळली म्हणजे पोचली माणसं. इतकं सोपं होतं ते.
1: बरोबर.
0: आता पण खूप कॉम्प्लिकेट करून ठेवलं. त्यामुळे काय वाढलं, अपेक्षा वाढल्या. आणि अपेक्षा वाढल्या, अपेक्षा भंगही वाढले, म्हणून हा पेशन्स कमी झालेला आहे.
1: बरोबर.
0: आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की ह्या प्लॅटफॉर्म जे दिसतं ते खरं आहे असं मानायची आपली वृत्ती वाढलेली आहे, की खूप डेंजरस गोष्ट आहे. आभासी जग हे खरं वाटायला लागलं ना, ही सगळ्यात मोठी गडबड आहे. मग खऱ्या जगातली माणसं खोटी वाटायला लागतात. माझी फ्रेंड लिस्ट केवढी मोठी आहे, पण वेळेला कोणी नाही तुझ्याकडे, कोणी नसतं.
1: खरं खरं.
0: असली फ्रेंड लिस्ट आली डोंगराची, काही त्याला अर्थ नाही खरं सांगायचं.
1: ओसीडी आणि एन्झायटी सारख्या समस्यांवर किंवा इतरही मानसिक आजारांवरती योग साधनेचा कसा उपयोग होतो त्याविषयी आम्हाला काय सांगाल? काही उदाहरण येते तुम्हाला सांगता येते?
0: आता आम्ही एन्झायटीवरती आमचे वर्ग घेतले होते, एन्झायटी कमी करण्यासाठी. बेसिकली एन्झायटी काय येते, सगळ्या गोष्टी लवकर पाहिजेत. मोरिझम, हल्ली काय मोरिझम मोठा रोग आहे, दिल मांगे मोर. आहेत समाधानच नाही लोकांना. गाडी एक नाही, दोन पाहिजेत. माणसं घरात दोन असतात, दोघांना दोन वेळ गाड्या. घर मोठं पाहिजे, 6 घर, पण राहतात दोनच माणसं. या सगळ्यामुळे काय होतंय, की तुम्ही फ्रस्ट्रेशनच्या लेवलला फार लवकर जवळ आणता. एन्झायटी झाली म्हणजे काय झालं, की जे मिळाले त्यात समाधान नाही आणि नवीन काय मिळालं याची माहिती नाही. या सगळ्या गोंधळामुळे आपल्या मनाच्या बाबतीत हा प्रॉब्लेम एन्झायटीचा सुरू झाला. म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया द्यायची. ऑब्सेसिव्ह कंपल्शन डिसऑर्डर म्हणजे काय असतं, की तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहायची. बोलण्याच्या बाबतीत, असतं, करण्याच्या बाबतीत असतं. आता हे सगळे डिसऑर्डर्स कशामुळे आहेत, दे आर चॅनल्स ऑफ एक्सप्रेशन. मनात साठलेला अस्वस्थपणा तो चॅनलाइज करण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. आता या सगळ्यांच्या वरती सोल्युशन काय आहे, योगामध्ये खूप चांगले सोल्युशन झाले आहेत. अतिशय सुंदर प्रकारे योगाचा अभ्यास आपण करू शकतो. साधी गोष्ट आहे की शांत बसायचं. म्हणजे काय झालं, एन्झायटी कमी झाली तुमची. शांत बसायचं, कसं बसायचं, कसंही बसा, खुर्चीत बसा, जमिनीवर बसा, पाय बसून बसा, काही प्रॉब्लेम नाही त्याला. देर इज नो सच रिक्वायरमेंट. अशी कुठली प्री कंडिशन नाही योगामध्ये की पद्मासन घातलं तर तुमचं मन चांगलं राहील, असं काही नसतं. स्थिर बसलं की काय होतं, शरीराच्या बरोबर तुमचं मनही स्थिर होतं, आपोआप स्थिर होतं, काही करावं लागत नाही त्याला. आणि सगळ्यात सोपा उपाय काय म्हणजे, श्वासाकडे बघा तुमच्या. किती वेळा तुम्ही श्वासाकडे बघता? कधी बघितलंय श्वासाकडे तुम्ही शेवटचं? श्वासाकडे काय बघायचंय, चालू आहे तो व्यवस्थित. इतकं सोपं आहे ते. द मोमेंट यू ऑब्झर्व युअर ब्रीदिंग पॅटर्न, तुमच्या लक्षात येईल तुमच्या श्वासाला एक सुंदर लय आहे. तो श्वास तुम्हाला ऊर्जा देतोय, तो तुम्हाला जिवंत ठेवतोय, तो तुम्हाला कार्यक्षम बनवतोय. हे सगळे श्वासाचे पॅरामीटर्स आहेत. मग श्वासाकडे बघितलं की काय होतं, माझे दुसरे विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. ऑब्सेसिव्हनेस म्हणजे काय, की करायचंच, हा च निघून जातो. च निघून गेला की सगळं करायचं, मग काय माझ्या सवडीने करेन मी. यू बिकम युअर ओन मास्टर. साधं शांत बसा, डोळे मिटून घ्या, श्वासाकडे लक्ष द्या. एन्झायटी लेवल कमी होतेच होते, बियॉन्ड डाऊट, निसंशयपणे. स्वस्थ बसणं हाच योगाचा मूळ गाभा आहे. स्थिर सुखम आसनम, काय सुंदर डेफिनेशन दिलंय पतंजलीने, स्थिर सुख असलेली कुठली पोषण म्हणजे आसन. मग स्थिरता कोणाला आहे, सुरुवातीला शरीराला आहे आणि नंतर मनाला आहे, आणि त्यानंतर सुखमयता कोणाला आहे, दोघांनाही आहे. म्हणून तुम्ही शांत बसलात, खुर्चीवरती बसा, पायापासून बसा, काही त्याला असं हे नाही आहे, कंडिशन नाही आहे. हे तुम्ही डोळे मिटल्यानंतर काय होतं, तुमचं 90% मन बाहेरचं बंद होतं. पण

0: डोळे मिटून शांत बसलं की तुमची रिएक्टिव्हिटी बंद झाली. तेव्हा सुरुवातीला काय होतं, डोळे मिटल्यानंतर भयंकर काय काय दिसायला लागतं जे उडाळ्यामध्ये पण आम्ही बघितलेलं नसतं कधी. तर ते सुरुवातीला होणारं ऑब्स्टिकल आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचं. टिकटिक घड्याळी तुम्हाला नको तेव्हा ऐकायला यायला लागतं. तुम्ही शांत बसल्यात घरात, टिकटिक वाजते घड्याळीची, आतापर्यंत नोटीस केलेलं नसते. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हे सगळे तुम्हाला अट्रॅक्ट करायला बघतात, अरे माझ्याकडे लक्ष दे. तिथे तुम्ही डिटॅच केलं ना की तुम्ही स्वतःमध्ये आपोआप इन्व्हॉल्व्ह होता. स्वतः इन्व्हॉल्व्ह होणं म्हणजे स्वास्थ्य,
1: बाहेर न डोकवता आत डोकवा.
0: एक्झॅक्टली, आतमध्ये खूप काय भरलेलं आहे, प्रचंड मोठं
1: करणं खूप गरजेचं आहे.
0: ओपन द कॉर्क, बूच उघडा, त्या बुचा उघडल्यानंतर पहिल्यांदा घाणच बाहेर येणार हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर आतमध्ये स्वच्छ पाणी आहे, खळखळाट कुठे असतो बघा, किनाऱ्यावरती असतो. आपलं मन आहे ना समुद्रासारखं आहे,
1: तळाशी एकदम शांत,
0: प्रचंड शांतता आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, समुद्राची क्वालिटी काय आहे, नको आहे ते किनाऱ्यावरून टाकतो तो, किनारे करू म्हणतो ना आपण. मग मनातले विचार किनारे करा, डोळे मिळून शांत बसला की काय होतं, विचार बाजूला गेलेच, मग काय राहिलं, डीप सी. समुद्राच्या पोटाशी केवढी मोठी संपत्ती आहे, पण तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला शांत राहायला पाहिजे ना. किनारा सोडायला लागतो, आणि म्हणून मनाच्या शांततेला समुद्राचीच उपमा आपण देऊ शकतो. प्रचंड विशाल आहे, प्रचंड मोठं आहे, पण ॲट द सेम टाइम इट कॅन डिस्ट्रॅक्टिव्ह ऑल्सो. पण शांत बसणं एन्झायटी कमी करणं साधं सोपं, एन्झायटी अँटी एन्झायटी.

0: जेव्हा अशी शांत डोळे बंद करून बसलेली व्यक्ती आपण बघतो तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातून येणारं पाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं,
1: किंवा डोळे उघडल्यानंतर घडाघडा पाणी
2: निश्चितपणे येतो. त्याला कॅथार्सिस विमोचन त्यांनी स्वतःशी तादात्म्य साधलेलं असतं. ते केल्यानंतर मग राहिलं काय? काहीच नसतं राहिलं. सगळे द्वेष निघून जातात, सगळे राग निघून जातात, सगळे किलमिच्या मनातले स्वच्छ होतात. आणि ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, आपण मनाने खूप निर्मळ आहोत. आपण स्वतःहून ते खराब केलेलं आहे आणि ते खराब न करायचं चॉईस पण माझाच आहे ना. पुन्हा एकदा आमच्या गुरुजींचा मी तुम्हाला एक दाखला देऊ शकतो का, सुंदर वाक्य त्यांचं आहे, ॲज हॅव राईट टू रिॲक्ट, हॅव राईट नॉट टू रिॲक्ट ऑल्सो. जसं मला रिॲक्शन द्यायची स्वातंत्र्य असं नाही द्यायचं पण स्वतंत्र आहे. किती वेळा वापरतो आपण ते? कधीच नाही वापरत. प्रतिक्रिया देतच राहायच्या सारख्या. अदरवाईज तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे मी लक्ष देत नाही. हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून योगा करायचं म्हणजे काय, अगदी जंगलात जायला पाहिजे, काही वेगळी वस्त्र घ्यायला पाहिजे असं काही नसतं. सो सिम्पल वे ऑफ लिव्हिंग, स्वतःकडे स्वतः योग्य प्रकारे बघणं म्हणजे काय झालं, बाहेरची दृष्टी माझी बंद झाली, मला बाहेर कुठे बघायची गरजच नाही. भरपूर आतमध्ये हो, तुझं आहे तुझं म्हणजे परी तू जागा चुकल अशी. त्यामुळे हे प्रोसेस आहे ना, हे प्रोसेस खूप महत्वाचं असतं.
0: बरोबर.
2: आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीतरी भयंकर करावं लागेल योग. म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट, कधी करायचा योग? हा लोकांना खूप वेळा प्रश्न पडतो. आदर्श वेळ सकाळची. याचं कारण असं आहे की शरीरामध्ये आपले जे हार्मोन्स असतात, जे ग्रोथ हार्मोन्स म्हणजे वाढीला संप्रेरक असणार, ती सकाळी स्त्रवतात. ती जर वापरली गेली नाहीत ना तर दे गो वेस्ट, ती फुकट जातात. ती फुकट गेल्यामुळे काय घडतं, एक मोठा मेसेज शरीराला जातो. हे आतली यंत्रणा इतकी सुंदर बांधलेली आहे ना की मी रोज याच्या ग्रोथ हार्मोन सिक्रेट करतो, हा वापरतच नाहीये. हा फुकट घालवते झोपून, 8 वाजता उठतो, 9 वाजता उठतो, काही उपयोग नाही असा. मग ती सिस्टीम हळूहळू विचार करायला लागते, ह्या माणसाला देऊन काही फायदा नाही, इज वेस्टिंग द एनर्जी. मग त्या सिक्रेशनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. ते कमी झालं की एजिंग सुरू होतं लवकर. हल्ली बघा, लवकर एजिंगची प्रोसेस सुरू झाली. वृद्धत्वाची पॅरामीटर हल्ली
0: त्याच्यामुळे होतं काय, हल्ली लोक परत अरे मी तरुण कसा दिसेन त्याच्यामागे धावताना दिसतात.
2: तारुण्य हे वयाशी जोडलेलं नसतं. देर आर टू एजेस वी हॅव गॉट, वन इज कॅलेंडर एज, दुसरं बायोलॉजिकल एज. वी टू वर्क ऑन बायोलॉजिकल एज. शरीराचं वय तुम्हाला बघायचंय, त्यासाठी शरीराचं फंक्शनिंग सुधारलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही योग साधना करता त्यावेळेला दुसरं काही करायचं नसतं. योग साधना

0: खूप साधी सोपी आहे. किती वेळाची तुम्ही साधना करू शकता? अर्धा तास खूप झाला. पहिले 5 मिनिटं शांत बसा, ओमचा उच्चार करा. ओमच्या उच्चारामध्ये प्रचंड क्षमता आहे, तुम्हाला सांगतो. इट कॅन क्युअर सो मेनी प्रॉब्लेम्स विच आर नेव्हर गोईंग टू अराईज. हे गोविंद प्रिव्हेंटिव्ह असो आणि क्युरेटिव्ह असो, ओम हा सगळ्यात सोपा आणि साधा मंत्र आहे. ओ आणि मचा उच्चार केलेला 10 वेळा करा, 11 वेळा करा, ते कंपन अनुभवा. इट करेक्ट सो मेनी थिंग विदाऊट युअर नॉलेज. त्यांनी काय होतं, पहिलं मन शांत राहतं, त्यानंतर काही आसनं करा. पण हे करण्यापूर्वी शिकणं आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: लर्न फ्रॉम द प्रॉपर पर्सन इन पर्सन. ऑनलाईन नाही शिकायचं. ऑनलाईन शिकून काही होत नाही. ऑनलाईन हा फार विचित्र प्रकार हल्ली वाढत चाललेला आहे. ठीक आहे, एक सोय म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर प्रत्यक्ष शिका. कुठून तरी शिका, चांगल्या संस्थेतनं शिका. दे विल गिव्ह यू प्रॉपर गायडन्स. मग त्यांनी शिकवलं ते आपल्याला घरी करायचं आहे फक्त.
1: बरोबर.
0: वेळेनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. एक तास केला असं काही कंपल्शन नाही आपल्याला. अर्धा तास हे सगळं होऊ शकतं. प्रत्येक अवस्था असते आसनाची. काही बैठकांमधली आहेत, काही शयन आहेत, काही विपरीत आहेत, काही दंड आहेत. या प्रत्येक स्थितीत 2-2 आसनं करा. किती वेळ लागतो त्याला? 15 मिनिटं लागतात. पहिली 5 मिनिटं मनाची साधना आहे, मन शांत करायची साधना आहे. नंतर 15 मिनिटं तुम्ही योगाचा अभ्यास म्हणजे आसनं करा. त्यानंतर 10 मिनिटं 5 मिनिटं प्राणायाम करा. नंतर 10 मिनिटं रिलॅक्स व्हा. 35 मिनिटं झाली, खूप झाली. वेळ असेल तर 1 तास करा. डिसिप्लिन आहे. ती शिस्त शरीराला लागली ना की मग तुम्हाला आपोआप त्या गोष्टी सुचायला लागतात. आणि याच्यातनं काय होतं, हार्मोनल बॅलन्स जो बिघडलेला आहे तो अतिशय छान प्रकारे रिस्टोर होतो. हार्मोनल बॅलन्स बिघडणं हा मेजर प्रॉब्लेम आजच्या काळात आहे. आपल्या संप्रेरकांच्या बाबतीत आयदर देअर इज ओव्हर सिक्रिशन ऑर देअर इज नो सिक्रिशन. सिक्रिशनच नाही किंवा होत झालंय ते वापरलं जात नाही. शरीराला एक विजडम आहे स्वतःचा, आणि तो विजडम किंवा त्याची बुद्धिमत्ता जी आहे ती बुद्धिमत्ता योगाच्या माध्यमातून आपण मॉडरेट करू शकतो.
1: खरंय.
0: आणि म्हणून योगाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. बाकी तुम्ही कुठेही व्यायाम करा, काही हरकत नाही.
1: नक्कीच. आणि या वर्षीची थीम सुद्धा अशीच आहे, योगा फॉर हेल्दी एजिंग. काय सांगाल त्याबद्दल?
0: हेल्दी एजिंग म्हणजे काय, की एजिंग पुन्हा रिजेक्शनचा प्रॉब्लेम आहे. एक गंमत आहे बघा, आपण जे लहान असतो आपल्याला वाटतं खूप मोठं व्हावं पटकन, कारण आपण आजोबा बघतो, आजी बघतो, काही निवांत बसले असतात, ते काय काम करत नसतात.
1: ऑफिसला
0: मला आता मोठं व्हायचंय. मोठं झालं की त्यातलं कळतं, अरे बाबा लहान होतच बरं होतं. त्याच्यापेक्षा पुढची गंमत अशी असते की वन्स यू आर अबव 50, 50 पुढे तुम्ही जाताना, त्यावेळेला काय होतं की तुम्हाला आता वेद लागतात की आता माझी युटिलिटी कमी व्हायला लागलेली आहे. दॅट इज अ मेजर रिस्क पॉईंट. 60 नंतर तुम्हाला त्या वयाचं थोडंसं ऑब्सेशन येतं की हे वय सांगावं की न सांगावं. 60 वर्षाचं मी सांगायला कशाला सांगायचं? मी सांगतो मी 50 वाटतो का असं विचारतो मी. आणि सगळ्यात पुढची गंमत काय असते, 70 नंतर लोक वय प्राईडनी सांगतात, मी आता 70 वर्षाचा आहे, 72 वर्षाचा आहे, 75 वर्षाचा आहे, तरी पण मी किती छान दिसतोय. हा एक भाग वयाच्या बाबतीत, हा लपवण्याचा आणि छपवण्याचा प्रकार असून हा खूप वेगळ्या प्रकारे समोर येतो लोकांच्या. ग्रेसफुल एजिंग म्हणजे काय, की ऍक्सेप्ट दॅट युअर एजिंग इज स्टार्टेड ऑर यू आर इन द एजिंग प्रोसेस.
1: ओके.
0: एजिंग म्हणजे काय, ऍक्च्युली क्षमता कमी होणं. अहो एजिंगची सुरुवात पहिल्या दिवसापासून सुरू होते. ज्या दिवशी तुम्ही जगात प्रवेश करता त्या दिवशी एजिंग सुरू झालं आहे तुमचं. मग आपण 70 आणि 75 वर्षी का लावतो? ते एजिंग इज अ प्रोसेस, कंटिन्युअस चालू आहे, रोज होते ती. एजिंग मध्ये 2-3 गोष्टी घडतात. एक म्हणजे क्षमता कमी होणं, विस्मरण वाढल्यासारखं वाटणं, चालताना तोल जाणं, या सगळ्या गोष्टी बारीक बारीक व्हायला. याचं कारण असतं हार्मोनल इम्बॅलन्स काही विशिष्ट प्रमाणात होत असतात. मग ते तुम्ही रिस्टोर केलेत ना तर व्यवस्थितपणे सगळं होतं. एजिंग इज अ अनअवॉइडेबल फिनॉमिना, हा न टाळता येणारा भाग आहे. मग ते ग्रेसफुल कसं करायचं? पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या कुठल्याही गोष्टीत दखल द्यायची नाही. मी किती शहाणा होतो तुमच्या वयाचा असताना कोणाला सांगायला द्यायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही किती मूर्ख होतात. सिम्पल आहे, एकदम सोपं आहे. पण आपण काय सांगायला जातो, तुला काय माहितीये मी कसे दिवस काढायचे? कोणी सांगितलं तुम्हाला कसे दिवस काढायला? त्यामुळे आपल्या स्टोऱ्या कोणाला सांगायच्या नाहीत, कारण लोकांना त्यात इंटरेस्ट नाही. ते केलं ना की तुमचे निम्मे प्रॉब्लेम बंद होतात. निवांत राहा, 2 वेळा खायचं, शांत व्यवस्थित व्यायाम करायचा. आता आम्ही सुद्धा ज्येष्ठांसाठी वर्ग घेतो. ते खूप युनिक प्रकार आहे, अतिशय अप्रतिम प्रकार आहे ज्येष्ठांचा वर्ग. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला की त्या वर्गाला कोणाला सुट्टी नको असते. आणि ते आमचे वर्ग ऑनलाईन चालतात. हे वर्ग ना 65 पुढच्या लोकांचेच आहेत. नॉर्मली 65 ते 85 ह्या वयापर्यंत माणसं आहेत. त्या 2 प्रकारचे कॅटेगरी लोक असतात. ते नाव लिहितात, त्यापुढे चेअर लिहितात किंवा मॅट लिहितात. म्हणजे मी मॅट वर बसून साधना करणार आहे, म्हणजे खाली बसू शकतो, तुम्ही चेअर वर बसून करू शकतो. पण त्यांच्या बाबतीतला एक विचित्र प्रकार असा आहे की बहुतेक मंडळी एकटे आहेत. तो 1 तास असतो ना त्यांच्या आभासिक स्तरावर का होईना, ते कोणाबरोबर तरी असतात ही फार मोठी भावना त्यांच्या मनात असते. मी माझ्याच घरात बसलेलो आहे, पण माझ्यावर आणखी 50 माणसं बसली आहेत. एवढं मोठं समाधान आहे. अँड दे आर हॅपी ऑन दॅट 1 आवर. पुढचे 24 तास त्याच्यात छान जातात. त्यांना सुट्टी नको असते, पण तो वर्ग इतका सुंदर चालतो. ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग आम्ही गेली 6 वर्ष चालवतोय. हाऊसफुल वर्ग आहे लिटरली. त्यामुळे ते एजिंग ग्रेसफुल आहे असं मला वाटतं. दे आर विथ देमसेल्स. एकटेच आहेत पण ते आयसोलेटेड नाही आहेत. हा खूप महत्वाचा भाग त्याचा आपल्याला समजून येतो.
1: खरंय खरंय.
0: आता ही सगळी आपण परिस्थिती बघितली ना की आपल्याला असं वाटतं की काही खरं नाही आहे. पण हे कसं खरं आहे हे सांगणारी माझी एक स्वतःचीच लिहिलेली कविता आहे, मी ती वाचून दाखवतो. मान्य आहे सगळा अंधार आहे, तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. मान्य आहेत.

0: सगळा अंधार आहे तरी पण एक दिली लावणं शक्य आहे. मान्य आहे भ्रष्टाचार खूप आहे, स्वतः न करणं शक्य आहे. मान्य आहे सुरक्षा कमी आहे, न घाबरणं आपल्या हातात आहे. मान्य आहे मरण खूप सोपे आहे, पण जगण्याचं संघर्ष पण तेवढाच महत्वाचा आहे. मान्य आहे की सुख कुठेच नाही आहे, पण समाधान असणं शक्य आहे. मान्य आहे ढगांचं झाकूळ आहे, पण त्या ढगाला चंदेरी किनारा आहे. मान्य आहे सर्व तत्वहीन आहे, पण ती जपणं आपल्या हाती आहे. मान्य आहे खूप गरिबी आहे, पैशालाही मर्यादा आहे. मान्य आहे सगळं आभासी आहे, तरी पण सत्य टिकवायचं आहे. पुन्हा एकदा तेच म्हणतो, मान्य आहे सगळं अंधार आहे, तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. ती दिवली कुणी व्हायचं हे तुम्ही ठरवा.
1: क्या बात. खरं तर हे सगळं मनाने ठरवायची खूप गरज आहे की मला उद्या काय करायचं आहे, आज काय सुरू आहे, आणि हे सगळं जर साधता आलं तर मन नक्कीच प्रसन्न राहील. श्रीकृष्ण मस्कर, आज आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हा सगळ्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर श्रीकृष्ण मस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची झलक. अगं काय मस्त लोणचे, कोणत्या ब्रँडचे?
2: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचे.
1: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
2: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
1: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
2: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
1: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245141 आणि 45151430. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची

0: ची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांना उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. आणि आता बातम्या विस्तृतपणे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेतजमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं असंही त्यांनी सांगितलं. या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले.
1: खाद्य सुरक्षा पोषण और आजीविका, खाद्य सुरक्षा सुनिश्चित करनी है, भरपूर खाद्यान्न मिले, सुरक्षित और पौष्टिक भोजन, और किसान की आय भी बढ़े और जीवन स्तर में भी सुधार हो. कृषि व्यापार और सहयोग, ये प्राथमिकता एक दूसरे देश में व्यापार की संभावनाएं भी बढ़े और सहयोग भी बढ़े, आपस में निवेश भी आए, टेक्नोलॉजी का आदान प्रदान भी हो, बाजार तक पहुंच भी आसान बने एक दूसरे देश में, ताकि मिलकर एक साझा प्रगति को बढ़ावा दे सके.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर काल जैन यांच्या नावाची घोषणा झाली. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ, अविनाश आदिक, प्रमोद हिंदूराव तसंच अमरसिंह पंडित इच्छुक होते, मात्र पक्षानं जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणूनही ओळखले जातात. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगढमध्ये आयोजित करण्यात आली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. दुपारी 3 वाजता लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणीच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचं वेगाने विस्तार झाला आणि 1956 आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आलं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोली भाषांमधून प्रसारित

होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानांकनाचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोली भाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं आज इराणविरुद्ध मोहीम पुन्हा उघडली असून इराणच्या अनेक शहरांमध्ये आज इस्रायलच्या हल्ल्यामुळे स्फोट झाल्याचं वृत्त आहे. 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलनं प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गानं पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. मात्र या हल्लेप्रती हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियानं आपापले हवाई हद्दी बंद केले आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केला आहे. अंमली पदार्थांशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मिझोरम म्यानमार सीमा त्रिपुरा बांगलादेश सीमा आणि पश्चिम बंगालमधल्या 4 ठिकाणी शोध मोहीम राबवली आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या आगरताळा युनिटने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत 49 किलोहून अधिक मेथा मेमफाटाईन आणि 40 ग्रॅम हिरोईन जप्त केलं होतं. या प्रकरणाच्या तपासात म्यानमारहून अंमली पदार्थ मिळवणाऱ्या संघटित गुन्हेगारी कारवाईबाबत माहिती मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीनं ही शोध मोहीम राबवली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 2 दिवसांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. जवळपास 7 वर्षांनंतर जिनपिंग यांचा प्योंगयांगचा हा पहिलाच दौरा आहे. द्विपक्षीय चर्चेत आर्थिक सहकार्य कोरियन द्वीपकल्पावरील सुरक्षा आणि प्योंगयांग बीजिंग आणि मॉस्को यांच्या समन्वय वाढवण्यावर लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 मध्ये 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 मध्ये 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 मध्ये वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 वाढली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली आहे. तीनचाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला आहे. या सामन्यात भारतीय संघानं 412 धावांची आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानच्या संघाला 152 धावांवर गारद करण्यात डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणातच 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले. इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन.

0: याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला, तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीकरिता नामांकन दाखल केलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधीर कोठारी यांनी आपलं नामांकन परत घेतल्यानं या निवडणुकीत भाजप युतीचे उमेदवार अरुण लखाणी यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्यानं या उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला हरविण्यासाठी भाजप उमेदवाराचे पैसे वाटले. नेत्यांनीच विरोधकांना बळ देत स्वपक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे, असा गंभीर आरोप शैलेश अग्रवाल यांनी केला आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती नागरी समितीतर्फे राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियानाअंतर्गत शुक्रवारी 5 जून रोजी पर्यावरण दिवसाचं औचित्य साधून पठाणपुरा गेटजवळील सोनचाफा मंदिर परिसरात महावृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करण्यात आलं. या कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध स्वयंसेवी संघटना, सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रातील पर्यटन हंगामाला येत्या 30 जून पासून तात्पुरता विराम मिळणार आहे. पावसाळ्यात जंगलातील रस्त्यांची स्थिती, वन्यजीवांचं संरक्षण आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता कोर क्षेत्रातील पर्यटन तात्पुरते बंद ठेवण्यात येत असल्याचं ताडोबा व्यवस्थापनानं स्पष्ट केलं असून बफर क्षेत्रातील पावसाळी पर्यटन सुरूच राहणार आहे. राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत दिल्ली इथं झालेल्या बैठकीत लोकमान्य टिळक बल्लारशाह एक्सप्रेसला अतिरिक्त फेरीची मंजुरी देण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्यानं सध्या आठवड्यातून एकदा धावणारी ही रेल्वे आता आठवड्यातून 2 दिवस धावणार आहे. या अतिरिक्त रेल्वे सेवेमुळे चंद्रपूर, बल्लारशाह आणि संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, सावली आणि चिमूर तालुक्यातील काही गावांनी स्वतंत्र तेंदूपत्ता लिलाव करून कोट्यावधीची कमाई केली आहे. अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम 2006, नियम 2008 आणि सुधारणा नियम 2012 अन्वये 3(1)(ग) नुसार ग्रामसभांना 2 उपसंकलन करण्याचा आणि विक्री करण्याचा स्वामित्व हक्क बहाल करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामसभा तेंदूपत्ता संकलन आणि विक्री स्वतंत्ररित्या करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महसुली अभिलेख उपलब्ध नसलेल्या 15 गावांचं सीमांकन तसंच संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महसूल आणि वन विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सन 1956 पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका तत्कालीन हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार हा तालुका तत्कालीन मुंबई राज्यात आणि त्यानंतर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. राजुरा तालुक्यात सन 1922 ते 1925 या कालावधीत भूमापन करण्यात आलं होतं. त्यानंतर 2 जुलै 2002 रोजी राजुरा आणि कोरपणा तालुक्यांचं विभाजन करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. जिवती तालुक्यातील 83 गावांपैकी 8 महसुली गावं आणि त्यातील 7 वाड्या अशा 19 गावांमध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत कोणतंही सर्वेक्षण अथवा मोजणी झालेली नाही, त्यामुळे या गावांचे गाव नकाशे, 7-12 उतारे आणि इतर महसुली अभिलेख उपलब्ध नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली होती. शासनानं समितीला संपूर्ण कार्यवाही 2 महिन्यांच्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून संबंधित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आताच आपण ऐकलं चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.
2: चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं आणि अस्मिता वाहिनीवरून ते सहक्षेपित केलं गेलं.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. सीबीएसई 12वीच्या परीक्षेतल्या ओएसएम पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीसा. ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा वरचष्मा. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर

दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. सीबीएसईद्वारे 12वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे. एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा आणि न्यायमूर्ती मधू जैन यांनी सरकार आणि सीबीएसईकडून उत्तर मागितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 जूनला होणार आहे. ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीची निष्पक्षता, पारदर्शकता आणि विश्वसनीयतेवर या याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. उत्तरपत्रिकेची पानं गहाळ होणं, स्कॅन अंधुक येणं, अर्धवट अपलोड होणं आदी समस्या यामुळे उद्भवत असून निकाल लागल्यापासून 12वीच्या हजारो विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 मध्ये 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 मध्ये 29,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 मध्ये वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली. तीन चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. गेल्या 12 वर्षात भारतानं अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारला नेहमीच अंत्योदय या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे. तसंच अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं हे निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे. यामुळे गळती कमी झाली, कार्यक्षमतेत वाढ झाली असून आणि शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. गरीब कल्याणाचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरणाच्या सामूहिक चळवळीत रुपांतरित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 मध्ये आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेतजमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी
45% उत्पादन या देशांमध्ये होतं असं त्यांनी सांगितलं. या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये

0: मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सूनच्या आगामी प्रवासाविषयी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाड्यातील भागांमध्ये सुद्धा तो होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यानंतर पुढे पावसाच्या परिस्थितीवर आणि स्पेशल डिस्ट्रीब्युशनवर ते सगळं अवलंबून असेल.
0: जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वारे, गारपीट आणि जोरदार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांच्या भरपाईसाठी पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदवण्यात अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसंच आयुक्त यांना आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीनं तात्काळ नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं. न्यू चंदीगड इथं अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारतानं जिंकला आहे. अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानला आपला खेळ सुधारता आला नाही. अफगाणिस्तानचा डाव 112 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानकडून सदिकुल्ला अटल याचा 42 धावांचा अपवाद सोडला तर कुणालाही दुसऱ्या डावात समाधानकारक धावसंख्या उभारता आली नाही. वॉशिंग्टन सुंदरनं 30 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात 152 धावांवर गारद झाला. यात भारताचा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणात 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. मुंबईत आज सकाळी दादर परिसरात बेस बसनं एका चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तिघे जखमी झाले. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे एकाला मृत घोषित करण्यात आलं. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. सीबीएसई 12वीच्या परीक्षेतल्या ओएसएम पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीसा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल आणि अफगाणिस्तानविरुद्धचा क्रिकेट कसोटी सामना भारतानं जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. एफएम वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत, तेव्हा आता ऐकूया कार्यक्रम एक ही फिल्म से.

श्रोते हो, एक ही फिल्म से या कार्यक्रमामध्ये मी आपला रेडिओ मित्र जयपाल खेडकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. कार्यक्रमामध्ये आज आपण आनंद घेणार आहोत 2017 साली प्रदर्शित झालेल्या रईस या चित्रपटातील गीतांचा. श्रोते हो, रईस हा 2017 साली प्रदर्शित झालेला एक प्रसिद्ध असा बॉलिवूड ऍक्शन आणि क्राईम थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेता शाहरुख खान आपल्याला दिसतोय. राहुल ढोलकिया यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांनी याची निर्मिती केली आहे. तेव्हा कार्यक्रमामध्ये आता आपण आनंद घेऊया रईस या चित्रपटातील विविध गीतांचा. कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूया सुखविंदर सिंग, भूमी त्रिवेशी आणि करणदास सागाठिया यांनी गायलेलं रईस या चित्रपटातील गुजराती ढंगातील हे खास गाणं.

श्रोते हो, एक ही फिल्म से या कार्यक्रमामध्ये आपण आनंद घेत आहात 2017 साली प्रदर्शित झालेल्या रईस या चित्रपटातील गीतांचा. हा चित्रपट त्यामध्ये असलेल्या तगड्या स्टारकास्टमुळे गाजला. यामध्ये अनेक मुख्य कलाकार आपल्या भूमिकेनं त्यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं, ज्यामध्ये रईस आलम या मुख्य भूमिकेमध्ये आपल्याला शाहरुख खान दिसून आले, तर नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी एसीपी जयदीप मजुमदार नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याचा रोल केलेला दिसतो, तर रईसची पत्नी म्हणून आसिया अर्थातच माहिरा खान आपल्याला मुख्य भूमिकेत दिसतात, तर मोहम्मद जिशान आयुब हा रईसचा मित्र ज्याचं नाव चित्रपटामध्ये सादिक असं आहे. सोबतच या चित्रपटाचं संगीत देखील तितकंच गाजलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रचंड गाजली आणि विशेषतः सनी लिओनीवर चित्रित केलेलं लैला मै लैला हे गाणं आणि अरिजित सिंग यांचं जालिमा हे गाणं खूप लोकप्रियही झालं. तेव्हा या चित्रपटातील अरिजित सिंग आणि हर्षदीप कौर यांच्या स्वरामधलं एक रोमॅन

0: श्रोते हो, एक ही फिल्म से या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत रईज या चित्रपटाविषयी। तेव्हा चित्रपटाविषयी आणखी काही माहिती आपण जाणून घेणारच आहोत। तत्पूर्वी ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन।
1: श्रोते हो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात, ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं। पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर, हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर। आपल्या शहरात इतक्या

0: शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात, ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं. पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर, हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर. आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळं इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: तेव्हा रईस या चित्रपटाविषयी आपण जाणून घेत होतो. श्रोते हो, रईस या चित्रपटाची कथा जितकी रंजक आहे, त्यामध्ये मुख्य कलाकार असतील किंवा अनेक भूमिका साकारलेले जे विविध कलाकार आहे त्यांचा अभिनय असेल, आणि याशिवाय महत्वाचं म्हणजे या चित्रपटातील गीतांना मिळालेलं संगीत. या चित्रपटातील गीतांना संगीत दिलंय राम संफत यांनी. तर शब्द आहेत अमिताभ भट्टाचार्य, जावेद अख्तर, मयूर पुरी, मनोज यादव आणि इंदिवर अशा दिग्गज गीतकारांचे. चित्रपटाविषयी आणखी जाणून घेऊया, तत्पूर्वी ऐकूया याच चित्रपटातलं हे आणखी एक लोकप्रिय गीत.

आपल्या धाटणीचं असं हे गाणं या चित्रपटामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. तेव्हा चित्रपटाविषयी आणखी काही माहिती घेऊया. तत्पूर्वी ऐकूया याच चित्रपटातलं के के यांनी गायलेलं एक अप्रतिम असं भावनिक गीत.

श्रोतेहो, रईस हा चित्रपट गाजण्यामागचं कारण एक आहे. याचं कथानक जितकं प्रसिद्ध आणि जितकं मनोरंजक होतं तितकीच यातली गाणीही एकमेकांपेक्षा वेगळी होती. आणि याचं देखील कारण महत्वाचं आहे की प्रत्येक गाणं हे वेगळ्या गायकांनी किंवा गायिकेनं गायलंय. या चित्रपटामधील प्रमुख गाणी जर आपण पाहिली तर लैला मै लैला असेल, झालिमा, उडी उडी जाय, डिंगाणा किंवा सासोके, यासोबतच आणखी एक गाजलेलं गाणं म्हणजे इनू नाम छे रईस. अशा प्रकारे प्रत्येक वेगळ्या

श्रोतेओ रईस या चित्रपटातील आशाच लोकप्रिय आणि मनोरंजक गीतांचा आनंद आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.

0: अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून.
1: एक ही फिल्मचे या कार्यक्रमात आपण बोलत आहोत रईस या चित्रपटाविषयी. तर श्रोते हो, या चित्रपटाची कथा ही 1980 आणि 1990 दशकातील आपल्या गुजरात राज्यावर आधारित आहे, जेव्हा गुजरातमध्ये दारूबंदी असतानाही रईस अर्थातच या चित्रपटाचा अभिनेता मुख्य कलाकार शाहरुख खान हा अत्यंत लहान वयामध्ये बेकायदेशीर दारूच्या व्यवसायात उतरतो. आपल्या हुशारीच्या आणि हिमतीच्या जोरावर तो संपूर्ण राज्यामध्ये स्वतःच एक मोठं साम्राज्य उभं करतो. तो गरिबांसाठी रॉबिन हुड बनतो, परंतु त्याचा हा बेकायदेशीर धंदा मोडून काढण्यासाठी अत्यंत प्रामाणिक आणि कडक पोलीस अधिकारी एसीपी मजुमदार अर्थातच नवाजुद्दीन सिद्दीकी यांची तिथं बदली होते. आणि यानंतर रईस आणि मजुमदार यांच्यात सुरू होणारा उंदीर मांजराचा, ज्याला आपण टॉम अँड जेरी असं देखील म्हणू शकतो, हा खेळ आणि रईसचा होणारा उदय आणि अस्त यावर या चित्रपटाची संपूर्ण कथा फिरते. चित्रपटाविषयी आणखी काही माहिती जाणून घेऊयाच. तत्पूर्वी ऐकूया राम संपत आणि तरन्नुम मलिक यांच्या आवाजातलं या चित्रपटाचं शीर्षक गीत.

श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? साहित्य संपदा सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी। कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून

श्रोते हो, या चित्रपटाचं जर आर्थिक गणित पाहिलं तर आर्थिक दृष्ट्या देखील बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट मजबूत ठरला. अर्थातच या चित्रपटानं मजबूत कमाई केली. चित्रपटाचं बजेट सुमारे 90 कोटी इतकं होतं, पण जागतिक कमाई पाहिली तर सुमारे 272 कोटी ते 281 कोटी गोळा करून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी अर्थातच हिट ठरला.

बरतर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा एक ही फिल्म से हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. तेव्हा यानंतर काही क्षणातच युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

मंडळी, आयुष्यात काही क्षण असे असतात जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं संपलंय. एखादं स्वप्न तुटतं, एखादं नातं दूर होतं, एखादी परीक्षा अपयशी ठरते किंवा एखादी संधी हातातून निसटते किंवा एखादा निर्णयही चुकीचा ठरतो. आणि त्यावेळी मनात एक प्रश्न वारंवार उमटत राहतो, तो म्हणजे आता पुढे काय? पुन्हा सुरुवात करता येईल का? पुन्हा उभं राहता येईल का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवता येईल का? मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच महत्वाच्या विषयावर मनमोकळा संवाद साधणार आहोत. आणि तो विषय म्हणजे दी आर्ट ऑफ स्टार्टिंग अगेन, म्हणजेच पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची कला, नवा आरंभ आणि दुसरी संधी. मित्रांनो, आयुष्याचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. निसर्ग असो, समाज असो किंवा व्यक्तीचं जीवन, प्रत्येक ठिकाणी नव्यानं सुरुवात करण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. रात्र संपते आणि नवा दिवस

उगवतो. पानगळ होते आणि झाडाला पुन्हा पालवीही फुटते. पाऊस थांबतो आणि पुन्हा नवे ढग जमू लागतात. निसर्गात काहीही कायमचं थांबत नाही. बदल हा त्याचा नियम आहे आणि नव्यानं उभं राहणं ही त्याची सवय. माणसाचं जीवनही याच नियमानं चालतं. आपण अनेकदा असं समजतो की एखादा अपयशाचा क्षण म्हणजे शेवट, पण प्रत्यक्षात तो अनेकदा नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो. आपल्या आयुष्यातल्या मोठ्या यशांच्या मागे एखादं अपयश, एखादी चूक किंवा एखादा कठीण अनुभव दडलेला असू शकतो. विशेष करून सांगायचं झालं तर तरुण वयात हा विषय असतो, कारण हे असं वय असतं जेव्हा स्वप्न मोठी असतात, अपेक्षा मोठ्या असतात आणि स्वतःबद्दलच्या कल्पनाही मोठ्या असतात. पण याच काळात अपयशाचाही सामना करावा लागतो. एखादी स्पर्धा परीक्षा जमून येत नाही, अपेक्षित कॉलेज मिळत नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसायात नुकसान होतं किंवा एखाद्या नात्यात निराशा येते आणि अशावेळी आपल्याला असं वाटू लागतं की आपण मागे पडलोय. पण खरं पाहिलं तर आयुष्यही शर्यत नाहीये, तर आयुष्य हा प्रवास आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, गती वेगळी असते आणि वेळही वेगळी असते. म्हणूनच दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रवासाकडे पाहणं आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात ही तुलना आणखी तीव्र होताना दिसते. सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण दाखवतो. एखाद्याला नोकरी मिळालेली असते, एखाद्याने परदेश गाठलेला असतो, एखाद्याचा व्यवसाय यशस्वी झालेला असतो, पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश, अश्रू आणि पुन्हा पुन्हा केलेले प्रयत्न मात्र दिसत नाहीत. म्हणूनच अनेकदा तरुणाईला नकळत स्वतःमध्ये कमीपणा दिसू लागतो. आपल्याला सतत वाटत राहतं की सगळे पुढे गेलेत आणि आपणच मागेत, पण वास्तव वेगळं असतं हो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे टप्पे येतात जेव्हा त्याला पुन्हा सुरुवात करावी लागते. खरं तर दुसरी संधी ही जीवनाने दिलेली सर्वात मोठी भेट आहे, कारण ती आपल्याला स्वतःकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवते. पहिल्या प्रयत्नात आपण अनुभवही नसतो, दुसऱ्या प्रयत्नात मात्र आपल्याकडे अनुभव असतो. पहिल्या वेळी आपण चुका करतो तर दुसऱ्या वेळी त्या चुका आपल्याला मार्गदर्शन करतात.

मंडळी, मानसशास्त्रात एक महत्वाची संकल्पना आहे, ग्रोथ माइंडसेट. याचा अर्थ असा की माणसाची क्षमता ही निश्चित नसते, प्रयत्न, अनुभव आणि शिकण्याच्या प्रक्रियेमुळे ती विकसित होत जाते. जो व्यक्ती अपयशाला कायमचा शिक्का न मानता शिकण्याची संधी मानतो तो पुढे जाऊन अधिक मजबूत बनतो. बऱ्याचदा चुका करण्याची भीती निर्माण केली जाते. चूक झाली की टीका होते, अपयश आलं की प्रश्न विचारले जातात. पण वस्तुस्थिती अशी आहे की चूक न करणारा माणूस म्हणजे प्रयत्न न करणारा माणूस. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या प्रवासात असंख्य चुका आणि अपयश असतं. मित्रांनो, जर आपण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टींकडे पाहिलं तर लक्षात येईल की त्यातील बऱ्याच गोष्टी पहिल्याच प्रयत्नात साध्य झालेल्या नाहीयेत. म्हणजे बघा ना, चालायला शिकतानाही आपण अनेकदा पडलो, सायकल शिकताना अनेकदा तोल गेला, एखादी भाषा शिकताना असंख्य चुका झाल्या. पण आपण प्रयत्न सोडला का? नाही. म्हणूनच आपण त्या सगळ्या गोष्टी शिकू शकलो. मग मोठं झाल्यावर आपण स्वतःला दुसरी संधी का बरं देत नाही? हा प्रश्न आपल्याला सतत पडायला हवा. काय आहे ना, कधी कधी जीवनात पुन्हा सुरुवात करणं म्हणजे सर्व काही बदलणं नसतं. अनेकदा ती सुरुवात एका छोट्या निर्णयानं होते. पुन्हा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय, पुन्हा स्वतःची काळजी घेण्याचा निर्णय, पुन्हा स्वप्न पाहण्याचा निर्णय आणि पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा निर्णय. खरं धैर्य म्हणजे कधीही न पडणं नाही, तर खरं धैर्य म्हणजे पडल्यावर पुन्हा उभं राहणं. कारण उभं राहण्याची क्षमता हीच माणसाला विशेष बनवते. आज जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या घडलेल्या नसतील, काही स्वप्न अपूर्ण राहिली असतील किंवा काही निर्णय चुकीचे ठरले असतील, तर त्याचा अर्थ तुमचा प्रवास संपलाय असा होत नाही. कदाचित तुमच्या जीवनातला सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचाय. कदाचित तुम्ही ज्या वळणावर उभे आहात तेच तुम्हाला एका नव्या दिशेकडे घेऊन जाणार आहे.

आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक सूर्योदय हा निसर्गाचा संदेश असतो की काल काहीही झालेलं असलं तरी आज पुन्हा सुरुवात करता येते. प्रत्येक नवीन दिवस ही नवीन संधी असते. प्रत्येक श्वास हा एक नवीन आरंभ असतो. म्हणून स्वतःला दोष देण्यात वेळ घालवता कामा नये. भूतकाळातून शिकलं पाहिजे पण त्यात अडकून राहता कामा नये. स्वतःच्या चुकांना शिक्षा म्हणून नाही तर शिक्षण म्हणून स्वीकारलं पाहिजे. कारण दुसरी संधी ही नशिबाची देणगी नसते तर ती अनेकदा आपल्या धैर्यानं निर्माण केलेली संधी असते. आणि कदाचित जीवनाची खरी कला हीच आहे, परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचा दृष्टिकोन बदलणं. कारण जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा अपयश अडथळा वाटत नाही, ते पुढील यशासाठी तयारी करणारा शिक्षक वाटू लागतं. आणि तेव्हाच आपण नव्यानं सुरुवात करण्याची खरी कला शिकू लागतो. मित्रांनो, आपल्या आयुष्याची कथा अजून पूर्ण झालेली नाहीये. अजून अनेक पानं लिहायची बाकी आहेत. अजून अनेक स्वप्न पूर्ण करायची आहेत. अजून अनेक संधी आपली वाट पाहतायत. म्हणून स्वतःला एक संधी दिली पाहिजे, पुन्हा एकदा सुरुवात केली पाहिजे. कारण कधी कधी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे शेवट नाही तर पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याची तयारी असते. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yoani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापीनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. संध्याकाळचे 5:57 झालेले आहेत.

राष्ट्रीय एकात्मता गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. संध्याकाळचे 6:01 होतोय. आता मराठी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रमा सुरुवातीला संत नरहरी सोनार यांची रचना अजित कडकडे यांच्या स्वरात.

अजित कडकडे यांच्या स्वरात भक्तिगीत आपण ऐकलं. मराठी गाणी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत वेसावकर आणि सहकारिणी गायलेलं पारंपरिक कोळी गीत.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता.

श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्य वाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
0: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
3: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
0: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
3: पुणे सोलापूर हायवे मोंडिंग।
0: संपर्क 87400304008।
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
4: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
4: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
4: अरुण नरखेडकर अंदर।
3: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
5: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर। इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही।
6: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य।
5: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
6: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9:15
5: ऐकत रहा आणि बनवत रहा
6: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट।
7: रेमो यांनी गायलेलं पॉप गीत आपण ऐकूया।

0: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली सोलापूर।
1: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
2: लाहोटी सारी चाटी गल्ली सोलापूर।
3: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या,
4: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
5: 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू,
4: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
3: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय,
4: जेईई नीट सीईटी यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन,
5: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव।
3: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
5: मुरारजी पेठ सरस्वती चौक सोलापूर, मोबाईल 99 23 63 37 43।
4: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, यूकेजी साठी
5: तसंच पहिली ते चौथी साठी
4: सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे।
3: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या। अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991।
6: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल।
3: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली। संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
6: श्री कृष्ण गुरुकुल।
5: संपर्क 72 76 73 73 52।

आई मिलन की रात या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सहकारिणी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं आणि या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं.
0: झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया.
1: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
0: आली मोठी. आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
3: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
4: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है.
3: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
5: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
6: श्रोते, यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सिंगापूर आणि हाँगकाँगमधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. सिंगापूर आणि हाँगकाँगमधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास केला जावा, मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवावीत, तिथली औद्योगिक आणि सामाजिक परिसंस्था कायम ठेवली जावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, लघु उद्योगांचं संरक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. धारावीतील चामडे, वस्त्र निर्मिती, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी आणि खाद्यपदार्थ या प्रमुख उद्योगांचं अस्तित्व कायम राखण्यासाठी विशेष एमएसएमई योजना तयार केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातला पहिला अत्याधुनिक मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. भविष्यात बुलेट ट्रेनची जोडणीही धारावीपर्यंत आणण्याचा विचार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पुढच्या 10 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात पर्यावरणाचं संतुलन राखलं जावं, जी झाडं तोडली त्या झाडांचं पुनर्रोपण आणि नवीन झाडं लावण्याचं नियोजन केलं जावं असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
0: संपूर्ण राज्यात रेल्वे मार्गावर एकही फाटक राहता कामा नये यासाठी रेल्वे पायाभूत सुविधा उभाराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. महारेल अर्थात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत केल्या जाणाऱ्या 131 पैकी 65 कामांना त्यांनी आज मान्यता दिली. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे शहर, नागपूर, नाशिक

0: अमरावती, सांगली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, धुळे, लातूर, परभणी, सोलापूर, जळगाव, अहिल्यानगर आणि नांदेड शहरात ही कामं होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालच्या रस्त्यांची कामं महारेलमार्फत करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जांची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. दर दोन महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं, त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे असं खरगे यांनी सांगितलं. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या जून जुलै 2026 होणाऱ्या परीक्षांचं प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध झालं आहे. मंडळाच्या www.mahaHSCboard.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. मंडळाच्या कार्यकक्षेतल्या सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रांची छापील प्रत विद्यार्थ्यांना द्यावी, यासाठी कुठलंही शुल्क आकारलं नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा असे निर्देश मंडळानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, केएल राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8 बाद 564 धावांवर पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला, मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3, तर मानव सुतार आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या वार्ताहराकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशांचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशांचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष, तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी महेश पांढरे, सोलापूर.
0: ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया

रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 मध्ये आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 8 तालुक्यांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 66.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कळंब तालुक्यात सर्वाधिक 121.9 मिलीमीटर इतका पाऊस पडला. या पावसामुळे कळंब ते लातूर रस्त्यावरच्या पुलाचं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातही गेल्या 24 तासात सरासरी 13.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. औसा तालुक्यात सर्वाधिक 37.4 मिलीमीटर पाऊस झाला. काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सिंगापूर आणि हाँगकाँगमधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांचा कार्यक्रम गावकरी मंडळ. आज यामध्ये सुरुवातीला बाजारभाव, त्यानंतर कृषी सल्ला आणि त्यानंतर शेतशिवारांच्या घडामोडी, शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 8:15 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या एसएमएस आणि पत्रांना उत्तर देण्याचा कार्यक्रम. रात्री 8:45 समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:00 शल्य संवाद सर्जन सप्ताह विशेष या अंतर्गत लॅप्रोस्कॉपिक शस्त्रक्रिया याविषयी डॉ प्रदीप कसबे यांच्याशी तेजश्री कुमटेकर यांनी साधलेला संवाद. रात्री 11:15 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. तर रात्री 10-11 या वेळेत हिंदी चित्रपट संगीत, 11:00 हिंदी आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र, तर 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षे पूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. हे होते आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम. आता आमच्या कार्यक्रमांचं निवेदन.
1: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकं

0: इतकंच महत्वाचं आहे, नाही का?
1: ऐका साहित्य संपदा।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
0: शब्द कला आणि संस्कृतीचा उत्सव।

0: जमीन,
1: शेतकरी,
0: पाऊस,
1: पाणी,
0: उघडीप,
1: वापसा,
0: पेरणी,
1: लावणी,
0: खुरपणी,
1: निंदणी,
0: कुळपणी,
1: फवारणी,
0: खतावणी,
1: कापणी,
0: छाटणी,
1: काढणी,
0: उफणणी,
1: पाखडणी,
0: प्रगत,
1: शेतकरी,
0: गावकरी,
1: मंडळ,
0: आकाशवाणी,
1: सोलापूर,
0: दररोज
1: सायंकाळी 7:30 वाजता
0: माझं तुमचं प्रत्येकाचं
1: सर्वांचं गावकरी मंडळ।

0: श्रोते हो नमस्कार. वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीची संपन्नता, समृद्धता आणि पारंपरिक वारसा हा उच्चतम कोटीचा आहे. अनेक परकीय आक्रमणानंतरही हा वारसा आजही भारतीयांच्या मनामनात टिकून आहे. हा वारसा जतन करण्याचं, संवर्धित करण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गेल्या 12 वर्षांपासून सातत्यानं करत आहे. जागतिक वारसा स्थळांमधील वाढ, आधुनिक भारताच्या निर्मितीबरोबरच देशाच्या प्राचीन वारशाला दिलेलं महत्व, वसाहतवाद आणि परकीय आक्रमणाची सारी चिन्ह काढून आपल्या संस्कृतीची प्रतिष्ठापना करणं, देशाच्या धार्मिक संस्कृतीचं देवळांचं पुनःस्थापना असो की आपल्या सण, उत्सव, जीवनशैली, उपचार पद्धती या साऱ्यांचं जागतिक स्तरावर केलेलं प्रतिनिधित्व असो, सांस्कृतिक वारशांच्या डिजिटलायझेशनमधून अनेक प्राचीन वस्तू, ग्रंथसंपदा यांच्या जतनाला एक वेग आलेला आहे. गेल्या 12 वर्षातील या सांस्कृतिक मंथनासंदर्भात संस्कृतीचे अभ्यासक आणि विश्लेषक डॉ पंकज जयस्वाल यांची मुलाखत आज आपण आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: सर नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. गेल्या 12 वर्षात संस्कृती परंपरा जतन संवर्धन यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर अनेक प्रयत्न झाले, या संदर्भात आपण काय सांगू शकाल?
2: गेल्या 12 वर्षात भारताने आपल्या सांस्कृतिक वारशाचे केवळ रक्षणच केले नाही तर त्याला देशाच्या विकासाचा आणि आत्मगौरवाचा मुख्य कणा बनवला आहे. गेल्या 12 वर्षात भारताने झुळूखात पडलेला खरा इतिहास आणि अंधारात गेलेली संस्कृती यांना पुन्हा एकदा देशाच्या स्वाभिमानाचे केंद्र बनवले आहे. हा केवळ मंदिरांचा किंवा वास्तूंचा जीर्णोद्धार नाही तर हा प्रत्येक भारतीयाच्या मनातील सांस्कृतिक आत्मभानाचा जीर्णोद्धार आहे. गेल्या 12 वर्षात भारताने केवळ दिल्लीतील फायली बदलल्या नाहीत तर जगभरात भारताची असणारी सांस्कृतिक प्रोफाईल बदलली आहे. श्रीराम मंदिर हे केवळ दगड विटांचे बांधकाम नाही तर ते भारताच्या सांस्कृतिक आणि नागरिक पुनरुत्थानाचे महाकाव्य आहे. आताचा भारत आधुनिक तंत्रज्ञानाने उपग्रही प्रक्षेपित करतो आणि तितक्याच अभिमानाने आपल्या प्राचीन संस्कृतीचे आणि परंपरेचे रक्षण करतो. पंतप्रधान मोदींचं धोरण स्पष्ट आहे, आपल्याला आधुनिकतेच्या प्रत्येक शिखरावर पोहोचायचं आहे पण त्याचवेळी संस्कृतीची पाळेमुळे घट्ट ठेवायची आहे. म्हणूनच त्यांचा नारा आहे, विकास भी विरासत भी. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष आपण बघितलं तर आपले राजवाडे किंवा दिल्लीचे जो काही इतिहास होता तो दिल्लीच्या दप्तरापर्यंत मर्यादित होता. तो मोदी सरकारने जंगलातील आदिवासी झोपडीपासून ते हिमालयाच्या कंदरांपर्यंत पोहोचवून त्याचे लोकशाहीकरण केले. जसं आपला आयुर्वेद असेल, योग असेल, हे पेटंटच्या बाजारात विकले जाऊ नये म्हणून भारताने TKDL डिजिटल ढाल उभारली आणि भारताच्या बौद्धिक सार्वभौमत्वाचे रक्षण केले. परदेशातून परत येणारी प्रत्येक मूर्ती ही केवळ दगड किंवा दाताचा तुकडा नाही तर ती भारताच्या लुटल्या गेलेल्या अस्मितेची आणि गौरवपूर्ण सन्मानपूर्वक घरवापसी त्याची करून घेतली. म्हणजे काय तर संस्कृतीचे रक्षण कसं करायचं आणि संस्कृतीचे रक्षण देशाच्या विकासासाठी आत्मनिर्भरतेसाठी किती महत्वाचं आहे हे मागच्या 12 वर्षात आपण बघितलं. म्हणून आज जागतिक स्तरावरती आपण जेव्हा बघतो भारताची प्रतिमा आणि जो एक सन्मान मिळतोय तो याच्यामुळेच की आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण करायला सुरुवात केली आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण आपल्याला मजबूती देत समाज म्हणून देश म्हणून.
1: आंतरराष्ट्रीय योग दिन, कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळा, गंगा आरतीचं आयोजन या बाबींचा जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पडला, याविषयी आपल्याला काय सांगता येईल?
2: मागच्या 12 वर्षाचा इतिहास बघितला किंवा त्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणा किंवा कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा या घटनांनी भारताची एक सॉफ्ट पॉवर आपण सांगू शकतो त्याला की सांस्कृतिक क्षमता जागतिक स्तरावर

0: सर्वोच्च शिखरावर पोहोचवली. जसं आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून जगभरात आता साजरा व्हायला लागला आहे, म्हणजेच काय तर भारतीय जीवनशैली आणि आरोग्याच्या तत्वज्ञानावर, भारताच्या तत्वज्ञानावर जगाने स्वीकृती दिली आहे, त्याला स्वीकारलंय. जसं युनेस्कोने कुंभमेळ्याला अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. गंगा आरतीचे भव्य आयोजन होतं, ती पण भारताच्या आध्यात्मिकताला जगासमोर मांडते. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठान सोहळा एक मंदिराचा उत्सव नव्हता, तर पातळीवर पसरलेल्या प्रसार माध्यमांनी भारतीय संस्कृतीच्या या पुनर्प्रस्थापनाला आणि एकात्मतेच्या संदेशाला पूर्ण जगभर पसरवलं. आणि त्याची दखल जगातला नुसता प्रसार माध्यम नाही, तर वेगवेगळ्या सरकारांनी आणि वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा घेतला. तसेच मध्य आशिया आणि आग्नेय आशियाई देशांसोबतचे, जसं आपण म्हणून कंबोडिया, व्हिएतनाम, इथे सुद्धा बौद्ध आणि रामायण यांच्या संस्कृतीशी म्हणजे एकत्र संबंधित दृढ करून चीनचा जो काही प्रभाव होता त्याला कमी करण्यात सरकारला यश मिळालंय. म्हणूनच सांस्कृतिक आणि परंपरेला जे काही प्राधान्य दिलंय त्याचा जो काही परिणाम होतोय तो पूर्ण जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतोय.
1: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गेल्या 12 वर्षात भारतातील अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर परदेशात चोरून आलेल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वस्तू भारतात परत आणल्या गेल्या, या साऱ्या घडामोडींकडे आपण कसे पाहता?
0: आपण म्हणतो ना कल्चरल डिप्लोमसी म्हणजे सांस्कृतिक मुत्सद्देगिरी, तर भारताचा हा खूप मोठा विजय म्हणायला पाहिजे आपण. म्हणजे जसं युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये धोलावीरा हडप्पा संस्कृतीचे शहर, नंतर तेलंगणातील रामप्पा मंदिर, शांतिनिकेतन, होयसर राजघराण्याची पवित्र मंदिरे अशा भारतीय स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली. म्हणजेच भारतीय जागतिक पर्यटने त्याचं स्थान जगामध्ये उंचावलंय. तसंच बऱ्याचशा अशा प्राचीन वस्तू होत्या ज्यांची चोरी झाली होती, त्यांना म्हणजे स्वतंत्र प्राप्तीनंतर आपण 2014 पर्यंतचा काळ बघितला, फक्त 13 अशा ज्या मूर्ती किंवा ऐतिहासिक वस्तू होत्या त्या भारतात आल्या होत्या. आणि मागच्या 12 वर्षामध्ये जवळपास 7000 वरती या मौल्यवान चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तू अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा तिथनं आपण सन्मानाने परत आणले आहे. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव किती वाढला आहे हे सुद्धा आपल्याला समजून येतं.
1: पंचप्रणच्या माध्यमातून वसाहतवादाच्या अनेक निशाण्या काढण्यात विविध ठिकाणी, म्हणजे उदाहरणार्थ नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, कर्तव्यपथ, लोकभवन आदी नावे बदलण्यात आली, या प्रयत्नांचे महत्व काय सांगाल?
0: पंतप्रधानांनी हे जे काही पंचप्रण दिलंय याच्यातली मूळ संकल्पना जर आपण समजण्याचा प्रयत्न केला तर ती होती गुलामीच्या मानसिकतेतून पूर्णपणे मुक्ती. कारण आपण जे काही एवढे वर्ष गोदर मुघल नंतर ब्रिटिश यांच्या सोबत आपला जो संघर्षमय इतिहास होता आणि त्यात जी मानसिकता तयार झाली होती गुलामीची, त्यातनं बाहेर येणं खूप महत्वाचं होतं. त्यामुळे काही निर्णय घेण्यात आले, जसं छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणजे भारतीय नौदलाच्या ध्वजावरून सेंट जॉर्ज क्रॉस तो हटवला गेला आणि त्याच्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणली. म्हणजेच काय तर भारताच्या स्वतःच्या गौरवशाली सागरी इतिहासाचा सर्वात मोठा सन्मान आणि वसाहतवादी जी काय मानसिकता तिला जुगारून आपली संस्कृती आपल्या स्वबोधला पुढे आणणं हा त्याच्या मागचा खूप मोठा उद्देश होता. नंतर दुसरा राजपथ ते कर्तव्य पथ. आता राजपथ हा ब्रिटिशांचा कन्सेप्ट होता, ब्रिटिशांच्या राजशाहीचं ते प्रतीक होतं, त्याचं नाव बदलून कर्तव्य पथ केलं. आपण जे काही कायदे आतापर्यंत फॉलो करत होतो त्यात जास्तीत जास्त कायदे हे ब्रिटिशांच्या कायद्यानुसार त्याच प्रतीने आपण आज राबवत होतो आणि त्यामुळे समाजात जो काही सकारात्मक बदल व्हायला पाहिजे होता तो बदल होण्याच्या ऐवजी कायद्यांबद्दल एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत होत्या, न्यायालयीन पद्धत बऱ्याच मार्गाने प्रभावी ठरत नव्हती. त्याचा प्रभावीपणा वाढवावा आणि न्यायालयीन सिस्टम ही लोकांशी समाजाशी सुसंगत असावी, न्यायप्रणाली संविधानाशी आणि लोकांशी सुसंगत असावी, त्यामुळे काही कायदे बदल करणे आवश्यक होते, काही कायदे घालवणे आवश्यक होते. त्यात आयपीसी द्वारे बदल करण्यात आला. त्याचा अर्थ काय तर लोकशाहीमध्ये शासन आणि नागरिक यांच्यासाठी कर्तव्य पार पाडायची ही जाणीव करून देणे, प्रत्येक सरकारला ही जाणीव व्हावी त्याकरता राजपथ कर्तव्यपथ असा नवीन प्रवास सुरू झाला. ऐतिहासिक नावं पुन्हा आणली जात आहेत, काही चुकीची नावं दिली गेली होती त्याच्यामुळे गुलामगिरीची मानसिकता, चुकीचा इतिहास आपल्या युवा पिढींपुढे जात होता, त्यामुळे काही नावं बदलली गेली. त्यामुळे आपल्या स्वतःच्या इतिहासाबद्दल आपल्या मुलांना, आपल्या युवांना स्वाभिमान निर्माण व्हावा हा त्याच्या मागचा एक महत्वपूर्ण प्रयत्न होता.
1: सांस्कृतिक वारशाचं डिजिटलायझेशन, विविध राज्यांमधील सांस्कृतिक बंध सेतू अशा प्रयत्नांनी भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्यात येत आहे, त्याबद्दल आपण काय माहिती द्या?
0: भारतीय संस्कृतीला एका सूत्रात बांधण्यासाठी तंत्रज्ञान आणि सामाजिक उपक्रमांचं अतिशय सुंदर वेळ हे सरकार घालतं. म्हणजे काय तर सांस्कृतिक जे काय आपले वारसे होते त्याचं डिजिटलायझेशन करायचं. नॅशनल मिशन ऑन मॉन्युमेंट इन ऍक्टिव्हिटीज या अंतर्गत प्राचीन हस्तलिखितांचे, मंदिरांचे आणि कलाकृतींचे डिजिटल जतन केलं जात आहे. त्यामुळे आपली प्राचीन ज्ञान परंपरा भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित झाली. त्यातच एक कन्सेप्ट अजून आहे, ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी, त्याला TKDL म्हणतात. हे सुद्धा एक डिजिटल संकलन आहे भारतीय.

0: यांचं, त्याच्यामध्ये आयुर्वेद, युनानी, सिद्ध, योग यासारख्या भारतीय वैद्यकीय पद्धतींचे प्राचीन ज्ञान दस्तऐवजीकरण करून ठेवले जाते. नंतर 3.6 लाखांहून अधिक उपचार पद्धती या ग्रंथालयात सामील केल्या जात आहेत. याच्यामध्ये 5 आंतरराष्ट्रीय भाषा जसं इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश या भाषांमध्ये त्याला रुपांतरित करून ठेवण्यात आलेलं आहे. नंतर जे काही वेगवेगळे पेटंट मिळतात, US पेटंट किंवा अमेरिकन पेटंट ऑफिस, ज्यांच्या लायब्ररीचा ऍक्सेस आपल्या भारतीय लोकांना दिला गेला आहे, ज्यामुळे परदेशी कंपन्यांनी भारताचे जसं हळद, कडुनिंब, इसबगोल, कोरफडीवर चुकीच्या पद्धतीने त्यांनी पेटंट घेतले होते, ते आपण रद्द करण्यात यश मिळवलं आहे. नंतर सांस्कृतिक बंध सेतू, म्हणजे आपण एक भारत श्रेष्ठ भारत हा कन्सेप्ट आता राबवतोय, त्याच्यामध्ये काशी तमिळ संगमम, सौराष्ट्र तमिळ संगमम सारख्या आयोजनांनी उत्तर आणि दक्षिण तसेच पूर्व आणि पश्चिम भारतामधील जे काही प्राचीन सांस्कृतिक संबंध आहेत ते पुन्हा जिवंत झाले. दोन वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांची एकमेकांची भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती एकमेकांना जाणून घ्यावी लागते आणि त्यामुळे हा सेतू जो आहे तो अत्यंत प्रभावी ठरलाय. आणि यात अजून एक महत्वाचा आपण अँगल बघायला पाहिजे की भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये आणि सांस्कृतिक घडणघडणी आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान होतं, परंतु काय झालं की अनेक दशके ते मुख्य प्रवाहातील इतिहासापासून वंचित राहिले. तर मोदी सरकारने या वर्षाला राष्ट्रीय स्तरावरती सर्वोच्च स्थान दिलंय. जसं राणी दुर्गावती, अल्लूरी सीताराम राजू, सिंधू कानू, कंट्याबील यासारख्या आदिवासी नायकांना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून त्यांना राष्ट्रीय नायक म्हणून प्रस्थापित केलंय. नंतर आदिवासी संग्रहालय सुद्धा तयार करायला सुरुवात केली. भारताच्या स्वतंत्र लढ्यात योगदान देणाऱ्या आदिवासी वीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी देशामध्ये 10 विशेष आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय उभारण्यात येत आहे. थोडक्यात सांगायचे तर गेल्या 12 वर्षातील हे सर्व प्रयत्न भारताला केवळ आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक मुळांची घट्ट जोडून एक स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि यशस्वी पावली ठरली आहे. आणि हे 2047 पर्यंत विश्वगुरु भारत, विकसित गुरु भारत जो बनवायचा आहे त्यासाठी सांस्कृतिक मुळे खूप आवश्यक असतात. कुठलाही देश प्रगत तेव्हाच होतो सर्व बाबतीत जेव्हा त्याचे सांस्कृतिक मुळे घट्ट असतात, आणि मोदी सरकार त्याच्यावरती योग्य पद्धतीने काम करीत आहे.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षातील संस्कृती जतनाच्या या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा वाढलेली आहे. या संस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी जगाच्या अनेक देशातील नागरिक उत्सुक आहेत. त्याचा फायदा देशाच्या पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठीही होत आहे. जगातील अनेक देशांनी आपली संस्कृती जपतच आधुनिकतेचा पुरस्कार केला आहे. आपल्या देशाला इतर कोणालाही लाभलेला नाही असा समृद्ध, सर्वंकष असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्याचं जतन आणि संवर्धन करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादक जीवन भावसार, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, आणि निवेदन शैलेश मोहिते.

नमस्कार गावकरी बंधूंनो, आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ 1948 म्हणजेच 8 जून 2026। मंडळी कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत, हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत। आंबाडी भाजी 100 पिंडींकरिता 300 ते 500 रुपये, वांगी 800 ते 4000, कोथिंबीर 100 पिंडींकरिता 200 ते 900 रुपये, काकडी 1500 ते 4000, लसूण सुका 8500 ते 13500, चाकवत 100 पिंडींकरिता 800 रुपये, हरभरा गरडा 5700, हिरवी मिरची 1200 ते 5000, पेरू 500 ते 1500, गुळ बेस्ट पिवळा 4201 रुपये, जांभूळ 2000 ते 12000, कांदापात 100 पिंडींकरिता 1200 रुपये, करवंद 5000 ते 7000, लिंबू 1000 ते 6250, आंबा 2000 ते 5000, मेथीची भाजी 100 पिंडींकरिता 500 ते 1500, कांदा लाल 100 ते 2700, अननस 1000 ते 3000, डाळिंब 1000 ते 17000, बटाटा 1000 ते 1250, राजगिरा 100 पिंडींकरिता 800 रुपये, तांदूळ मसुरा 3500 ते 6085 रुपये, दोडका शिराळी 1000 ते 3500, शेपू 100 पिंडींकरिता 1000 ते 1500 रुपये, ज्वारी मालदांडी 3750 ते 5015 रुपये, सोयाबीन 6520, पालक 100 पिंडींकरिता 300 ते 700 रुपये, टोमॅटो वैशाली 700 ते 3300 रुपये, कलिंगड 500 ते 1000, गहू शरबती 2610 ते 3980 रुपये। हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। निराळा उल्लेख नसताना हे भाव प्रति क्विंटलचे होते, हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता होते। बाजार भाव आपण ऐकलेत, आता कृषी सल्ला।

जे नायट्रोजन आपल्या जमिनीला नत्राचा मुख्य पुरवठा करणारा स्त्रोत म्हणून आपल्याला युरिया माहीत आहे. युरियामध्ये 46% नत्र उपलब्ध असतं. मात्र ज्या जमिनीचा सामू जास्त म्हणजे जी जमीन अल्कधर्मी आहे आणि जिथं तापमान जास्त आहे अशा परिस्थितीमध्ये युरियामधील नत्राचा मोठा भाग हा होलाटायझेशनमुळे अमोनिया स्वरूपामध्ये हवेत निघून जातो. विशेषतः युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर टाकल्यास ही प्रक्रिया अधिक प्रमाणात घडते. शेतामध्ये युरिया दिल्यानंतर 2 ते 3 आठवड्यामध्ये 20 ते 30% नत्र वाया जाण्याची यामुळे शक्यता असते. युरियाच्या हायड्रोलिसिस प्रक्रियेमुळे काही काळासाठी जमिनीचा सामू वाढतो. अल्कधर्मी जमिनीमध्ये यामुळे नत्राची उपलब्धता कमी होते. कमी ओलावा आणि जास्त तापमान असताना ही समस्या अधिक तीव्र बनते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये युरियाचा वापर हा केवळ आर्थिक तोटा न करता पिकांच्या पोषणावरही परिणाम करत असतो. सतत युरियाचा वापर केल्यास जमिनीत कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण वाढतं, ज्याचा दीर्घकालीन परिणाम जमिनीच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मावर होतो. याचाच परिणाम आपल्या जमिनीची सुपीकता आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे जमिनीमध्ये नत्राचा पुरवठा करण्याकरिता अमोनियम सल्फेटचा वापर करणं हे फायदेशीर ठरतं. अमोनियम सल्फेट हे खत युरियाला एक प्रभावी आणि शास्त्रीयदृष्ट्या योग्य पर्याय ठरतं. अमोनियम सल्फेटमध्ये 21% नत्र हे अमोनियम स्वरूपामध्ये असतं आणि 24% सल्फर अर्थातच गंधक हे देखील उपलब्ध असतं. या खतामधील नत्राचं होलाटायझेशन प्रमाण हे साधारणत 10 ते 14% इतकंच असतं, जे युरियाच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे. अमोनियम सल्फेटचा प्रमुख फायदा म्हणजे हे खत जमिनीचा सामू कमी करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे अल्कधर्मी जमिनीमध्ये नत्राची उपलब्धता वाढते. तसंच गंधक हा दुय्यम अन्नद्रव्य असून तेलबिया, डाळी आणि कडधान्य पिकासाठी तो अत्यंत आवश्यक आहे. अमोनियम सल्फेटमधील गंधकामुळे पिकांची गुणवत्ता सुधारते आणि पानामधील हरित लवकाचं प्रमाण देखील वाढतं. परिणामी पानं गडद आणि हिरवी दिसतात. अमोनियम सल्फेटचा वापर भात, गहू, ऊस, मका, कापूस, सोयाबीन, भुईमूग तसंच भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त ठरतो. या खताच्या वापरामुळे जमिनीची संरचना सुधारते, पाणी मुरण्यास मदत होते. सेंद्रिय पदार्थांचं विघटन करण्यासाठी अमोनियम सल्फेटचा वापर केला जातो. यामुळे आपल्या शेतातील पिकांच्या वाढीसाठी संतुलित अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी युरियाऐवजी अमोनियम सल्फेट हा शास्त्रीयदृष्ट्या योग्य पर्याय ठरू शकतो.

0: कृषी सल्ला आता आपण ऐकलात. मंडळी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा. वाचन केलं आहे सुदर्शन सुतार यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतशिवाराच्या घडामोडी या कार्यक्रमासाठी मी सुदर्शन सुतार. सुरुवातीला ठळक घडामोडी. पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजना लागू, 2 लाखापर्यंत कर्ज होणार माफ. केंद्राचा ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा तूर्त मागे. ट्रॅक्टरसह कृषी वाहनांमध्ये जैव इंधनाचा वापर होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. आणि पाऊस लांबण्याच्या शक्यतेमुळे उजनीतील उरळीत पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच राखीव. घडामोडी आता विस्तारानं. राज्य मंत्रिमंडळानं अखेर 36,585 कोटी रुपयांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मंजुरी दिली आहे. यात 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान थकबाकीदार शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ केलं जाणार आहे. योजनेतून लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि करदात्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. तसंच या योजनेत केवळ अल्प मुदत आणि पुनर्गठित पीक कर्जांचा समावेश असून मध्यम आणि दीर्घ मुदत कर्जासह सोने तारण, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गटांच्या कर्जांना या माफीतून वगळण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं 60 वर्ष जुन्या कायद्यात बदल करण्यासाठी आणलेला ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा विविध घटकांच्या आक्षेपानंतर तूर्त मागे घेतला आहे. या प्रस्तावित मसुद्याद्वारे इथेनॉल आणि खांडसरी उद्योगांना सरकारी नियंत्रणाखाली आणण्याचा प्रस्ताव होता, ज्याला शेतकरी आणि खांडसरी व्यावसायिकांकडून तीव्र विरोध झाला. राज्य सरकार आणि इतर भागधारकांकडून आलेल्या सूचना आणि मतं लक्षात घेऊन या मसुद्याचा फेर आढावा घेणं गरजेचं असल्याचं

केंद्रीय अन्न मंत्रालयानं आज स्पष्ट केलंय. ट्रॅक्टर्स सर्व कृषी उपयोगी वाहनांमध्ये यांत्रिक बदल करून जैव इंधन वापरण्यावर सरकार धोरणात्मक निर्णय घेत असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. विस्मातर्फे आयोजित साखर आणि जैव ऊर्जा परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उत्पादन खर्च वाढीमुळे साखरेचं भविष्य कडू असल्यानं साखर कारखान्यांनी आता केवळ साखरेवर अवलंबून न राहता इथेनॉल बायो सीएनजी यासारख्या जैव इंधनांच्या निर्मितीवर भर दिला तरच हा उद्योग टिकेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. खरीप 2025 मध्ये पिकांचं विक्रमी नुकसान होऊनही पीक विमा योजनेतील पेरणी न होणं स्थानिक आपत्ती यासारखे महत्वाचे ट्रिगर काढल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी विमा भरपाई मिळत आहे. त्याआधी 2024 खरीप हंगामात 4,700 कोटी रुपयांची भरपाई मिळाली होती, मात्र यंदा हा आकडा 1,700 कोटीच्या आतच मर्यादित राहण्याचा अंदाज आहे. 2017 मॉडेल एक्टनुसार मुंबई बाजार समितीला अखेर राष्ट्रीय बाजार म्हणून घोषित करण्यात आलाय. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या राष्ट्रीय बाजार समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. शेतीमाल विक्री व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन हा नवीन पणन कायदा मंजूर करून घेतला. या अंतर्गत भविष्यात महाराष्ट्रात सुमारे 1,000 एकरांवरील जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ उभारण्याचा संकल्प पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केलाय. राज्यातील 3,028 धरणांमध्ये सध्या 400.83 टीएमसी म्हणजे 27% उपयुक्त पाणीसाठा असून तो गतवर्षीपेक्षा 32.45 टीएमसीने कमी असल्याने चिंता वाढली. एल निनोचा प्रभाव आणि तीव्र उन्हामुळे पाणी पातळी झपाट्यानं खालावत असून पुणे विभागात सर्वात कमी साठा आहे. या पार्श्वभूमीवर 31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापुढे हे पाणी केवळ पिण्यासाठी म्हणून आरक्षित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. देशविदेशातील कायद्याचा अभ्यास करून राज्यस्तरीय समितीनं तयार केलेला 40 पानाचा शेतकरी संरक्षण कायदा 2026 महत्वपूर्ण मसुदा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय. अतिवृष्टी, दुष्काळ, वन्य प्राण्यांचा उपद्रव आणि सर्पदंश यासारख्या संकटापासून शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या या मसुद्यामध्ये विविध कलमांची तरतूद करण्यात आली आहे. देशातील अन्नदात्यासाठी स्वतंत्र संरक्षणात्मक कायदा अस्तित्वात यावा यासाठी हा मसुदा तयार करण्यात आला आहे. खरीप हंगाम 2026 कृषी मोहिमांसाठी महाकृषी एप्लिकेशनची सक्ती क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसाठी अडचणीची ठरत असून ही अट शिथिल करण्याची मागणी संघटनेने कृषी आयुक्तांकडे केली आहे. अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधन सामग्री नसताना प्रत्येक मोहिमेसाठी एकाच वेळी 10 शेतकरी उपस्थित असण्याची आणि त्यांचे फोटो अपलोड करण्याची अट घालण्यात आली आहे. यामुळे थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याऐवजी एपमध्ये तांत्रिक माहिती भरण्यातच अधिक वेळ जात असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलंय. ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ डॉ रामचंद्र सावळे यांनी राज्यातील जून 2026 ते सप्टेंबर 2026 या कालावधीचा दीर्घकालीन पावसाचा अंदाज जाहीर केलाय. यंदा सरासरीच्या 98% पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे, मात्र एल निनोचा प्रभाव आणि वाऱ्याचा वेग कमी असल्यानं जून जुलै महिन्यात सोलापूरसह धुळे, जळगाव, कोल्हापूर, पुणे यासह अनेक भागात पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे असंही त्यांनी म्हटलंय. पशुपालन क्षेत्राला कृषी समकक्ष दर्जा असूनही अनेक ग्रामपंचायतीकडून मनमानी पद्धतीनं जास्त कर वसूल केला जात असल्याच्या तक्रारीनंतर पशुसंवर्धन आयुक्त डॉ किरण पाटील यांनी राज्यभर एकसमान कर आकारणी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. या व्यवसायांना स्वतंत्र न समजता कृषी व्यवसायाच्या दरानेच कर सवलतीचा प्रत्यक्ष लाभ देण्यात यावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील अनिश्चिततेच्या काळात पशुसंवर्धन विभागानं घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील पशुपालक आणि पोल्ट्री व्यवसायांना मोठा दिलासा मिळणार आहे. सूक्ष्म सिंचन योजनांमधील धोरणात्मक तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी ठिबक उत्पादक कंपन्यांच्या संघटनेनं कृषी मंत्रालयाला पत्र लिहून संयुक्त आढावा बैठक घेण्याची मागणी केली आहे. राज्यात 2025-26 मधील पूर्वसंमतीपत्राच्या अनुदानासाठी 2026-27 477 कोटी रुपयांचा निधी पूर्ण वापरूनही काही शेतकऱ्यांचं अनुदान प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. निधीअभावी योजना रिंगळ्या असल्याचा आरोप इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियानं केला आहे. तसंच पोकरा आणि ई ठिबक या वेगवेगळ्या संकेतस्थळाचं एकत्रीकरण करावं अशी मागणीही ठिबक उद्योगानं केली आहे. केंद्र सरकारनं जून 2026 देशाचा 22.50 लाख टन साखर कोटा जाहीर केलाय. मे महिन्याच्या तुलनेत यात राज्यनिहाय मोठे बदल केले आहेत. यामध्ये देशातील सर्वाधिक साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या कोट्यात 1.11 लाख टनांची वाढ करून तो 7.78 लाख टनांवर नेण्यात आला आहे. एकीकडे महाराष्ट्र, कर्नाटक आणि छत्तीसगडच्या कोट्यात वाढ झाली असताना उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू यासह अनेक राज्यांच्या साखर कोट्यात मात्र कपात करण्यात आली आहे. एल निनोच्या

0: महामुळे यंदा मान्सून लांबण्याची शक्यता असल्यानं उणे 21% आलेल्या उजनी धरणातील उरळीत पाणी साठा केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10 जून नंतर शेतीसाठीही पाणी सोडलं जाणार नाही. तीव्र उष्णतेमुळे धरणातील मृतसाठा 52.41 टीएमसीवर आल्यानं कालवे नदीतील विसर्ग बंद करण्यात आला आहे. तसंच भविष्यात पाऊस लांबल्यास भीमा नदीत पाणी सोडण्याबाबतचा निर्णय राज्य शासन स्तरावर घेतला जाईल अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस खांडेकर यांनी दिली आहे. कृषी विभागानं सोलापूर जिल्ह्यात सुरू केलेल्या हुमणी कीड नियंत्रण मोहिमेत 2444 शेतकऱ्यांनी एकाच दिवशी शेतात प्रकाश सापळे उभारून सहभाग नोंदवला. यात सर्वाधिक 288 सापळे उभारून करमाळा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला असून माढा आणि दक्षिण सोलापूर तालुक्याने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. या सामूहिक प्रयत्नांमुळे उसासह इतर पिकांचं नुकसान टळणार असून शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केलंय. कृषी विज्ञान केंद्रात आयोजित राष्ट्रीय जनजागृती अभियानात जमिनीत जैविक खतांचा वापर वाढल्यास रासायनिक खतांची कार्यक्षमता अधिक वाढते असे प्रतिपादन राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ राजू मराठे यांनी केलंय. या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमता तपासणीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. तसंच यंदा पावसात खंड पडण्याची शक्यता असल्यानं विक्रेत्यांनी सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्यांना जैविक आणि रासायनिक खतांच्या संतुलित वापराबाबत मार्गदर्शन करावं असंही आवाहन करण्यात आलं. गेल्या 2 महिन्यापासून दुधाच्या दरात सुधारणा झाल्यानं नफ्यात आलेला दूध व्यवसाय पशुखाद्यांच्या वाढत्या दरामुळे मात्र पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डिझेल दरवाढ आणि वाहतूक खर्च वाढल्यानं सुग्रास शेंगापेंड आणि सरकी पेंडीच्या किमतीत प्रति क्विंटल 200 ते 700 रुपयांची दरवाढ झाली आहे. यामुळे दूध उत्पादनाचा खर्च वाढून तो विक्री दराच्या जवळ पोहोचल्यानं दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून आता दुधाचे दर वाढून देण्याची मागणी होत आहे. माढा तालुक्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी वाकाव आणि उंदरगाव येथे प्रांताधिकारी जयश्री आव्हाड यांच्या उपस्थितीत जमिनीच्या जीपीएस मोजणीचं काम सुरू करण्यात आलंय. यावेळी भूसंपादनापूर्वी शासनानं जमिनीचा मोबदला स्पष्ट करावा अशी ठाम भूमिका बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर मांडली. तसंच कोळेगाव धरणातील उपलब्ध पाण्यापैकी 1 टीएमसी पाणी पिण्यासाठी आणि जनावरांसाठी तातडीनं सोडावा असं मागणीही शेतकऱ्यांनी यावेळी केली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्यानं शेतकऱ्यांनी केवळ त्यावर अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करावा असं आवाहन कृषी विभागानं केलंय. डीएपीच्या एका गोण्याऐवजी अर्धी गोणी युरिया अधिक 3 गोण्या एसएसपी किंवा अर्धी गोणी युरिया अधिक 1 गोणी टीएसपी अथवा संयुक्त खताचा वापर करून शेतकऱ्यांनी पिकांचं संतुलित पोषण करावं जेणेकरून खतांची कृत्रिम टंचाई भासणार नाही असं कृषी विकास अधिकारी हरिदास हवळे यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात 26 मे पासून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा 6 तासांवर आणण्यात आला आहे. उन्हामुळे विजेची मागणी 1000 मेगावॉटवर पोहोचल्यानं 250 मेगावॉटची तफावत निर्माण झाली असून 15 जूनपर्यंत ही तात्पुरती कपात राहील असं महावितरणनं म्हटलंय. मात्र या वीज कपातीमुळे आणि वारंवार खंडित होणाऱ्या पुरवठ्यामुळे ऊस द्राक्ष डाळिंब आणि भाजीपाला या पिकांचं सिंचन कोलमडलं असून शेतकऱ्यांना त्याच्या झळा बसत आहेत. राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत 2026-27 साठी सोलापूर जिल्ह्यात 250 टन क्षमतेच्या गोदामासाठी 14.40 लाख रुपये आणि मिनी ऑइल मिलसाठी कमाल 3 ते 4 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी एफपीओ आणि खासगी उद्योजकांनी 30 जून 2026 पूर्वी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन अर्ज सादर करावेत असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू. 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार. केंद्राचा ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा तूर्त मागे. ट्रॅक्टरसह कृषी वाहनांमध्ये जैव इंधनाचा वापर होणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. आणि पाऊस लांबण्याच्या शक्यतेमुळे उजनीतील उर्वरित पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचे आदेश. याबरोबरच शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा संपला. नमस्कार.
1: शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा आता आपण ऐकलात. वाचन केलं होतं सुदर्शन सुतार यांनी. मंडळी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मधु कामकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शेतकरी गीत.

0: नमस्ते वंडली मावशे
1: बोला
0: मावशे
1: हाँ
0: आज 16 सहस्र गौरवींचा मेला मिळून मथुरेच्या बाजारात चाललाय
1: होय
0: मावशे
1: हाँ
0: तुला ठावा आहे
1: काय
0: ज्या वेळेला आपण शिकार करायला गेलो
1: होय परवा होलीच्या मुहूर्तात पारत करायला गेलो
0: गेलो ना
1: गेलो
0: त्या वेळेला माझ्या हातात काय होतं
1: त्या वेळेला तुझ्या हातात ती जगप्रसिद्ध बंदूक होती
0: बंदूक होती ना
1: होती
0: मग बंदुकीच्या नलीतून जवा गोली सटकली तवा काय झालं
1: परती स्पर्ध्याच्या पायाची नली फुटली
0: मग एवढं ठावा असून सालू बाजाराला कशी नाही आली
1: सालू बाजाराला आली
0: नाही आली तूच हाली मार आणि तिला बोलावून घे
1: आता बोलावतो आणि

0: गावकरी मंडळ हा ग्रामीण भागातील श्रोतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्य वाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. त्यासाठी नक्की ऐका साहित्य.

साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून साहित्य संपदा शब्द कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव।

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपडेट ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अप्पे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
3: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
2: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
3: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
2: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ सोलापूर.
4: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावय अस चांदीचा दीप, विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
5: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स, आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
6: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
4: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
7: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
4: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
8: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
9: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
10: जुनाट, सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, सात रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88 86 36 00 88.
11: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
12: मोबाईल 77 19 92 22 55.
13: प्रवेश, प्रवेश, प्रवेश.
14: वसुंधरा महाविद्यालयात BA, BSc आणि MA साठी प्रवेश देणे सुरू. मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल आणि इतिहास या विषयासहित BA अंतिम वर्ष,
13: मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि झूलॉजी या विषयासहित BSc अंतिम वर्ष.
14: पालकांना परवडेल अशी फी, मुलींसाठी हॉस्टेलची सोय, शिवाय मुला मुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र,
13: वसुंधरा महाविद्यालय, जुळे सोलापूर.
14: संपर्क 96 04 142 455.
5: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्ग उपचार केंद्र अकोले काटी, इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू. संपर्क 94 218 760 55.
15: आज रात्री 8:15 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम. आपल्या प्रतिक्रिया आपण 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावर आतापासून ते 8:45 पाठवू शकताय. तेव्हा पटापट आपलं नाव आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमाबद्दल आपली प्रतिक्रिया लगेच पाठवून द्या 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावर.

सोलापूर केंद्राचे कार्यक्रम यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तिचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव। एनडीए आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित। विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी, प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर। फिलिपीन्समध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू, 200 जास्त जखमी। आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय। देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना कर्तव्य बजावताना दाखवलेल्या अदम्य धैर्य आणि शौर्यासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध शौर्य पदकं प्रदान करण्यात आली। नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपतींनी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेश पोलीस दलातल्या जवानांना 7 कीर्तिचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान केली। लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलात शिपाई म्हणून असलेले प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तिचक्र प्रदान करण्यात आलं। देशभरातल्या 100 औद्योगिक पार्कचा विकास करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज भव्य पोर्टलचं उद्घाटन केलं। कामगार स्नेही पायाभूत सुविधा, विश्वसनीय प्रणाली, डिजिटल प्रशासन यंत्रणा असणारी एकात्मिक औद्योगिक परिसंस्था तयार करणं हे या पोर्टलचं उद्दिष्ट आहे, असं गोयल यांनी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सांगितलं। गुंतवणूक स्नेही औद्योगिक पायाभूत सुविधा तयार करून भारताच्या उत्पादन परिसंस्थेला बळकट करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी आहे, असं त्यांनी सांगितलं। भव्य पोर्टलच्या खर्चासाठी सरकारनं 33,660 कोटी रुपये मंजूर केले आहेत। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026च्या फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे। ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे। प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे। इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले। दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं। त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे, असं खरगे यांनी सांगितलं। दरम्यान 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे, असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे। हेच मत उद्धव ठाकरे यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं। तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर राय यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला। राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला असल्याचा आणि ती जागा रिक्त झाल्याचं राज्यसभा सचिवालयानं सांगितलं आहे। राज्यसभेत माझा कार्यकाळ 2029 पर्यंत होता, पण पुढे काम करणं मला अवघड झाल्यामुळे मी पक्षातून तत्वत राजीनामा दिल्याचं राय यांनी याआधी सांगितलं होतं। आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम जिल्ह्यामध्ये वायझॅक स्टील प्लांट इथे वितळलेलं लोखंड अंगावर सांडल्यानं 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत। क्रेनच्या माध्यमातून वितळलेलं लोखंड दुसरीकडे नेत असताना ही दुर्घटना घडली। मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी

या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने मदत करण्याचे आदेश दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं व्हावं अशा सदिच्छा दिल्या आहेत. तसंच प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून येत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फिलिपीन्समध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 200 जास्त जखमी झाले. फिलिपीन्सच्या दक्षिण समुद्र किनारी भागात झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.8 रिक्टर इतकी होती. भूकंपानंतर सुनामी आल्यानं अधिक नुकसान झालं. सुनामीचे धक्के इंडोनेशिया, पलाऊ आणि दक्षिण जपानपर्यंत जाणवले. पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलने आज 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर परस्परांवर हल्ले सुरू केले आहेत. शस्त्रसंधीनंतर इराणने इस्रायलवर काल पहिल्यांदा क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलने प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गाने पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. मात्र तो सल्ला न जुमानता इस्रायलने इराणवर प्रतिहल्ला चढवला आहे. या हल्ले प्रतिहल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. यमनमधल्या हुथी बंडखोरांनी युद्धात उडी घेतली असून इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. दरम्यान आपण आक्रमण थांबवत असल्याचं इराणच्या सेनादलांनी जाहीर केलं आहे. मात्र इस्रायल किंवा इस्रायलच्या समर्थकांनी दक्षिण लेबनॉनसह कुठेही आक्रमण केलं तर आतापेक्षा जास्त गंभीर परिणाम होतील असं इराणनं स्पष्ट केलं आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियाने आपापल्या हवाई हद्दी बंद केल्या आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केला आहे. आर्मेनियामध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत सत्ताधारी सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पक्षाला बहुमत मिळालं आहे. प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं 49.8% मतं मिळवली. स्ट्रॉंग आर्मेनिया अलायन्स ही आघाडी 23.2% मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर आर्मेनिया अलायन्स केवळ 9.9% मतं मिळवू शकला. आर्मेनियाचे संबंध पाश्चात्य देशांबरोबर वाढवण्याच्या प्रयत्नांना मतदारांनी कौल दिल्याचं मानलं जात आहे. निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आर्मेनिया संबंध अधिक दृढ व्हावेत याकरता त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची इच्छा मोदी यांनी व्यक्त केली आहे. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8,564 धावांचा पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावातच गारद झाला. भारतातर्फे दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3 तर मानव सुतार आणि महम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ठरलं आहे. यात प्रतिकुटुंब वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण मिळतं. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल सरकारने आज नवी दिल्लीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगाने विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 900
माफ करा 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो.

बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. इंडिया आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीनमध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तान

न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
2: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
0: आता प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम.

0: प्रतिबिंब कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना राजेंद्र कुमार कांबळेचा
1: आणि रेखाचा
0: नमस्कार. रेखा, नेहमीप्रमाणे आपण या कार्यक्रमामध्ये खूप दिवसानंतर पुन्हा एकदा एकत्र आलेलो आहोतच. मला वाटतं तुला काहीतरी सांगायचं आहे, नाही का?
1: हो, तर आपण प्रतिबिंब कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्या सर्व श्रोत्यांना आठवण करूयात की आपण आजपासून शल्य संवाद सुरू केलेला आहे, जो आहे सर्जन सप्ताह. हा विशेष संवाद, शल्य संवाद आजपासून आपण सुरुवात करतोय. आजचा विषय तर आपण सर्वांनीच ऐकलेला आहे, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया. याविषयीची शल्य संवाद आज आपण प्रसारित केला होता डॉक्टर प्रदीप कसबे
0: यांनी संवाद साधलेला आहे, तेजस्वी कुमटेकर यांनी.
1: हो,
0: आणि हा कार्यक्रम रात्री 9 वाजता
1: असणार आहे. तर याची सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यायची आहे, आजपासून या सप्ताहाला सुरुवात
0: झाली आहे. आणि दुसरा एक महत्वाचा संदेश आपल्याला द्यायचा आहे श्रोत्यांना,
1: हा की आज काही कारणास्तव सुनोतर आणि क्विज के बहाने हा कार्यक्रम जो रात्री 10 वाजता प्रसारित करत असतो आपण, काही कारण असतं तो आपण
0: आजचा एक दिवस नाहीये,
1: आपण
0: हिंदी चित्रपट संगीताचा
1: आनंद घेणार आहोत, तेव्हा ऐकायला विसरू नका. आज रात्री 10 वाजता हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
0: आता हे सगळं सांगून झाल्यानंतर मला वाटतंय श्रोते ज्या ची वाट पाहतायत आतुरतेनं तोच कार्यक्रम आता, म्हणजे आपण त्यांचे संदेश जे आहेत ते एक वाचायला चालू करूयात.
1: आणि आणखी एक गोष्ट देखील आपण राजेंद्रजी सांगूयात की 8:42 देखील तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. मोबाईल नंबर नेहमीचाच
0: 94-22-65-17-41.
1: तर सुरुवातीची जी प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे शब्बीर जब्बार सय्यद यांचा, हे आहेत मुक्काम पोस्ट सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव इथले. ते म्हणतात, त्यांनी एक सूचना सांगितली आहे की आपकी पसंद हा कार्यक्रम एसएमएस वर आधारित सुरू करावा, कारण आता पत्र लिहिणं बंद झालेलं आहे. तर एसएमएस वर आधारित आपण कार्यक्रम करतोच आहे, गुजारिश हा कार्यक्रम
0: चालूच आहे. त्यांनी मला वाटतं सुरुवातीला आपली आवड असा पण उल्लेख केलेला आहे.
1: हो, आणि आपल्या आवड बद्दल देखील त्यांनी सांगितलेलं आहे, आपण खरंच त्याविषयी देखील आपण प्रयत्न करतोच आहे.
0: सध्या तरी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम
1: गुजारिश दर शुक्रवारी,
0: मराठी गाण्यांचा मात्र यथावकाश आपण सुरू करणारच आहोत. ओके. पुढचा संदेश भीभीषण कुंभार यांचा, हल दहीवडी तालुका सांगू.

0: सोला जिल्हा सोलापूर इथून आलेला आहे. आज सकाळी जो चित्रबिरला कार्यक्रम झाला, पाऊस या गीतांवर होता, याच्यात अंदाज बरसात दिल तो पागल हे चित्रपटातली गाणी प्रसन्न वातावरण म्हणजे वातावरण निर्मिती करणारे होते असं यांनी म्हटलेलं आहे. आणि गाणी खूप छान होती, परंतु यांनी एक पात्र चूक केलेली आहे की ते म्हणतात की ही गाणी नितीन दादा यांनी लावलेली होती.
1: नाही, आज श्रीशैल बिराजर यांनी चित्रबेला हा कार्यक्रम प्रसारित केला होता, तर हे जे क्रेडिट आहे ते आपण श्रीशैल बनसोडे यांना, श्रीशैल बिराजदार यांना देऊयात. आणि आता खरं तर काही काही ठिकाणी पावसाची सुरुवात झालेली आहे, थोडासा वातावरणात थंडावा जाणवतोय.
0: आपल्याकडेही काल आलेला आहे, सकाळी थोडासा चालू होता, त्यामुळं पावसाची गाणी आता सुरू होतीलच, श्रोत्यांना त्याचा आनंद घेता येणारच आहे.
1: अगदी अगदी.
0: पुढचा कोणाचा संदेश आहे?
1: पुढचा मेसेज आहे विष्णू मिस्किन यांचा. हे आहेत दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूर इथले. हे आपले नेहमीचे श्रोते आहेत. ते म्हणतात की सोलापूर केंद्रावरून प्रसारित होणारा सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम जो आपण क्रमशः अभिवाचनाचा सुरू केलेला आहे तो अत्यंत आवडत आहे. सोलापूरच्या रंगभूमीचा समृद्ध इतिहास, त्यातील कलावंतांचं योगदान, नाट्य परंपरेची जपलेली जी कला परंपरा आहे, सुंदर मांडणी आणि या मालिकेतून आम्हाला ऐकायला मिळतं. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संशोधक, लेखक आणि अभिवाचक रजनीश जोशी यांनी केलेले परिश्रम प्रत्येक भागातून जाणवतो. तसंच सोमेश्वर पाटील यांचे प्रभावी कार्यक्रमाचं जे काही त्यांनी आखणी केलेली आहे, मांडणी केलेली आहे, त्या संदर्भात देखील त्यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत.
0: पुढचा संदेश सूरज चंदन शिवे यांचा आहे, खर्डी तालुका पंढरपूर इथले. ते म्हणतात की अभिराम सरापसर सादर करत असलेला लावण्यरंग हा कार्यक्रम खूप छान आहे आणि तमाशातील वगाविषयीची माहिती आम्हाला यातून मिळते.
1: यानंतरचा मेसेज पुन्हा एकदा मिस्किन परिवाराचाच आहे. ते म्हणतात की 2 जून रोजी संध्याकाळी 7:30 प्रसारित झालेला गावकरी मंडळ हा विशेष त्यांना आवडला, ज्यामध्ये खरीप तूर लागवड तंत्र याविषयी कृषी विज्ञान केंद्राचे अमोल शास्त्री यांनी दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक वाटली. संवादक जयपाल खेडकर यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यावरील सविस्तर उत्तर यामुळे कार्यक्रम अधिकच रंगरंजक झाला. त्याचबरोबर सोमेश्वर पाटील हे जे या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत ते नेहमीच उत्कृष्ट नियोजन त्यांनी या कार्यक्रमाचं केलेलं आहे, त्याही बद्दल त्यांचे आभार त्यांनी या मेसेजमधून व्यक्त केलेला आहे.
0: पुढचा संदेश कोणाचा आहे?
1: पुढचा संदेश आहे संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार यांचा. हे आहेत बनाचीवाडी तालुका राधानगरी इथले. ते म्हणतात की आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून आज सकाळी 10:00 प्रसारित झालेला चित्रबेला हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं ते म्हणतात. यानंतरचा मेसेज आहे संतोष कुंभार, विशाल कुंभार यांचा. हे आहेत हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर इथले. ते म्हणतात की गावकरी मंडळमध्ये कृषी वाणी म्हणजे कृषी सल्ला, साप्ताहिक घडामोडी, मराठी गाणी, सोलापूर दिनांक, आपली आवड आपकी पसंद आणि प्रतिबिंब कार्यक्रम आम्हाला आवडतो. त्याचबरोबर एसएमएसवरून देखील जे कार्यक्रम एसएमएसवर आधारित कार्यक्रम जे होतात सोलापूर आकाशवाणी केंद्रावर तेही आम्हाला मनापासून आवडतात, त्याबद्दल आभार धन्यवाद असं ते म्हणतात.
0: पुढचा मला वाटतं खूप असा मोठा संदेश सविस्तर दिसतोय.
1: हा, पण हा संदेश पुन्हा एकदा मिस्किन परिवाराचाच आहे. ते म्हणतात की 29 मे रोजी प्रसारित झालेला गावकरी मंडळ कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, ज्यामध्ये आडसाली ऊस लागवड तंत्रज्ञान याविषयीची खूप चांगली माहिती आम्हाला मिळाली, जी मिळाली होती कृषीभूषण ब्रह्मदेव सरडे यांच्याकडून. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं संचालन आणि सादरीकरण खूप छान झालं असं ते म्हणतात.
0: त्याच्यानंतरचा मेसेज कोणाचा हे आपण बघूयात.
1: यानंतरचा मेसेज आहे, हा, हे आपले नेहमीचे श्रोते आहेत जाकीर मुलाणी, सुमैया, सुबान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नसीर, चाचा चाची यांचा. हे आहेत फुलचिंचोली तालुका पंढरपूर इथले. त्यांनी सगळ्याच कार्यक्रमाविषयी

0: एकाच मेसेजमध्ये प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. ते म्हणतात की आज सकाळच्या प्रसारणामध्ये श्रीशैल बिराजदार यांच्याद्वारे सादर केलेले सगळेच कार्यक्रम खूप छान होते. अगदी भक्ती गीतांपासून ते
1: विचारपुष्प
0: कृषी सल्ला सोलापुरी दिनांक एक गाणं गुणगुणण्यासाठी हे सगळेच कार्यक्रम खूप छान सादर झाले. तसंच आज सादर झालेले सगळेच कार्यक्रम मस्त झाले. आणि आज संध्याकाळच्या प्रसारणामध्ये राजेंद्रजी तुम्ही जी गाणी प्रसारित केली ती सगळीच त्यांना छान वाटली आहेत. त्याचबरोबर तुम्ही दर रविवारी सादर करत असलेला गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम वाटतोय. आणि कांबळे सरांच्या सादरीकरणाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि चांगल्या कार्यक्रमांबद्दल त्यांचं मनापासून आभार. आणि यावेळेस सादर झालेली मंथन ही कौटुंबिक श्रुतिका देखील आम्ही ऐकली, ती देखील आम्हाला खूप आवडली असं ते म्हणतात. आणि त्याचबरोबर गावकरी मंडळ हा देखील कार्यक्रम खूप छान वाटला. सगळ्याच कार्यक्रमांबद्दल चांगल्या कार्यक्रमाबद्दल आकाशवाणीचे मनपूर्वक आभार असं ते म्हणतात.
1: या सविस्तर अशा या प्रतिक्रियेसाठी आपण त्यांना धन्यवाद देऊयात.
0: हो,
1: आणि पुढचा संदेश पाहूयात.
0: पुढचा मेसेज आहे विष्णू मिस्किनी यांचा. ते म्हणतात की साहित्य संपदा हा जो कार्यक्रम 2 जून रोजी प्रसारित झाला ज्यामध्ये सुनील जवंजाळ आणि ज्ञानेश डोंगरे यांचं जे कविता अभिवाचन आणि गायनाचा कार्यक्रम झाला तो आम्हाला खूप आवडला असं ते म्हणतात. यानंतरचा मेसेज आहे अजमेर मेहबूब शेख आणि संपूर्ण शेख परिवाराचा. हे आहेत मुळेगाव तालुक्यात दक्षिण सोलापूर इथले. ते म्हणतात की दररोज आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित
1: दर सोमवारी
0: प्रसारित होत असलेले सगळेच कार्यक्रम नितीन बनसोडे सर सादर करत असलेला SMS वर आधारित कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. ज्यामुळे आमचं जनरल नॉलेज वाढतं आणि विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तर ते सांगतातच सांगतात, त्याचबरोबर विश्लेषण चांगल्या प्रकारे सादर होतो. आणि आम्ही आवर्जून या कार्यक्रमात सहभागी होत असतो. तसंच शुक्रवारी सुमित गाडेकर सादर करत असलेला गुजारिश हा कार्यक्रम आवडतो, ज्यामध्ये यावेळेस जी चित्रपट आपण निवडली होती त्या चित्रपटांची नावं त्यांनी या मेसेजमध्ये सांगितलेली आहेत. तर सगळेच कार्यक्रम आवडतात असं ते म्हणत आहेत.
1: त्यानंतर पुढचा संदेश मला वाटतं सरिता आणि प्रकाश सुतार यांचा आहे. बनाचीवाडी तालुका राधानगरी इथला. हे म्हणतात की शुक्रवारी 5 तारखेला प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. त्यानंतर 5 जून रोजी रात्री 10 ते 11 या वेळेत प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम नेहमीप्रमाणेच झाला. यामध्ये जे गाणी जे चित्रपट निवडले होते त्यांचीही नावं त्यांनी दिलेली आहेत. आणि हा संदेश आहे मिस्किन परिवारांचा.
0: यानंतरचा मेसेज आहे स्वप्नील राजपूत. हे आहेत वीर महाराणा प्रताप चौक सोलापूर इथले. ते म्हणतात की आम्ही SMS बेस्ड जो कार्यक्रम असतो दर सोमवारी त्यामध्ये आम्ही सहभागी होतो, पण आमच्या मेसेजचा समावेश केला जात नाही. तर मागच्याही सोमवारी त्यांची हीच तक्रार होती राजेंद्रजी, पण याही सोमवारी त्यांनी तीच तक्रार केली आहे.
1: पाठवलेला संदेश जर आम्ही घेत नसेल तर आता काय घेतोय आम्ही?
0: त्यामुळे
1: म्हणजे तुमचा जर वेळेत मेसेज आम्हाला पोहोचला तर आम्ही त्याला नक्कीच पोहोच देणारच आहोत. तेव्हा पाठवत चला आणि
0: कार्यक्रमात नेहमीच सहभागी होत चला. यानंतरचा मेसेज आहे वैशाली आमले आणि दिगंबर आमले यांचा. हे आहेत सोलापूर इथले. ते म्हणतात की गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं हा जुन्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्हाला खूप ऐकायला छान वाटतोय. त्याबद्दल राजेंद्रजी ते तुमचे आभार मानतात. त्याचबरोबर जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी. आणि खरंच आहे सगळ्याच आकाशवाणी केंद्रावरून अतिशय आणि छान सुंदर गोड गाणी आपण आकाशवाणीवरून ऐकवतच असतो. पुन्हा एकदा विष्णू मिस्किन यांचाच हा मेसेज आपल्याला दिसतोय. 4 जून रोजी संध्याकाळी प्रसारित झालेला गावकरी मंडळ हा कार्यक्रम आवडला, ज्यामध्ये भारत सरकारच्या खेत बचाव अभियानाअंतर्गत आम्हाला संपूर्ण माहिती मिळाली. तो कार्यक्रम खूप आवडला असं ते म्हणतात. यानंतरचा मेसेज आहे श्रीशैल कुंभार यांचा. हे आहेत हत्तूर इथले. ते म्हणतात की गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं हा कार्यक्रम राजेंद्र कुमार कांबळे जे सादर करतायत ते आम्हाला खूप आवडतं. ज्यामध्ये आत्ता आपण आपल्या गीत गाता हूं मध्ये जी गाणी आत्ता आपल्या कार्यक्रमातून प्रसारित होत आहेत ती जास्तीत जास्त राजेश खन्ना

0: त्यांच्यावर चित्रित झालेली आहेत,
1: तर हे कलखंड सुरू झालेला आहे.
0: तर त्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला विशेष करून आवडतोय असं ते म्हणतायत.
1: मला वाटतं रेखा आपण एक कमर्शियल ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमात येऊया.
0: नक्की.
2: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
0: प्रतिबिंब या कार्यक्रमात पुन्हा सर्व श्रोत्यांचं स्वागत. आता आपण मेसेज बघूयात ज्यांचा आहे तो स्वराज, स्वरित, शैलेंद्र, रेवती, विजया आणि श्याम क्षीरसागर यांचा. हे आहेत भावसार रोड सोलापूर इथले. ते म्हणतात की आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम आवडतात आणि त्यांनी स्पेशली या कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की काल जो कार्यक्रम आम्ही ऐकला, गीत गाता हूं मैं, गुणगुनाता हूं मैं, हा कार्यक्रम अतिशय सुंदर होता.
1: प्रतिक्रियेसाठी आपण त्यांना धन्यवाद देऊयात आणि पुढचा मेसेज कोणाचा आहे ते बघूयात.
0: पुन्हा एकदा हा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे सूरज चंदन शिवे यांचा. हे आहेत मुक्काम पोस्ट खर्डी तालुका पंढरपूर इथले. ते म्हणतात की आजचा सुदर्शन सुतारी यांनी सादर केलेला शेतीविषयक साप्ताहिक घडामोडींचा आढावा हा कार्यक्रम आम्हाला खूप माहितीपूर्ण वाटला, कारण यामध्ये राजेंद्र जी सुदर्शन सुतार ज्या संपूर्ण आठवड्यातल्या घडामोडी आपल्याला संकलित करून सांगतात ते अतिशय महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असतात.
1: अजमर महबूब शेख परिवार मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूरचा. हे म्हणतात की सोलापूर दिनांक आवर्जून ऐकतो, यात महत्वाच्या आणि चालू घडामोडी कळतात.
0: अगदी सकाळी 6:30 आपल्याला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्याला ऐकायला मिळतात, त्यामुळे त्यांना विशेष करून त्या कार्यक्रमाची त्यांनी नोंद घेऊन आपल्याला ही प्रतिक्रिया पाठवलेली आहे. हे आहेत प्रकाश जैन नांदेड इथले, जे आपले नेहमीचे श्रोते आहेत. ते म्हणतात की 1 जून रोजी अलका याज्ञिक यांच्या स्वरातली जी गाणी आपल्याला ऐकायला मिळाली म्हणजे गेल्या सोमवारची ही प्रतिक्रिया आहे.
1: सुनो तारणे क्विझ की बहाणी या कार्यक्रमाबद्दल बोलतायत ते.
0: हा, त्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. त्यामध्ये विचारले प्रश्न आणि उत्तर, त्याचबरोबर त्या प्रश्नाविषयीच्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या ते आम्हाला खूप आवडलं, विश्लेषण असं ते म्हणतात. यानंतरची प्रतिक्रिया आहे
1: त्यांनी
0: नाव लिहिलेलं तर दिसत नाहीये.
1: मला वाटतंय आपण शेवटचे नंबर सांगूयात त्यांना.
0: हा,
1: 9332 हा दूरध्वनी क्रमांकाचे शेवटचे 4 अंक आहेत. आणि त्यांनी म्हटलेले आहे की 7 जून रोजी 10:30 प्रसारित झालेला बालसभा हा कार्यक्रम मनाला आनंद देणारा वाटला.
0: ज्ञान प्रबोधिनी बालविकास मंदिर पूर्व प्राथमिक विभागातले जे छोटे छोटे आपले बालदोस्त होते त्या सगळ्यांनी मिळून हा गायनाचा कार्यक्रम केला होता आणि बालपणाच्या रम्य आठवणी जाग्या झाल्या. अतिशय छोटी छोटी मुलं होती, खूप छान सादर केला या सगळ्या छोट्या दोस्तांनी हा कार्यक्रम. अतिशय गोंडस आणि उत्साही आवाजातली गाणी आम्हाला ऐकायला मिळाली आणि शिस्त संगीतावरचं त्यांचं प्रेम स्पष्टपणे जाणवत होतं असं ते म्हणतात. त्याचबरोबर रेखा मॅडम आणि राजेंद्र सर यांचं विशेष कौतुक करावं असं वाटतं. तुम्ही दोघेही श्रोत्यांची पत्र आणि संदेश अतिशय आपुलकीनं आणि उत्साहानं आणि सुंदर शैलीत वाचता, त्यामुळे आम्हा श्रोत्यांना खूप आनंद होतो असं ते म्हणतात. आणि प्रत्येक संदेशाला दिलेला भाव आणि आदर कार्यक्रमातून जिवंतपणे जाणवतो असं ते म्हणतात. हे सगळे जे कार्यक्रम आपण प्रसारित करतोय हे फक्त आणि फक्त श्रोत्यांसाठीच आहेत आणि तुमच्या प्रतिक्रिया तेवढ्याच मॅटर करतात, इट मीन्स अ लॉट टू अस. आणि त्यानंतर ते म्हणतात की बालसभा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य कालचं जे होतं यश गोसावी यांचं, यांचेही खूप आभार असं ते म्हणतात. आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून बालसभा हा कार्यक्रम यश गोसावी हेच करतायत, तर खरंच त्यांचे देखील खूप खूप आपण कौतुक करूयात.
1: नक्कीच. मला वाटतं यानंतरचा मेसेज
0: श्रीशैल कुंभार यांचा. ते हे आहेत हत्तुरीतले. ते म्हणतात की प्रतिबिंब हा लाईव्ह कार्यक्रम खूप सुंदर सुरू आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: पुन्हा एकदा आपल्यापर्यंत मेसेज पोहोचलेला आहे प्रकाश जैन यांचा. ते म्हणतात की

0: गीत गाता हूं मैं, गुणगुणाता हूं मैं हा कार्यक्रम मला नेहमीच आवडतो। हे आपले नेहमीचे श्रोते आहेत शिवाजी सोनुळे, सविता सोनुळे आणि मनीषा सोनुळे, भाग्यश्री सोनुळे, वैभव सोनुळे आणि संपूर्ण सोनुळे परिवार। हे आहेत भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणीतले। ते म्हणतात की आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला आणि आजचा प्रतिबिंब कार्यक्रम खूप झकास सुरू आहे आणि एकदम भारी चालू आहे। ताई आणि दादा तुमचा संवाद खूप छान आहे, त्याबद्दल अभिनंदन असं ते म्हणतात। धन्यवाद।
1: मला वाटतं यानंतरचाही मेसेज त्यांचाच आहे नाही का?
0: काय म्हणतात ते?
1: ते म्हणतात की सोलापूर केंद्रावरून आजचा गावकरी मंडळ, तसंच आरोग्य जागर मंथन, दिलखुलास, सकाळची भक्ती गीत, तसंच जुनी गाणी, सोलापूर दिनांक बालमंडळ म्हणजे बालसभा, आपली आवड आपकी पसंद, किटकांच्या दुनियेत, गुजारविश, गुलदस्ता, प्रतिबिंब, हे सगळे कार्यक्रम आम्ही मन लावून ऐकतो। पुढचा संदेश
0: आहे राहुल भांबिष्टे यांचा। हे आहेत कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथले। हे देखील अतिशय लांबून आपले सगळे कार्यक्रम ऐकतात, न्यूज ऑन AIR या ऍपवरून ते ऐकत असतात। ते म्हणतात की तुमचे सगळेच कार्यक्रम लाजवाब आहेत, मनोरंजक आणि माहितीपूर्ण असतात, त्याबद्दल खूप खूप आभार आकाशवाणी सोलापूर केंद्राचे असते। म्हणतात तुमचेही खूप खूप आभार जे तुम्ही अगदी कोल्हापूरवरून आम्हाला मेसेज करून सांगताय आमच्या सर्व कार्यक्रमांचं, इतकं छान तुम्ही कौतुक करता। ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेबलेंथ।
1: दिनेश दीक्षित हे
0: आहेत रत्नागिरीतले। ते म्हणतायत की आपल्या कार्यक्रमांची रूपरेषा केव्हा असते, तर दिनेश दीक्षित यांना आपण सांगूयात की आपण संध्याकाळी 7:11 आणि सकाळी 7:20 आपल्या सर्वच कार्यक्रमांची रूपरेषा सांगत असतो आणि त्याचबरोबर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आणि जे विशेष कार्यक्रम आहेत त्याचे आपण हायलाइट्स तर देतच असतो,
1: कार्यक्रमांची प्रोमोही
0: आपण प्रसारित करत असतो। पुन्हा एकदा दिनेश दीक्षित यांना आपण सांगूयात की तुमच्या माहितीसाठी सांगतो, संध्याकाळी 7:11 आणि सकाळी 7:20 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा नक्कीच ऐका। यानंतरचा मेसेज आहे चंद्रकांत अर्जुन पायगोंडे यांचा आणि संपूर्ण पायगोंडे परिवाराचा। आहे नंदूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर इथले। ते म्हणतात की आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सगळेच कार्यक्रम आम्हाला खूप छान वाटतात, आम्ही सगळेच कार्यक्रम आवडीने ऐकतो आणि सोलापूर दिनांक तर आम्ही कधीही न चुकता ऐकतो। शुक्रवारी प्रसारित होत असलेला गुजारिश कार्यक्रम आम्हाला आवडतो आणि आजच्या एके फिल्मचे कार्यक्रमात लावलेली गाणी तर खूप छानच होती, जिरेश चित्रपटातली होती आणि आज संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत लावलेली हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला खूप आवडली आणि आजचा गावकरी मंडळाचा कार्यक्रम देखील आम्हाला आवडला असं ते म्हणतायत।
1: या संदेशासाठी त्यांना आपण धन्यवाद देऊयात आणि पुढचा संदेश पाहूयात। चंद्रकांत अर्जुन पायगोंडे यांचा हा मेसेज आहे, मला वाटतं तोच संदेश पुन्हा एकदा याच्यात आहे। पुढचा एसएमएस
0: आहे शिवाजी सोनुळे आणि संपूर्ण सोनुळे परिवाराचा। ते म्हणतात की 5 जून रोजी प्रसारित झालेला गुजारिश हा जो कार्यक्रम होता तो आम्हाला खूपच आवडला आणि त्यातली गाणी तर झकास होतीच म्हणून हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं ते म्हणतात। यानंतरचा मेसेज आहे वरद संजय विलास स्वाती सारफळे आणि समस्त सारफळे परिवाराचा। हे आहेत पोहनेर तालुका जिल्हा धाराशिव इथले। ते म्हणतात की रविवारी प्रसारित झालेला गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतोय आणि या जो दशक आता आपण घेतलेला आहे या दशकातली सगळीच गाणी बहारदार होती आणि खूप सुंदर कार्यक्रम सुरू आहे आणि ज्यामध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेली गाणी आता आपण ऐकवतोय आणि त्याचबरोबर देवानंद यांच्यावर चित्रित झालेली गाणी आम्हाला आवडली।
1: 1970 गाणी होती त्या कार्यक्रमात। धन्यवाद देऊ आपण त्यांना त्यासाठी। मला वाटतंय पुढचा संदेश प्रकाश जैन यांचाच आहे।
0: ते म्हणतात की गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं हा

0: कार्यक्रम आम्हाला खूप आवडतोय. यानंतरचा मेसेज आहे अजमेर मेहबूद शेख आणि संपूर्ण शेख परिवाराचा. हे आहेत मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथले. ते म्हणतात की दररोज सकाळी 7 वाजता प्रसारित होणारा एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्हाला विशेष आवडतो.
1: बर, पुढचे आपले श्रोते पुन्हा एकदा मला वाटते तेच संदेशाचे आहेत.
0: यानंतरचा मेसेज आहे
1: सकाळच्या बातम्या खूप आवडतात असं अंजली बागडे शिरगापूर इथून पाठवतात संदेश.

0: मला वाटतंय रेखा, अजून तरी आता आपल्या समोर स्क्रीनवर कुठलाही मेसेज दिसत नाही.
1: आतापर्यंत आलेल्या सर्वच मेसेजेसना आपण पोहोच दिलेली आहे.
0: एक दिसतोय.
1: हा, हे आहेत काशीनाथ ऐवळे तीर्थ इथले आपले हे श्रोते आहेत. ते म्हणतात की आम्ही तुमचे खूप जुने रसिक श्रोते आहोत. ते म्हणतात की लावण्यरंग सुनोतराने हे सगळेच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असं ते म्हणतात.
0: धन्यवाद. त्यानंतर दशरथ चव्हाण हत्तुरे वस्ती विमानतळ इथून संदेश आलेला आहे. भावधारा कार्यक्रम खूप छान, तसंच लावण्यरंग कार्यक्रम जुन्या आणि दुर्लक्षित असलेल्या लावण्या ऐकायला मिळतात. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील गोडवा जाणकारांनीच ओळखला, त्यांची तुलना इतर गायकांबरोबर सोबत होतच नाही हे सत्य आहे. मंथन मधून मांडण्याचा
1: आणि त्याचमुळे राजेंद्रजी आपण 3 तारखेला मला वाटतं आपल्या आपल्या गुलदस्ता या कार्यक्रमामध्ये सुमन कल्याणपूर आणि इतर गायकांनी जी गायलेली गाणी होती ती आपण प्रसारित
0: केलेली होती. बरोबर आहे. पुढचा संदेश कोणाचा आहे?
1: पुढचा संदेश आहे राहुल भांबिष्ठे यांचा. ते म्हणतात की तुमचे सगळेच कार्यक्रम आम्ही आवडीने ऐकत असतो. हे आहेत कोल्हापूर इथले.
0: धन्यवाद देऊया आपण त्यांना. आणि त्यानंतर
1: त्यानंतरचा मेसेज आहे अजमेर मेहबूद आणि संपूर्ण शेख परिवाराचा. ते म्हणतात की गीत गाता हूं मैं हा कार्यक्रम राजेंद्र कुमार कांबळे सर सादर करत आहेत, तो आम्हाला खूप आवडतोय. यानंतरचा मेसेज आहे गजानन भोई तेलगाव मनरूप दक्षिण सोलापूर इथले हे श्रोते आहेत. ते म्हणतात की सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सगळेच कार्यक्रम एकाहून एक सुंदर असतात आणि दर्जेदार असतात. त्यात हिंदी आणि मराठी गाणी तर आम्हाला खूप जास्त आवडतात आणि हॅलोचे सगळेच कार्यक्रम खूप छान असतात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असं ते म्हणतात.
0: पुढचा संदेश
1: आहे सूरज चंदन शिवे यांचा. ते म्हणतात की आता प्रसारित होत असलेला प्रतिबिंब हा कार्यक्रम खूप छान होतोय, त्याबद्दल आकाशवाणी सोलापूर केंद्राचे आभार असे म्हणतात. तुमचे खूप खूप आभार. आणि आता आपल्यापर्यंत शेवटची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे, ती आहे विनायक दत्तात्रय बोचरे यांचा. हे आहेत मुळशी तालुका माढा इथले. ते म्हणतात की सगळेच कार्यक्रम खूप छान असतात. आता इतक्याच एक मिनिटांमध्ये बरेच मेसेजेस आपल्यापर्यंत आलेले आहेत.
0: थोडंसं नेटवर्कला ही प्रॉब्लेम असेल तर यायला उशीर होते. हे बघा आणखी मेसेज येत आहेत.
1: यानंतरचा मेसेज आहे दशरथ चव्हाण यांचा. ते म्हणतात की आम्ही तुमचे नेहमीचे श्रोते आहोत, तुमचे सगळेच कार्यक्रम आम्हाला ऐकायला आवडतात. आता ह्यांनी आपलं नाव काही लिहिलेलं नाहीये, शेवटचे अंक आहेत 43-25. आता चालू असलेला लाईव्ह कार्यक्रम खूप छान पद्धतीनं सुरू आहे. एक विनंती आहे की बॅकग्राऊंड म्युझिक लावावं. प्रत्येकाची स्वतःची कार्यक्रम सादर करण्याची एक शैली आहे. काहींना बॅकग्राऊंड म्युझिक लावणं आवडतं तर काहींना आवडत नाही.
0: मला वाटतंय
1: वेळ संपत आलेली आहे तरी शेवटची ही आपण प्रतिक्रिया घेऊयात. हे आहेत आपले श्रोते संतोष खडसे आणि सौ प्रियंका खडसे, जे आहेत विदर्भ यवतमाळ इथले. ते म्हणतात की गीत गाता हूं मैं हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो आणि नियमितपणे आम्ही हा कार्यक्रम ऐकतो. याबद्दल आपले खूप आभार आणि तुमचं निवेदन खूप सुंदर असतं आणि अधिकाधिक लोकप्रिय होत असलेला हा कार्यक्रम आम्ही ऐकत राहणारच आहोत आणि सुंदर सादरीकरणाबद्दल कांबळे सरांचे विशेष आभार असं ते म्हणतात.
0: संपूर्ण मेसेज आपण घेतलेले आहेतच, सर्वांचे आभार मानूया आणि निरोप घेऊयात.
1: पुन्हा भेटूयात पुढच्या प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये. मी रेखा आणि
2: अध्या के साथ मैं

0: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रात्रीचे 9 वाजले आहेत.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
1: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
2: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
1: मोबाईल 9882078119 किंवा 9763608161.
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
5: लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
1: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
2: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
1: मोबाईल 7083069496. राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय जुना विडी घरकुल, सोलापूर इथं 11वीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या कला व वाणिज्य शाखेसाठी भाग 2 प्रवेश देणं सुरू आहे. प्रवेशासाठी संपर्क प्राध्यापक पाटोळे सर. मोबाईल 78 75 26 0 138.
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन, शिव पार्वती कलेक्शन.
6: अरे गणपा, परवापरवापासून तुला वाका येत नव्हतं आणि आता तर पळा लागलंस की.
7: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
8: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर.
9: मोबाईल 9372144434.
10: जिथे सुरक्षित मूल, तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल.
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
10: श्री कृष्ण गुरुकुल.
1: संपर्क 72 76 73 73 52.
11: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर, नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
0: श्रोतो, आता आपण ऐकणार आहोत शल्य संवाद, सर्जन सप्ताह विशेष मालिका. आज या कार्यक्रमात लॅप्रोस्कॉपिक शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर प्रदीप कसबे यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
12: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर.
2: मोफत मोफत मोफत, जन्मतःच फाटलेले ओठ आणि टाळू यावर मोफत ऑपरेशन केलं जाईल.
1: प्लास्टिक सर्जरी तज्ञ

0: तर अजिंक्य उकरंडे यांचं एलिट कॉस्मो क्लिनिक व प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल,
1: 146 रेल्वे लाईन्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर,
0: मोबाईल 97-67-48-37-81 किंवा 94-20-73-95-81।
2: श्रोते हो नमस्कार, सर्जन सप्ताह विशेष आपण एक विशेष मालिका सुरू केली आहे आणि आज आपल्या या भागामध्ये आपण अशीच एक आरोग्याशी निगडीत महत्वपूर्ण माहिती ऐकणार आहोत। श्रोते हो, 9 जून ते 15 जून हा सर्जन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो, तर याच अनुषंगानं आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर प्रदीप कसबे सर यांना। तर प्रथमतः सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत।
3: धन्यवाद मॅडम।
2: तर प्रथमतः लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय आणि पारंपरिक म्हणजे ओपन शस्त्रक्रियेपेक्षा ती कशी वेगळी आहे हे आधी आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया।
3: धन्यवाद मॅडम। प्रथम मी सांगू इच्छितो की मी सोलापूर सर्जिकल सोसायटीचा प्रेसिडेंट आहे, असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया चेन्नई व महाराष्ट्र स्टेट चॅप्टर असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया यांच्या अनुषंगाने आपण 9 ते 15 जून हा सर्जन्स वीक म्हणून सेलिब्रेट करतोय। या अंतर्गत बऱ्याच ऍक्टिव्हिटी आपण घेतोय, जसं काय टी प्लांटेशन, ब्लड डोनेशन, हेल्थ चेकअप कॅम्प, फ्री सर्जरी कॅम्प आणि असं आकाशवाणी दूरदर्शन यावर वेगळे प्रोग्राम घेऊन प्रबोधन करतोय। त्यानिमित्त मी आज लॅप्रोस्कोपिक सर्जरी या विषयाबद्दल आपल्याशी चर्चा करतो। लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे पूर्वी ऑपरेशन करताना टाके घ्यायचे, मोठं इन्सिजन म्हणजे मोठा सर्जन असं एक ब्रीद वाक्य होतं आमच्या, बिग सर्जन बिग इन्सिजन। पण आता टेक्नॉलॉजी, पूर्वी आपल्याकडे लँडलाईन फोन होते, छोटे छोटे फोन होते, आता स्मार्टफोन आलाय, तसं सर्जरीमध्ये सुद्धा बरीच डेव्हलपमेंट झालेले आहे। त्यामुळे आता पूर्वी जे ऑपरेशन चिरफाड करून करायचे, आता ते छोट्याशा होलमधून किंवा त्याला दुर्बिणीतून, दुर्बिणीच्या माध्यमातून की होल सर्जरी म्हणतात, त्याच्यातून आपल्याला पोटातले कुठलेही अवयवाची शस्त्रक्रिया हा करता येते, ते लॅप्रोस्कोपिक सर्जरी झाली। ती ओपन सर्जरीपेक्षा वेगळी म्हणजे ते जे टाके खूप कमी असतात, पेशंटला ऑपरेशन नंतर रिकव्हरीला लागणारा वेळ हा खूप कमी असतो आणि इन्फेक्शन व्हायची शक्यता खूपच कमी असते। आणि जेवढं आपल्याला लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये 20 टाइम्स मॅग्निफिकेशन असतं, जे आपण टीव्हीत बघून शस्त्रक्रिया करतो, त्यामध्ये आपल्याला पोटातले सगळे अवयव पाहता येतात, त्यामुळे हा शस्त्रक्रियेचा व्याप हा खूप मोठा आहे। आजकाल हे ऍक्सेप्टेड ट्रेंड आहे लॅप्रोस्कोपिक सर्जरी, पोटाचं काही विकार असेल तर बाबा लॅप्रोस्कोपी, डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी करून बघूया।
2: बरं, म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आता जी पूर्वी चिरफाड करून तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे शस्त्रक्रिया केली जायची, ती आता दुर्बिणीद्वारे अगदी छोटा छेद घेऊन केली जाते। बरं सर, आता कोणत्या आजारांमध्ये किंवा शस्त्रक्रियांमध्ये लॅप्रोस्कोपिक पद्धतीचा सर्वाधिक वापर केला जातो?
3: ही लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही जनरल सर्जरी किंवा गायनेकोलॉजी ह्या दोन विभागामध्ये जास्त प्रमाणात केली जाते। मी जनरल सर्जरीबद्दल बोलेन, जनरल सर्जरीमध्ये पोटाचे जे विकार आहेत, जसं काय पित्ताशयामध्ये खडे आहेत, अपेंडिक्सला सूज आहे किंवा हर्निया झालेला आहे, चांगेतला हर्निया किंवा पोटाचा हर्निया, पोटाचे कुठलेही विकार जे सोनोग्राफीमध्ये किंवा सीटी स्कॅनमध्ये डाऊटफुल आहे किंवा शेडी म्हणतो आम्ही त्याला, ग्रे एरिया म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला डायग्नोसिस होत नाहीये, त्यामध्ये त्याला मोठं ऑपरेशन करण्यापेक्षा छोट्याशा होलमधून, हे होल एक जवळपास 1 सेंटीमीटरचं मॅक्सिमम असतं आणि छोटे होल असतात ते 5 मिलीमीटरचे असतात, त्या होलमध्ये आपण दुर्बीण टाकतो पोटात आणि टीव्हीमध्ये ते ऑर्गन सगळे आपल्याला निरीक्षण करून त्याच्याबद्दल आपल्याला डायग्नोसिस करून त्याचा इलाज करता येतो।
2: म्हणजे हे अधिक सुटसुटीत झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो,
3: अजून इट इज अ वन ऑफ द इन्व्हेस्टिगेशनचा वन ऑफ द पार्ट झालेला आहे। म्हणजे पूर्वी आता सोनोग्राफी, सीटी स्कॅन, मग आता लॅप्रोस्कोपी सुद्धा वन ऑफ द पार्ट आहे। तुमचा जर रोग निदान होत नसेल, काय काय पेशंटमध्ये सीटी स्कॅन इनकन्क्लुझिव्ह येऊ शकतो, त्यामध्ये लॅप्रोस्कोपी आपण एक टूल म्हणून वापरू शकतो।
2: खरं सर, आता लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेचे रुग्णांना कोणते प्रमुख फायदे होतात? म्हणजे त्यांच्या वेदना असतील किंवा त्यांना होणारा रक्तस्राव असेल किंवा रुग्णालयामध्ये जे थांबावं लागतं त्यांचा मुक्काम वाढतो, तर या बाबतीत थोडासा प्रकाश तुम्ही टाकावा असं वाटतं।
3: जे ओपन सर्जरी असते त्यामध्ये आपण पोटाचा विकार, गॉल बॅडरची सर्जरी असेल तर मला जवळपास 20 ते 25 सेंटीमीटरचा चिरफाड करावे लागते, त्यामध्ये बरेच स्नायू कट होतात आणि ते पूर्ण आपण सुचर करतो, त्याच्यामध्ये पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह असतं ते पेन खूप असतं, ह्या पेशंटला पेन किलरची मात्रा जास्त लागते यामध्ये आणि पेशंटची रिकव्हरी सुद्धा लेंदी होते, कारण हा इन्सिजन असतो तो ब्रिदिंग मध्ये सुद्धा डिफिकल्टी क्रॉस करू शकतो, त्यामुळे पेशंटला रेस्पिरेटरी कॉम्प्लिकेशन होऊ शकतात। लॅप्रोस्कोपी तसं नाही, छोटे छोटे होल असतात, त्यामधून आपण आज जाऊन ते शस्त्रक्रिया तीच करतो, शस्त्रक्रिया वेगळी नाहीये, फक्त आपण लॅप्रोस्कोपिकली करतोय, त्याच्यामध्ये मग इन्सिजन खूप छोटे असल्यामुळे पेशंटची रिकव्हरी ही खूप लवकर होते, पेन किलरची मात्रा कमी लागते, हॉस्पिटलचा स्टे कमी होतो आणि आतमध्ये सुद्धा 20 टाइम्स मॅग्निफाईड असल्यामुळे जे इमेज आम्ही बघतो ती 20 टाइम्स मॅग्निफाईड.

0: असते आम्हाला जे दिसते लॅप्रोस्कोपीमध्ये, त्यामुळे आपल्याला प्रिसिजन सुद्धा खूप जास्त असतं. आणि बरेच गॅझेट्स आहेत, जसं काय हार्मोनिक स्काल्पेल म्हणजे जे ब्लड कॉग्युलेशन करण्यासाठी, वेसल कॉग्युलेट करण्यासाठी, हे बरेच गॅझेट्स आपल्याला वापरता येतात जेणेकरून रक्तस्राव एकदम कमी होतो आणि प्रिसिजन आपलं सर्जरीचं वाढतं.
1: खरं अचूकता आपल्याला साधता येते.
0: येस मॅडम.
1: बरं सर, आता लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे दुर्बिणीद्वारे जी आपण शस्त्रक्रिया करतो, तर सर्व रुग्णांसाठी ती योग्य असते का आणि कोणत्या परिस्थितीमध्ये ही पद्धत वापरता येते याविषयी थोडंसं सांगाल?
0: कुठली शस्त्रक्रिया घेतली तर आपण पहिल्यांदा म्हणजे ती रुटीन असेल किंवा इमर्जन्सी, ह्या दोन प्रकारात मोडते. रुटीन सर्जरी असेल त्यासाठी आपण अनेस्थेशिया फिटनेस घेतो. जो पेशंट जनरल अनेस्थेशियाला फिट असेल त्या पेशंटमध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही करता येते. पण समजा एखादा पेशंट क्रिटिकल आहे, शॉकमध्ये आहे, पेशंट ट्रॉमामध्ये आहे, रोग अपघाताचा पेशंट आहे किंवा त्याचा बीपी एकदम कमी झालेला आहे, अशा पेशंटमध्ये जिथे इंडिकेशन कॉन्ट्राइंडिकेशन आहे जनरल अनेस्थेशिया, तिथं मध्ये थोडं लॅप्रोस्कोपीचा वापर करता येतो पण तो हाय रिस्क होतो. कारण याच्यामध्ये लॅप्रोस्कोपीमध्ये आपण काय करतो, पोटामध्ये छोटंसं छिद्र करून त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस पास करतो आणि पोटात मिडियम तयार करतो कार्बन डायऑक्साईडचं, आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीचे इन्स्ट्रुमेंट टाकून ते ऑपरेशन करत असतो. त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडमुळे काय होऊ शकतं की पेशंटच्या ब्लड प्रेशर अजून कमी होऊ शकतो. त्यामुळे ह्या शॉकमधल्या पेशंटमध्ये आपण सहसा लॅप्रोस्कोपिक सर्जरी अवॉइड करतो किंवा इमर्जन्सीमध्ये.
1: बरं,
0: त्याच्यामध्ये थोडं लिमिटेशन येतात पण ती सुद्धा जे सेंटर ऍडव्हान्स टर्शरी केअर सेंटर आहेत तिथं ते करतात लॅप्रोस्कोपी, तिथं सुद्धा त्या पेशंटमध्ये सुद्धा करतात स्टेबिलाईज करून.
1: बरं सर, आता शेवटचा प्रश्न, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी आणि रिकव्हरीसाठी किती कालावधी आपल्याला यासाठी लागतो?
0: लॅप्रोस्कोपिक हे तंत्रज्ञान जे पेशंटची रिकव्हरी लवकर व्हावी, पेशंटचा हॉस्पिटलचा स्टे कमी व्हावा, पेशंट लवकर कामावर जावा, त्याचे पगार किंवा त्याचे रजा जास्त पडू नये, आणि लवकर लवकर कामावर गेलं तर जे काय नोकरी करत असेल तिथं सुद्धा त्यांचा उपयोग होऊ शकतो, याच्यासाठी हे लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे. रिकव्हरीसाठी जो आजार आहे ज्याच्यासाठी आपण सर्जरी केलेला आहे, रिकव्हरीसाठी वेळ त्या ओपन सर्जरीपेक्षा ह्याच्यामध्ये कमी लागतो सर्जरी वाईज विचारलं तर. पण डिझीज वाईज विचारलं तर डिझीजला जेवढा रिकव्हरीला वेळ लागेल तेवढा वेळ लागू शकतो डिझीजला. पण आपण शस्त्रक्रिया म्हणजे लॅप्रोस्कोपी जर केली असेल तर त्याचा अर्धाच वेळ लागतो रिकव्हरीला. रुग्णांनी काळजी, आम्ही रुग्णांना आपण आता समजा मी गॉल बॅडरची किंवा अपेंडिक्सची शस्त्रक्रिया केली असेल तर ह्यामध्ये आपण कमीत कमी त्यांना एका दिवसातच संध्याकाळीच हे डे, बऱ्याच कंट्रीजमध्ये हे डे केअर म्हणून करतात कारण तिथलं एज्युकेशन लेवल वगैरे जास्त असतं, पेशंटला हेल्थ केअर सिस्टीम चांगली डेव्हलप झालेली आहे. पण आपण इथं एक दिवस ठेवतो पण चार तासच्या पाच तासानंतर भूल उतरल्यानंतर पेशंटला पाणी देतो आणि थोडा संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण चालू करतो, पेशंटला वॉकिंग करायला लावतो किंवा मोबालाईज करतो आम्ही पेशंटला, त्यामुळे हे लवकरात लवकर डिस्चार्ज होऊन जातात पेशंटला. ह्याच्यामध्ये कसं आहे, इन्सिजन नसतातच, छोटे होल असतात, त्याला आम्ही वॉटर प्रूफ ड्रेसिंग लावतो त्यामुळे पेशंटला आंघोळ सुद्धा करता येते. इन जनरल अशी काळजी, स्पेसिफिकली काही काळजी नाहीये. रुटीन जे औषधं सुद्धा कमी लागतात ऍक्च्युली, पोस्ट ऑपरेटिव्ह अँटीबायोटिक्स म्हणा, पेन किलर्स म्हणा, औषधं खूप कमी लागतात आणि त्यामुळे असं वेगळी स्पेसिफिक काळजी काही अशी लागत नाहीये.
1: बरं सर, आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि सर्जन सप्ताह विशेष आपण जी मालिका सुरू केली आहे यामध्ये आज लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया याविषयी आपण आपल्या श्रोत्यांना अगदी सविस्तर छान माहिती सांगितली, याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम, थँक्यू.
2: पायावरील फुगलेल्या नसा, व्हेरिकोज व्हेन्स किंवा पायावरील न भरून येणाऱ्या जखमांमुळे आपण त्रस्त आहात का? आता लेसर आणि स्क्लेरोथेरपीद्वारे आधुनिक उपचार उपलब्ध. इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर.
3: शल्य संवाद सर्जन सप्ताह विशेष मालिकेअंतर्गत लॅप्रोस्कॉपिक शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर प्रदीप कसबे यांच्याशी तेजस्वी कुमठेकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आता रात्री 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

एफएम वाहिनीच्या 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. श्रोते हो, काही अपरिहार्य कारणांमुळे

सुनो तारणे क्विज के बहाने हा कार्यक्रम आज आम्ही प्रसारित करू शकत नाही. त्याऐवजी आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत नदीम श्रवण यांच्या संगीत नियोजनात समीर यांची रचना. गायक कलाकार अनुराधा पोडवाल आणि मनहर उदास. चित्रपट सडक.

सडक या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि मनहर उदास यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सौदागर या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती, मनहर उदास आणि सुखविंदर सिंग यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत पॅरलाल यांचं.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम।
0: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही।
1: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
1: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर,
0: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
1: अधिक स्वादिष्ट।
2: हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत दिल है कि मानता नहीं या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सहकार्यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं।

नदीम श्रवण यांच्या संगीत नियोजनात समीर यांचं आणखीन एक गीत आपण ऐकणार आहोत. गायलं आहे एस पी बालसुब्रमण्यम आणि अलका याज्ञिक यांनी, चित्रपट साजन.

कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं, फूल और काटे या चित्रपटातलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत जतीन ललित यांच्या संगीत नियोजनात अनवर सागर यांचं गीत, गायक कलाकार अभिजित आणि अलका याज्ञिक, चित्रपट खिलाडी.

0: धावपळीच्या या जीवनात आपण स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो?
1: कारण निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे.
0: म्हणूनच घेऊन येतो आहे आरोग्य जागर
1: हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी,
0: तुमच्या कुटुंबासाठी.
1: इथे होणार तज्ज्ञ डॉक्टरांशी मनमोकळा संवाद,
0: विविध आजारांवर सखोल चर्चा आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा सोप्या प्रभावी हेल्थ टिप्स.
1: डायबिटीस असो, हृदयविकार किंवा मानसिक तणाव किंवा आरोग्यविषयक समस्या,
0: मिळवा योग्य मार्गदर्शन थेट तज्ज्ञांकडून.
1: मग स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा.
0: ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15.
1: आरोग्य जागर,
0: कारण तुमचं आरोग्य
1: आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
2: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत जो जीता वही सिकंदर या चित्रपटातलं उदित नारायण साधना सरगम.

कुमार सानू अल्कायाज्ञिक आणि सहकार्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी. चित्रपट दिवाना.

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आणि त्यानंतर 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षे पूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

FM वाहिनीच्या 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 11:45 आणि 5 सेकंद झालेले आहेत. आमच्या आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:50 आमच्या प्रातःकालीन सभेत. शुभरात्री. जय हिंद.